229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत. सुस्वागतम श्रोतेहो. आज भारतीय सौरतिथी 7 अश्विन शके 1948 अर्थात मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026. श्रोतेहो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करू, प्रतीक्षा करा.

ऐकू शकतात. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकूयात समाधान याविषयी माधवी दिवाळकर यांचे विचार.

नमस्कार श्रोतेहो. ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, हा संत तुकाराम महाराजांचा वंदनीय असा अभंग. मग हे समाधान येते कुठून? कुठून येते हे चित्ताचे समाधान? यशाने, धनाने का कीर्तीने? येतही असेल, पण मग ते किती काळ टिकून राहते? ते चिरंतन, चिरकाल टिकणारे असते का? तर नाही. हे असे समाधान हे क्षणिक असते. मानवी मनाचा अभ्यास केला, मानवी वृत्तीचा, त्याच्या स्वभावाचा विचार केला तर असे दिसून येते की मानलं तर छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख आहे, समाधान आहे. आणि नाहीच मानलं तर तुम्ही कितीही धावपळ करा, सुख समाधान तुमच्यापासून दूरच जात राहते. बघा, एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला आधी काम मिळाले पाहिजे असे वाटते, बरोबर ना? मग काम मिळाले की तो खुश होतो, समाधानी होतो, मग पुढच्या पदावर जाण्यासाठी धडपड करू लागतो. म्हणजे आहे त्या समाधानी न राहता अजून जास्त कसे मिळवता येईल याचा विचार डोक्यात सुरू होतो. डोक्यात असे विचार घेऊन खरंच समाधानी राहता येते का, हा प्रश्न पडतो. तसेच अजून एक साधे उदाहरण घेता येईल. पायी चालणाऱ्या माणसाला वाटत असते की आपल्याजवळ सायकल असावी. सायकल आल्यावर असे वाटते, अरे आपण मोटरसायकल घ्यायला हवी. मग त्याच्या मनात हा विचार सुरू होतो, मोटरसायकल आल्यानंतर मग फोर व्हीलरचा, मग त्यात कार तरी असावी, अशी एखादी गाडी आपण घ्यायला हवी, असा विचार त्याच्या मनात येऊ लागतो. मग या वस्तू घेऊ नयेत का, किंवा त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करू नयेत का, असा प्रश्न पडत असेल. तर नाही असे अजिबात नाही. या व अशा वस्तू घ्याव्यात त्या मिळवण्यासाठी माणसाने प्रयत्नशील असावे, पण मनात असंतोष ठेवून नव्हे तर समाधान संतोष ठेवून घ्याव्यात. पण मनुष्य स्वभावानुसार असे होत नाही. ती वस्तू मिळेपर्यंत तो सतत बेचैन असतो, अस्वस्थ राहू लागतो. आणि यामुळे काय होते तर आपल्या जवळ सध्या जे काही आहे त्याचे अपरूप असे राहत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टीतून जे समाधान, जो आनंद मिळतो, तो कुठेतरी नाहीसा होतो. छोट्या छोट्या गोष्टीतून सुखाचे कण व्यस्त आले पाहिजे असे सांगावे वाटते. मग असे असेल तर तुकाराम महाराजांनी अभंगात असे का म्हटले असेल, हा वेगळाच प्रश्न उपस्थित राहतो. ईश्वराचे एकरूप व्हायचे असेल तर त्याने जसे ठेवले आहे तसे राहण्याची वृत्ती म्हणजे समाधानी वृत्ती असे या अभंगात म्हटले आहे. थोडक्यात काय तर आशावादी प्रयत्नवादी राहण्याइतके समाधानी राहणे, ज्यात आपल्याला समाधान मिळते ते शोधणे महत्त्वाचे आहे. आपल्या स्वभावातील, संस्कारातील उणीव कमतरता कुणी पाहू शकला नाही तरी आपल्याला तरी ती दिसते, ती कळते. म्हणूनच परिपूर्णतेचा ध्यास घेतला पाहिजे, त्याने आपोआप संतुष्टता येईल. माणसाची सर्व आभूषणे मौल्यवान आणि शोभिवंत असतात, तरीही राजमुकुट परिधान करणं हे परमोच्च भाग्याचे चिन्ह मानलं जातं. तसंच समाधानाचेही आहे. सर्व गुणांमधला तो मुकुटमणी मानला जातो. समाधानानी माणसाची वृत्ती अनासक्त असते. कबीरजी म्हणतात, चाह गई चिंता मिठी, मनवा बेपरवाह, जाखो कछून चाहिये ओ शहान काशाह. समाधान ही खरी तर आत्म्याची शालीनता आहे. या नश्वर जगात खरं तर सर्व सुखी असा कोण असतं? पण आहे त्यातही समाधानी राहणारा मनुष्य सुखी होतो. समाधानाची अनुभूती होण्याचं स्थान म्हणजे आपलं मन. समाधान ही जीवनातील सर्वोच्च प्राप्ती आहे. म्हणतात ना, समाधान हे सर्वात मोठं धन. एखादी व्यक्ती सर्व बाबतीत संपन्न असूनही जर तिला समाधान नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. जो स्वतः संतुष्ट समाधानी असतो तो इतरांच्या नशिबाशी, इतरांना होणाऱ्या आनंदाशी कधीच तुलना करत नाही. जो आपल्या वाट्याला आलं त्यातच सदैव राजी राहतो, नाराज कधीही होत नाही. खरा समाधानी माणूस इतरांच्या प्रगतीने चलबिचल होत नाही. समाधान हा घेण्यात नाही तर देण्यात आहे, तेही निरीच्छ मनाने. कोणी आपल्याला चांगले म्हणावे, कोणी आभार मानावेत ही भावना ठेवून केलेली मदत कधी समाधान देऊ शकत नाही. समोरच्याने आभार मानले तर अहंकाराला खतपाणी घातले जाते, आणि आभार मानले नाही तर क्रोधाला हातभार लागतो. म्हणून निष्काम मनाने मदत करावी आणि परोपकाराचा भाव विसरून जावा. देवदयेने सगळे मिळत आहे हे लक्षात घेऊन त्याचे आभार मानावेत, यातच खरे समाधान आहे. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत मनामनात सद्विचारांची रुजवण करणारा आमचा दैनंदिन कार्यक्रम ऐकलात विचारशलाका। आज या कार्यक्रमामध्ये समाधान याविषयी माधवी दिवाळकर यांचे मौलिक विचार आपण ऐकलेत। विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:11 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात।

वसंतराव देशपांडे आणि अनुराधा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं भक्तिगीत श्रोतेहो आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.

संत तुकाराम यांची भक्ती रचना गायली होती लता मंगेशकर यांनी, संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेओ, आपण ऐकत आहात मंगल प्रभात, हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलीत. ही रचना होती मधुकर ठाकूर यांची आणि संगीत होतं मधुकर.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. ही रचना होती सुधीर मोघे यांची.

पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलेत. ही रचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

आज देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलेत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हरिओम शरण यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना.

श्रोतेहो, आत्ताच आपण हरिओम शरण यांच्या स्वरातील हिंदी भक्ती रचना ऐकलीत आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा आमचा दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. आज या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत भेंडीवरील किडीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली अधिक माहिती. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण भेंडी पिकावरील प्रमुख किडींचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार.

0: आता भेंडी ही एक आपलं महत्त्वाचं भाजीपाल्याचं पीक आहे आणि यामध्ये तुडतुडे, मावा, पांढरी माशी आणि शेंडे आणि फळं पोखरणारी अळी ही महत्त्वाच्या किडी यामध्ये आढळतात. तर आपल्याला या सर्व किडींचं व्यवस्थापन हे एकात्मिक पद्धतीने करायचं आहे. विशेष करून शेंडे आणि फळं पोखरणारी अळी, जिला आपण शास्त्रीय भाषेमध्ये एरियास विटेल्ला असं म्हणतो, ही भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड आहे. ही वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता आणि जास्त उष्णतामान या किडीला पोषक असतं. अळी ही तपकिरी लालसर रंगाची असून तिच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. सुरुवातीच्या काळात या किडीची अळी ही अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोळ्या शेंड्यांना पोखरून आत छिद्र करून शिरते. प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो आणि नंतर वाळतो. अशा अळीनं पोखरलेल्या कळ्या फुलं वाळून खाली पडतात आणि फळावर अळीनं केलेलं छिद्र आणि तिची विष्ठा आपल्याला दिसते. तर हे असे प्रादुर्भावग्रस्त फळं विकृत आकाराची होतात. फळांची वाढ व्यवस्थित होत नाही. अशी फळं विक्रीला देखील भाव मिळत नाही. अशा या किडींचा आपल्याला व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. आपल्याला कीडग्रस्त भेंडी हिची फळं तोडून बाजूला वेगळी करणे, पिकांची फेरपालट करणे, एकच एक पीक कंटिन्युअसली त्याच त्या शेतामध्ये घेणं टाळावं. पक्ष्यांना बसण्यासाठी आपण पक्षी थांबे शेतामध्ये लावू शकतो. एकरी 10 ते 15 पक्षी थांबे फायद्याचे आहेत. या अळीला सर्वेक्षणासाठी आपण कामगंध सापळे म्हणजे 5 सापळे प्रति हेक्टरी हे लावल्यानंतर आप सर्वेक्षण चांगल्या प्रकारे करता येतं. अळी आपल्याला शेतामध्ये असलेली आणि मग आपण त्याचे उपाय करू शकतो. पांढऱ्या माशीसाठी आपण चिकट सापळे वापरू शकतो. 10 ते 12 पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टरी आपण वापरू शकतो. आपल्याला कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शेतात असणारे मित्र कीटक जसं ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकून, वेगवेगळ्या प्रकारचे परोपजीवी कीटक जसं ट्रायकोग्रामा, ब्रॅकॉन याचं संरक्षण आपण करू शकतो. शेंडे आणि फळं पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी आपण ट्रायकोग्रामा हे अंडी अवस्थेमध्ये 50,000 म्हणजे कार्ड असतात ह्याचे, हे 3 कार्ड प्रति हेक्टरी शेतामध्ये लावू शकतो. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी HNPV 5 मिली हे विषाणूजन्य औषध आहे. प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करू शकतो. आणि प्रतिबंधात्मक फवारणीमध्ये आपण 5% लिंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन 300 PPM 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतो. आता सर्व उपाय करूनही जर किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर आहे असं आपल्याला जाणवत असेल सर्वेक्षणामध्ये, तर मात्र आपल्याला शेवटचा उपाय रासायनिक औषधाचा शेवटचा पर्याय म्हणून आपण करू शकतो. त्यामध्ये तुडतुडे, मावा, पांढरी माशी याच्यासाठी थायमिटोक्झॅम, इमिडाक्लोप्रिड, फ्लोनिकॅमाइड या प्रकारचे औषधं आहेत. शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या अळीसाठी आणि पांढरी माशी याच्यासाठी सायंट्रॅनिलीप्रोल 2 मिली प्रति लिटर पाणी. शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या अळीला इमामेक्टिन बेन्झोएट किंवा फ्लुबेंडॅमाइड परिणामकारक आहेत. तुडतुडे, शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या अळीला लॅम्बडा सायलोथ्रिन 5 EC 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये. शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या अळीसाठी तसंच पांढरी माशी, मावा आणि कोळी कीटक यांच्यासाठी टेट्रानिलीप्रोल प्लस पायरोटेट्रामेट 1 मिली. फळं पोखरणाऱ्या अळीसाठी लॅम्बडा सायलोथ्रिन प्लस किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल किंवा डेल्टामेथ्रिन अशा प्रकारची कीटकनाशकं. पांढरी माशी किंवा फळ पोखरणारी अळी असेल तर मग पायरीप्रॉक्झिफेन अधिक फेनप्रोफॅथ्रिन 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो.
1: श्रोते हो, आताच आपण भेंडीवरील किडीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली अधिक माहिती ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 KHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच. प्रतीक्षा करा. प्रसारभारतीच्या वेज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवलेयुक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं ह्यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रसाधन व रक्तशोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण म्हणजे त्या भागावर जळू लावणं किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. यामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्यासोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ॲक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ॲक्ने बघायला मिळतात. ह्याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवरती काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ॲक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ॲक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचंय. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण या त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
1: आता थोडंसं ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं. आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडंसं शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं. पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं. गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही. पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो. ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं, त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायची. कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते. हे अजूनही काही ठिकाणी होत आहे, त्यामुळे ओल्या कचऱ्याचा तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण, गारीच्या स्वरूपात असू देत. प्लॅस्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय, पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लॅस्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल.
0: बरोबर.
1: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो आणि तो तसाच कचरा घंटागाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो, तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी, त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी जिथं तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं, म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट. पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडस उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत.
0: बरोबर.
1: घनकचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो.
0: बरोबर.
1: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईट वरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईट वरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या, ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये. बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो.
0: बरोबर.
1: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो, जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात. जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सॅग्रिगेट होऊन तिकडे जाऊ शकतो.
0: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतं की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं. श्रोते हो परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी ऐकू शकाल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल, जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदयाचे स्पंदन. या कार्यक्रमाचा भाग 10 आज आम्ही प्रसारित करू. निर्मिती आणि संकल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची. 7:50 भावधारा अंतर्गत मराठी भावगीतं आपण ऐकू शकाल.

0: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित रूपक हृदयाचे ऐका ते बोलत असतं मुंबई केंद्रावरून हे रूपक आम्ही सहक्षेपित करू आज सकाळी 8:40. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात आपण अर्थ, अंदाज, ब्लॅकमेल, मुकद्दर का सिकंदर, अंजान या चित्रपटातील काही निवडक गीतरचना ऐकू शकाल. 9:35 ऐकाल उर्दू कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. श्रोते हो, 10:15 आम्ही प्रसारित करू एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत आज आपण ऐकू शकाल दिल या चित्रपटातील गाणी. गीतकार आहेत समीर आणि संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 पुरानी यादे पुराने गीत हा विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. 11:35 ऐकू शकाल साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. या अंतर्गत काव्यवाचन आपण ऐकू शकाल प्राध्यापक डॉक्टर अशोक पाठक यांचं. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. ऐकूयात या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक.
1: नसते सोपी, नसते डोक्यावरची टोपी, ती असते शेतकऱ्याची, कष्ट कऱ्याची रानातली खोपी. उन्हात तळलेली, मातीने मळलेली, नजरेला नजर भिडलेली बापाची इज्जत असते कविता. 9 महिने 9 दिवसाची आस असते कविता. आईने भरवलेला घास असते कविता.
0: श्रोते, ही झलक होती साहित्य संस्कृती या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम ऐकू शकाल 11:35. श्रोते हो, दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमासह सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2:02 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर आणि 2:30 नादब्रह्म हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

साडेसहा वाजता अमृत कलश आणि 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। श्रोतेहो, हे होते आमचे आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रम। तसंच सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केले जातील। आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा श्रोतेहो आपण ऐकलेत।

0: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर.

0: नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: मध्यम लहरी 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू प्रतीक्षा काही क्षणांची.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637359585.
0: 9637359585.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रबी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवणार. मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यात पीक परिस्थितीची पाहणी. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं आश्वासन. सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा विरोधकांचा आरोप. यासंदर्भात मागण्यांचं निवेदन देणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची काल 7 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. रबी हंगामात पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे.

0: यंदाच्या रबी हंगामासाठी काल नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एल्निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याचंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए.
0: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या अराठी इथं पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यातल्या हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या 5ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पीक परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्देश देऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. दरम्यान दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव, गेवराई बाजार, गोकुळवाडी तसंच जालना तालुक्यातल्या गणेशनगर शिवारातल्या शेतांना भेट देऊन पिकांच्या स्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी आणि पशुधनासाठी चाऱ्याचं नियोजन करण्यात येत असून चाऱ्याची तीव्र टंचाई असलेल्या भागात तातडीनं चारा डेपो सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी काल जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या राजेवाडी आणि सोमठाणा तलावातल्या मत्स्य व्यवसायाच्या स्थितीची पाहणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मत्स्य उत्पादन 20% घसरल्यानं नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून नियमानुसार मदत देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. उपलब्ध चारा प्राधान्यानं जिल्ह्यातले शेतकरी आणि गोशाळांमधल्या पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काढलेल्या शासन निर्णयात शेतकऱ्यांना अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केलं. सरकारनं दुष्काळाच्या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदपूर तसंच निलंगा इथं होळी करून निषेध नोंदवला. दरम्यान शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात रेणापूरच्या रेणुका देवीला दंडवत घालून साकडं घातलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं बैठक झाली. या बैठकीत सध्या राज्यात भेडसावणाऱ्या दुष्काळ निवारणासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना येत्या 2-4 दिवसात सरकारकडे दुष्काळ निवारणासंदर्भात मागण्या करू असं सांगत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. देशभरात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी याचाच एक भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊ.
2: अप्रत्यक्ष कर प्रणालीत महत्वपूर्ण बदल घडवून आणणारा वस्तू आणि सेवा कर अर्थात GST हा कायदा 1 जुलै 2017 पासून देशभरात लागू झाला. एक देश एक कर या संकल्पनेच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल.

0: पाऊल ठरलं. जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांकडून आकारले जाणारे अनेक अप्रत्यक्ष कर एकत्रित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कर प्रणालीबद्दल बोलताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
1: जीएसटी एक प्रकार से सभी राज्यों के उन मोतियों को एक धागे में परोने का और आर्थिक व्यवस्था के अंदर एक सुचारू व्यवस्था लाने का एक अहम प्रयास है. जीएसटी ये कोऑपरेटिव फेडरलिज्म की एक मिसाल है जो हमें हमेशा हमेशा और अधिक साथ मिलकर चलने की ताकत देगी.
0: जीएसटी लागू होऊन आता 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. देशाच्या कर प्रणालीत हा एक महत्वाचा टप्पा ठरला आहे. या दरम्यान झालेल्या सकारात्मक बदलांबाबत ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली.
2: जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वात मोठा बदल झाला म्हणजे कर व्यवस्थेचं एकत्रीकरण झालं आणि डिजिटलायझेशन झालं. 2021-22 मध्ये सकल जीएसटी संकलन 13.76 लाख कोटी होतं. ते 2025-26 मध्ये 22.27 लाख कोटी झालं आहे. त्याचबरोबर जीएसटी करदात्यांची संख्या सुमारे 65.5 लाखांवरून 1.65 कोटी इतकी झाली आहे.
3: बीड जिल्ह्यातल्या हिवरा पहाडी इथल्या शाळेत विषय शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. इथल्या विद्यार्थिनींनी थेट वर्गातून सादर केलेल्या विशेष बातमीपत्राची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दखल घेत तातडीनं शिक्षक नियुक्तीचे निर्देश दिले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
0: बीड जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या हिवरा पहाडी इथल्या शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणकासारख्या महत्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी थेट वर्गातून अभिरूप बातमीपत्र सादर केलं. यासाठी त्यांनी पाणी पिण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा माईक सारखा वापर केला. ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी याची गांभीर्यानं दखल घेत जिल्हा प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनानं शिवाजी जोगदंड यांची या शाळेत नियुक्ती केली. आदेश मिळताच शिवाजी जोगदंड या शाळेत रुजू झाले.
3: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 45 झाली असून त्यात 4 सुवर्ण, 20 रौप्य आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. काल या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत यशवीर रौप्य पदक तर रोहित यादवनं कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं स्पर्धेतलं आपलं दुसरं रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत विद्या रामराजनं कांस्य पदक पटकावलं. या कामगिरीसह तिनं पीटी उषा यांचा 4 दशकांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंगनं 38 गुणांसह रौप्य पदक मिळवलं तर कुराशच्या महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारनं कांस्य पदक जिंकलं. धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. ते काल या संदर्भात आढावा बैठकीत बोलत होते. या योजनेतली कामं निर्धारित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रबी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवणार. आणि मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यात पीक परिस्थितीची पाहणी. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
4: .29 अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेओ, न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात.
5: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं

0: टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
1: साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटे राहते का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
3: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
4: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
3: चला सर्वजण एकत्र येऊया,
4: हा सगळा परिसर स्वच्छ करूया.
5: मध्यम लहरी 1305 KHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

श्रोते हो नमस्कार. दिलखुलाशा विशेष भागातील पूनम चांदोरकर आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखर गाठताना महाराष्ट्रातील महिला खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संधी, प्रशिक्षण, सुविधा

0: आणि योग्य प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेनुसार उत्तुंग कामगिरी करू शकतो. महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत? दिव्यांग खेळाडूंसाठी प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत कोणते प्रयत्न केले जात आहेत? या महत्वपूर्ण विषयाबरोबरच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या 5% आरक्षणाची तरतूद आणि त्यासाठी क्रीडा प्रावीण्याचे निकष याबाबतही आज आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देऊल. सर, दिलखुलास मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, खरं तर खेळ म्हणजे काय? केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं. आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्या निमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांची जयंतीनिमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात. आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंडमध्ये आले पाहिजे, कुठं रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंडमध्ये कशा आणता येईल मुलांना, त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे. आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायचं, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात, आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेधमध्ये, की लक्षवेध मीन्स लक्षच आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचा आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेधमध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे. आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेधमध्ये आपण असा डिस्ट्रिक्टपासून सुरुवात केलेली आहे, एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून जीव तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेलं की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेल्या, तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांच्या डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटच्या आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना आम्ही तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनलमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो आणि ते 240 मुलं

0: आपल्याला स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो, आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल, ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन त्या आपण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचा स्पोर्ट्स राहिलेला नाही. ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसा स्ट्रेंथन करायचा आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे, आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात, आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात, ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलांची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं, त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना, म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात. 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात, म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल, किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपचे मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच, आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. सर, खरं तर आता मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितलं, उल्लेख केला की आपले काही पारंपरिक खेळ आणि त्यांना आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात आलेलं आहे. दहीहंडी सारख्या साहसी क्रीडा प्रकारालाही गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आता दहीहंडी जे आपला महाराष्ट्राचं मला वाटतं एक संस्कृती आहे, ते महाराष्ट्र खास करून मुंबई आणि ह्या एरियामध्ये जास्त आहे. आणि ह्यांच्यासाठी आपण एक साहसिक गेम पण आहे, आणि यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते इंजरी पण भरपूर होतात त्यांच्यामध्ये. आणि मध्ये तर आपण 2016 त्यांना एक साहसिक खेळाचा दर्जा देण्यात आलेला होता महाराष्ट्र शासनाने दिला होता. आणि त्या पद्धतीने आता आपण त्याच्यासाठी काही ज्यावेळी आपण खेळाचा दर्जा देतो साहसी खेळाचा, त्यावेळी काही नियमावली पण तयार करावी लागतात. म्हणजे त्याच्यासाठी आपण ते नियमावली तयार केली होती, किती हाईट असली पाहिजे, किती मनोरे असले पाहिजे, किंवा ते किती वय पण मुलाचा काय असला पाहिजे. त्या इवन हायकोर्टा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये पण केसेस चाललेले आहेत, त्यांच्यामध्ये पण असा डिसाईड केला होता की त्यांनी असे आदेश दिले होते की 14 खालचे मुलांना त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट नाही करून घेतला पाहिजे ह्या साहसी खेळामध्ये. आणि त्या पद्धतीने नियमावली आपण तयार झालेली आहे. तरी पण काही आपण केला तर ते इंजरी आणि ते भरपूर असतात त्यांच्यामध्ये. आपल्याला यावेळी पण ते काही दुर्दैवी घडलेले आहे यावेळी. त्यांच्यासाठी जवळपास या आम्ही त्यांच्या एक विमा साठी पण महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवलेली आहे की हे सगळे गोविंदाचं, आपल्याला प्रत्येकाच्या नावं आता आपल्याला माहिती नसतात, पण ते इन जनरली जे हे मॅनेज करतात गोविंदाचे
1: प्रमुख,
0: त्यांच्यामार्फत ते हे एक कॉमन सगळ्यांसाठी एक विमा आम्ही घेतलेला आहे, ज्यांच्यामध्ये जवळपास 1,60,000 गोविंदाला त्या समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांचा विमा आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी आता घेत आहे.
1: वा, खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की कारण प्रत्येकाचा एक साहसी क्रीडा प्रकार असला तरी दुखापत होणं हे होतच आणि त्यावेळेला त्यांना ह्याची मदत होते. श्रुती वाचच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसं नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा

0: श्रोतेहो, आत्ताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रातकालीन प्रसारण.
1: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
2: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
3: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
2: चला सर्वजण एकत्र येऊया,
3: हा सगळा परिसर स्वच्छ करूया.
2: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
3: निरोगी सुंदर होईल गाव सारा.
4: साहित्य ही उत्कृष्ट विचार कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
0: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत.
5: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरच एक चावी असती तर.
6: आहे ना बाबा, सी केवायसी आयडी.
5: सी केवायसी म्हणजे?
6: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14-digit सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक मध्ये पण अपडेट होतो.
5: अरे वा, आरबीआय सांगते
6: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन. या कार्यक्रमाचा भाग 10 आज आम्ही प्रसारित करत आहोत. निर्मिती आणि संकल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची. ऐकूयात विशेष मालिका हृदय स्पंदन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोतेहो, हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका. श्रोतेहो, आजच्या मालिकेच्या समारोपात आज जाणून घेऊयात माझं हृदय माझी जबाबदारी याविषयी डॉक्टरांनी केलेलं मार्गदर्शन. जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची विशेष आरोग्य मालिका हृदय स्पंदन. नमस्कार श्रोतेहो,

0: श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त सर्व श्रोत्यांना आपल्या हृदयाची काळजी घ्या हा संदेश देण्यासाठी आकाशवाणी परभणी केंद्रावरून हृदय स्पंदन ही मालिका आम्ही प्रसारित करतो आहोत. आणि आज 29 सप्टेंबर रोजी या मालिकेचा समारोप करत असताना अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण संवाद साधण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांना. डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम. मागच्या 9 भागामध्ये आपण अतिशय वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयांना हात घातलेला आहे आणि मला वाटतं यातून काही लोकांना जरी फायदा झाला किंवा त्यांचं त्या हृदय रुकटळलं तर आपण या मालिकेचं सार्थक झालं असं म्हणू शकतो.
0: नक्कीच आपण आशावादी राहूया डॉक्टर. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. मला वाटतं आजचा विषय आपण त्यांच्यासाठी खूप छान घेऊन आलो आहोत की माझं हृदय माझी जबाबदारी. अर्थात आपण हृदय विकार टाळण्यासाठी जर आत्तापर्यंत जर सारांश बघितला काही भागांमधून तर खूप काही उपयुक्त गोष्टी आपण सांगितल्यात, जसं की काळजी काय घ्यायला हवी, काय टाळायला हवं, काय आवर्जून करायला हवं, तर या सगळ्या गोष्टींचा सारांश आजच्या मुलाखतीमध्ये आहे. तर काय सांगाल की हृदय विकार टाळण्यासाठी रोजच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण अंगीकारायला हव्यात, थोडक्यामध्ये काय सांगाल डॉक्टर?
1: निश्चितच आजपर्यंत जे आपण वेगवेगळ्या भागामध्ये सांगितलं त्यानुसार जे हृदयरोगाची लक्षणं आहेत सगळ्यात महत्वाचं हे की आपल्याला हृदयरोगाची लक्षणं माहीत पाहिजेत आणि त्यामुळे तशी लक्षणं असतील तर आपण योग्य वेळी ते चेकअप करून त्यानुसार त्याचा इलाज केला पाहिजे. पण जसं मी मागच्या भागात सांगितलं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे हृदयरोग होऊच नये यासाठी जर आपण काही काळजी घेतली तर ते अतिशय महत्वाचं असू शकतं. त्यासाठी मी काही 4-5 गोष्टी सांगेल, त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जे रिस्क फॅक्टर आहे त्यामध्ये आपण मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतो. म्हणजे नॉन मॉडिफायबल म्हणजे काय, आपलं जे फॅमिली हिस्ट्री आहे किंवा जेनेटिक्स जे आहे ते आपण चेंज नाही करू शकत. आपण कुठे जन्मलो हे आपण चेंज नाही करू शकत. त्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबामध्ये जर हृदयरोगाची हिस्ट्री असेल तर आपल्याला हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते आपण चेंज नाही करू शकत. पण जर अशी रिस्क असेल तर आपण ती योग्य वेळी आपण त्याची तपासणी केली तर आपण ते जे हृदयरोग होणार आहे त्याला टाळू शकतो. पण हे झालं नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. आता मॉडिफायबल रिस्क फॅक्टरमध्ये याचा अर्थ असा आहे की आपण ते चेंज करू शकतो आणि ज्या गोष्टी आपण चेंज करू शकतो त्या निश्चित आपण चेंज केल्या पाहिजेत. कारण आपलं हृदय आपल्यासाठी 24 तास 365 दिवस न थकता झोपेमध्ये असो, दिवसा असो, आपण कुठल्याही कामात जरी असलो तरी ते काम करत असतं. त्यामुळे आपण जर त्याची योग्य काळजी घेतली तर ते आपलं काळजी घेईल आणि आपलं जीवन जे आहे ते लॉंग आणि हेल्दी राहील.
0: बरोबर.
1: त्याच्या काळजीसाठी आपल्याला 4-5 गोष्टी करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट धूम्रपान टाळणे. त्यामध्ये कुठल्याही फॉर्ममध्ये तंबाखू कुठल्याही फॉर्ममध्ये आपण टाळली पाहिजे. मग ते सिगरेट असो, बिडी असो, तंबाखू डायरेक्ट खाणं असो, पानमध्ये असो किंवा ई सिगरेट असो, वेप्स असतो, या कुठल्याही फॉर्ममध्ये तंबाखू आपल्या बॉडीमध्ये गेली तर त्याचा ॲडवर्स इफेक्ट आपल्या फक्त हृदयाच्या वाहिन्यावरच नव्हे तर पूर्ण शरीरावर होत असतो. म्हणजे त्यामुळे कॅन्सरचा पण धोका तर असतोच पण त्याचबरोबर हृदय हार्ट अटॅक येण्याचं, ब्रेनस्ट्रोक होण्याचं रिस्क असतं. त्यामुळे जर आपण आपल्या हृदयाची स्वतःवर जबाबदारी घ्यायची असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट आहे आपण धूम्रपान टाळलं पाहिजे. दुसरं, दररोज शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपण काही पण करू शकतो. म्हणजे आपण सिम्पली आपण ऑफिसमध्ये जरी काम करत असू तो मध्ये मध्ये ब्रेक असल्यानंतर आपण इकडे तिकडे वॉकिंग करणे किंवा सकाळी उठल्यानंतर आपण जर बाहेर व्यायामाला जात असतो त्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग करणे, जॉगिंग करणे, रनिंग करणे ज्याला शक्य आहे त्यांना, ज्याला शक्य आहे त्यांना स्विमिंग करणे, बॅडमिंटन खेळणे, त्याचबरोबर सायक्लिंग करणे, या वेगवेगळ्या ॲरोबिक एक्झरसाईज आहेत. ज्या ॲरोबिक एक्झरसाईज आपण केल्या पाहिजे, त्याचबरोबर स्ट्रेंथ एक्झरसाईज ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ॲटलीस्ट ते पण फायद्याचं असतं. ॲटलीस्ट हप्त्यातून 1 किंवा 2 दिवस जरी आपण थोडं वजन उचलणे किंवा जिममध्ये जर आपण काही स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्झरसाईज केल्या तर ते पण फायद्याचं होऊ शकतं. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे संतुलित आहार. म्हणजे आपण आजकाल बऱ्याचदा असं म्हणजे झालेलं आहे की वीकेंड्स आला की आपण बाहेरून

0: ऑर्डर करून खातो
1: हो।
0: बाहेर फूड प्रोसेस किंवा बनवण्यासाठी जे तेल वापरलं जातं ते वारंवार रियूज केलं जातं, आणि जे तेल वारंवार रियूज केलं जातं त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अतिशय जास्त वाढलेलं असतं, आणि जे सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते डायरेक्टली जाऊन जमा होत असतं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये। त्यामुळे अनसॅच्युरेटेड फॅट किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅट जास्त असलं पाहिजे आपल्या डायटमध्ये, आणि सॅच्युरेटेड फॅट जेवढं कमी असेल तेवढं चांगलं आहे। त्या आहारामध्ये जेवढे आपण नैसर्गिक पदार्थ घेऊ, जेवढे आपण फळं घेऊ, जेवढे आपण हिरव्या पालेभाज्या घेऊ, जेवढे आपण कडधान्य जे बिना प्रोसेस केलेले घेऊ तेवढं आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं। त्याचबरोबर आपण मीठ, मैदा, साखर किंवा सॅच्युरेटेड फॅट हे जर कमी केलं तर ते पण आपल्या शरीरासाठी फायद्याचं असतं। चौथी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जे आजार आहेत, जसं एखाद्याला मधुमेह आहे, डायबिटीज असेल, तर त्याचं शुगर कंट्रोलमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण शुगर जर कंट्रोलमध्ये नसेल तर त्याचे पूर्ण शरीरावर परिणाम होतात, म्हणजे त्यामुळे हार्टवर परिणाम होतो, ब्रेनवर परिणाम होतो, आपल्या ज्या किडन्या आहेत त्यावर परिणाम होतो। त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी शुगर कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, ज्यांना हायपर कोलेस्ट्रॉलेमिया आहे किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांचं जास्त आहे त्यांनी कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, आणि ज्या लोकांना ऑलरेडी टॅबलेट्स चालू आहेत किंवा ज्यांचं अँजिओग्राफी झालेलं आहे, अँजिओप्लास्टी झालेलं आहे, बायपास झालेला आहे, तर त्यांना ज्या गोळ्या चालू आहेत त्या गोळ्या त्यांनी रेग्युलर आणि वेळेत घेतल्या पाहिजेत। आणि पाचवा आणि महत्त्वाची गोष्ट, आपली योग्य झोप आणि आपला जो दैनंदिन जीवनातला ताणतणाव आहे तो कमी केला पाहिजे। त्यामध्ये 6 ते 8 तास झोप, अनइंटरप्टेड स्लीप ही प्रत्येक माणसासाठी जरुरी आहे। त्यामुळे आपण बेड टाईमच्या अगोदर, म्हणजे झोपी जाण्याच्या ॲटलिस्ट 1 तास 1.5 तास अगोदर मोबाईलचा वापर बंद केला पाहिजे, तर आपल्याला साऊंड व्यवस्थित स्लीप लागू शकते। दुसरी गोष्ट, जे क्रॉनिक स्ट्रेस आहे, म्हणजे आजकालची जीवनशैली आणि नाते आणि त्यांचे जे परिणाम आहेत त्यामुळे असं झालंय की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये स्ट्रेस आहे, पण योगा केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान वगैरे केलं पाहिजे, आणि ज्यामुळे आपलं जे स्ट्रेस आहे ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतं। आणि स्ट्रेस कमी झाल्यानंतर बॉडीमधलं जे कॉर्टिसॉल आहे ते कमी होतं, आणि ते कमी झाल्यामुळे हृदयरोग होण्याची जी शक्यता असते ती कमी होते। तर ज्या पद्धतीत मी सांगितलं 5 गोष्टी, तर आपलं हृदय जसं म्हटलं की आपली जिम्मेदारी आहे, आणि हे दुसऱ्यांवर डिपेंड राहण्यापेक्षा किंवा डॉक्टरांनी आपल्या हृदयाची काळजी घेण्यापेक्षा आपण स्वतःच जर आपल्या हृदयाची काळजी घेतली तर ते निश्चितच ते आपल्यासाठी जास्त काम करू शकतं, आणि ते जास्त जितके दिवस आपल्यासाठी काम करेल तितकं आपलं जीवन जे आहे ते लांब राहू शकतं।
1: खूप उपयुक्त आणि छान असं मार्गदर्शन केलं डॉक्टर। तुम्ही जसं म्हणालात मुलाखतीच्या सुरुवातीला की आजच्या आपल्या या मालिकेमधून संपूर्ण 10 भागांमधून काही श्रोत्यांनी जरी हे सगळं फॉलो केलं तर आपली ही मालिका त्यांच्यापर्यंत उपयुक्त ठरली अशी आशा करूयात। नक्कीच अनेक श्रोते या सगळ्या तुम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतील अशी आशा करूयात, आणि पुनश्च एकदा तुम्ही वेळात वेळ काढून सगळ्या 10 भागांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत उपयुक्त मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद।
0: धन्यवाद मॅडम, आणि परभणी आकाशवाणीचे पण धन्यवाद की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद।
1: मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ञ उपचार एकाच छताखाली। अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी। कॉन्टॅक्ट 7666253504। श्रोते हो, हृदय स्पंदन या मालिकेच्या 10 भागांच्या प्रवासातून आपण हृदयाच्या आरोग्याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या। आज मालिकेचा समारोप करताना एवढंच म्हणेन, हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा। आकाशवाणी परभणीच्या हृदय स्पंदन या मालिकेला इथेच विराम, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी।
2: श्रोतेहो, हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 7:50 झाली आहेत। आता ऐकूयात भावधारा अंतर्गत मराठी भावगीतं।

0: श्रोतेहो, आताच आपण जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं मराठी भावगीत ऐकलं आणि याबरोबरच भावधारा अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
0: 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर लगेचच समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, तसंच 8:40 जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण या विषयावरील परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रतिबंध

प्रतिसाद, अंतर्गत क्षमतांचं एकत्रीकरण, मानवाधिकार, दहशतवाद विरोधी धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं तसंच संपूर्ण समाजाचा सहभाग या 7 स्तंभावर आधारित प्रहार या संकल्पनेवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं आहे. 2019 ते 2026 या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे 36 देशांमधून 288 फरार गुन्हेगारांना यशस्वीपणे भारतात परत आणण्यात आलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शहा यांनी प्रत्यार्पण पोर्टलचं देखील उद्घाटन केलं. या पोर्टलमुळे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला जाईल आणि या प्रक्रियेला गती मिळेल. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार आहेत. तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. रब्बी हंगामासंदर्भातल्या राष्ट्रीय कृषी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा यावर आधारित पीक नियोजनाची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान स्थानिक चलनात व्यापारासंदर्भातील व्यवहार पूर्ण करणं, पेमेंट आणि मेसेजिंग प्रणालींचं एकत्रीकरण करणं तसंच अन्य उपक्रमांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याबाबत काल सहमती दर्शवण्यात आली. मुंबईत काल झालेल्या भारत युएई उच्चस्तरीय संयुक्त गुंतवणूक कार्यगटाच्या 14व्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन जायद अल नाहयान उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. उद्यापासून सुरू होणाऱ्या G20 व्यापार मंत्र्यांच्या 2 दिवसांच्या बैठकीत ते सहभागी होतील. या समूहातील देशांदरम्यान शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योग आणि इतर उद्योगांसाठीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी प्रमुख नेते आणि व्यापारी प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनं अमेरिकेतील उद्योगमंत्र्यांशी ते द्विपक्षीय स्तरावरील चर्चा करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि इतर 19 देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांवर आणि त्याच्याशी संबंधित घटकांवर अमेरिका कोणताही आयात कर आकारणार नाही अशी माहिती अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं दिली आहे. यासंदर्भात फेडरल रजिस्टरमध्ये संबंधित देशांची यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. 0% शुल्क दरासाठी पात्र असलेल्या उत्पादनांमध्ये दुर्मिळ आजार, वंध्यत्व उपचार, पेशी आधारित उपचार, जनुकीय उपचार, अँटीबॉडी, ड्रग कॉन्ज्युगेट्स आणि प्राण्यांवरील औषधं यांच्यासाठी निर्धारित केलेल्या सर्व औषधांचा समावेश आहे. भारताने वर्णद्वेष, वांशिक भेदभाव, परक्यांबद्दलची द्वेषभावना आणि असहिष्णुतेचा तत्सम प्रकारांचा सामना करण्याबाबतची आपली कटिबद्धता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. डर्बन घोषणा आणि कृती कार्यक्रम यासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत भारताकडून निवेदन सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य देण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा प्रणालीतून दिली जाणारी सवलत चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला काल दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निर्देश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांच्याशी सुसंगत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय श्रेणीतील असणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात MDR लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.

0: केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआरबाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमास बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. भारतीय नौदलाची दुसरी कमांडर्स परिषद नवी दिल्लीत आजपासून आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सैन्याच्या धोरणात्मक पातळीवरील तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला तात्काळ पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा ठराव काल जम्मू आणि काश्मीर विधानसभेनं मंजूर केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप टीम स्पर्धेत भारतानं रौप्य पदक पटकावलं आहे. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंगनं वैयक्तिक प्रकारात सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक पटकावलं तर रोहित यादवनं कांस्य पदक मिळवलं. कालचा भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानं भारतीय पुरुष क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरुषांच्या लांब उडी प्रकारात श्रीशंकर मुरलीनं सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं तसंच पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं आणखी एक रौप्य पदकाची भर घातली. याआधी त्यानं पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीतही रौप्य पदक जिंकलं आहे. ओडिशामधील महानदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान हवामान विभागानं आज ओडिशामध्ये पावसाचा इशारा दिलेला नसला तरी संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहापूरमधील रामगंगा नदी आणि बाराबंकी, अयोध्या आणि बलियामधील तुर्तीपार भागातील घाघरा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गोंडा येथील कुवानो नदी आणि कुशीनगरमधील गंडक नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. हवामान. ईशान्येकडील राज्य अंदमान आणि निकोबार बेटं, कर्नाटकचा दक्षिणेकडील भाग, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलचा काही भाग यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा आणि ओडिशामध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक हृदयाला ऐका ते बोलत असतं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. लेखन संतोष मोरे. सादर करते सूरज गोळे.
3: पहाटेची वेळ. आकाशाच्या कुशीतून सूर्य हळूहळू डोकावतो आहे. एखाद्या घराच्या खिडकीतून प्रकाशाची पहिली किरणं आत येत आहेत. कुणाचा अलार्म वाजतोय, कुणी मॉर्निंग वॉकला निघालंय, कुणीतरी देवापुढं दिवा लावतोय. आणि

कुणीतरी अजूनही गाढ झोपलंय. म्हणतात ना, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची धावपळ वेगळी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, पण या सगळ्यांच्या आत एक जण मात्र कायम जागाच आहे. न थांबता, न थकता, न कुठलीही तक्रार करता, तो म्हणजे आपला जीवाभावाचा सोबती, आपलं हृदय. आपण त्याला कधी पाहत नाही, त्याच्याशी कधी बोलत नाही, त्याचा आवाज ऐकण्यासाठी कान लावत नाही, पण तो जन्मापासून आपल्या सोबत असतो. आपण पहिल्यांदा रडलो तेव्हा तो धडधडत होता, आपण पहिल्यांदा हसलो तेव्हाही तो धडधडत होता, आईच्या कुशीत विसावलो तेव्हा त्याची लय शांत होती, पहिल्यांदा शाळेच्या दारात उभं राहिलो तेव्हा भीतीनं त्याची धडधड वाढली होती, आपण दुःखात होतो तेव्हाही तो आपल्या सोबत होता, आपण आजारी पडलो तेव्हा त्यानं आपलं आयुष्य सांभाळून धरलं, आपण धावलो तो धावला, आपण थांबलो मात्र तो थांबला नाही, आपण झोपलो तो जागाच राहिला आणि आपण जगत राहिलो, कारण तो कायम आपल्या सोबत राहिला. आपण स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का? आपण हृदयाला कधी आठवतो का? प्रेमाच्या कविता लिहिताना आनंदाच्या क्षणी की छातीत वेदना सुरू झाल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांबद्दल आपण बोलतो, पण हृदयाबद्दलची आपली जाणीव अनेकदा उशिरा होते, कारण हृदय आपल्याला रोज सांगत नाही मी काम करतोय, ते फक्त अखंडपणे काम करत राहतं. ताणतणाव, चुकीचा आहार, अति मिठाचं सेवन, अति साखर, अतिरिक्त वजन, व्यायामाचा अभाव आणि कधी कधी धूम्रपान, तंबाखू किंवा इतर व्यसनं, हृदय मात्र सगळं सहन करत राहतं जोपर्यंत त्याची ताकद संपण्याच्या उंबरठ्यावर येत नाही. आपल्या आयुष्यात वेळेला फार महत्व आहे. ऑफिसला पोहोचण्याची वेळ, मुलांच्या शाळेची वेळ, व्यवसायाची वेळ, मात्र हृदयाचं ऐकण्यासाठी आपण किती वेळ देतो याचं उत्तर कधी आपण स्वतःला विचारलंय का? आज शहर बदलतंय, गाव बदलतंय, जीवनशैली बदलते, कामाची पद्धत बदलली, या बदलांसोबतच आपल्या हृदयावरचा ताणही वाढतोय. पूर्वी शरीर थकायचं, आज मनही थकतं. पूर्वी कामाचा ताण होता, आज अपेक्षांचा ताण आहे. त्यात यशाची धावपळ, स्पर्धा, आर्थिक चिंता, सततचा मोबाईल स्क्रीन टाईम, सततची घाई, सततची तुलना, या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सगळ्यात शांतपणे हृदय तो परिणाम सहन करत राहतो. हृदय विकार अचानक येतो असं आपण अनेकदा म्हणतो, पण खरंच तो अचानक येतो का? कदाचित हृदय अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपल्याला काहीतरी सांगत असतं. थोडा दम लागतोय, थोडा थकवा जाणवतोय, छातीत जडपणा आहे, चालताना त्रास होतोय, जीना चढताना श्वास फुलतोय, कधी कधी अस्वस्थ वाटतंय, पण आपण काही नाही, थोडा थकवा असेल, गॅस असेल, उद्या पाहू असं म्हणत राहतो आणि कधी

0: कधी तो उद्या कधी येतच नाही. आपल्या हृदयाला आपण कसं सांभाळू शकतो याविषयी अधिक सांगतायत अकोल्यातील जनरल फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निखिल पवार.
1: आपलं हृदय दिवस रात्र आपण झोपेत असतानाही सतत काम करत असतं, पण आपण आपल्या हृदयाची काळजी घेतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आजकाल हृदयविकार हा फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिलेला नाही, कमी वयातही हार्ट अटॅक आणि इतर हृदयविकाराचे रुग्ण आपण पाहत आहोत. BP, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, तंबाखू, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण आणि चुकीची जीवनशैली ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, हे हृदयविकाराचे महत्त्वाचे धोके आहेत. म्हणून हृदय नेहमी निरोगी राहावं यासाठी काही साध्या गोष्टी आजपासून आपण सुरू करूया. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा नियमित व्यायाम करणे भरपूर महत्त्वाचे आहे. आहारात मीठ, साखर, तेल आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ ज्यालाच आपण प्रोसेस्ड फूडसुद्धा म्हणतो, मैद्याच्या गोष्टी असतात, यांना आपण कमी केलं पाहिजे. भाज्या, फळे, कडधान्य आणि संतुलित आहाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही त्रास नाही म्हणून आपण पूर्णपणे निरोगी आहोत असं बरेच लोकांना वाटत असतं. त्याच्यासाठी आपण आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, बेसिक टेस्टमध्ये ECG, रुटीन ब्लड चेकअप, 2D इको, TMT यासारख्या भरपूर टेस्ट आपण पाहत आहे. ज्यांना एन्जिओग्राफीसारख्या टेस्टची भीती वाटत असेल त्यांना CT एन्जिओग्राफी हा नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे कसलाही त्रास न होणाऱ्या पण टेस्ट आज उपलब्ध आहेत. आणि हार्ट अटॅकची लक्षणंसुद्धा ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. छातीत दडपण असणे, वेदना होणे, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना जाणवणे, अचानक घाम येणे, धाप लागणे, मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे अशी काहीशी लक्षणं दिसली तर वेळ वाया न घालवता आपण तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. लक्षात ठेवा, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींना फार मोठा फरक आपण घडवू शकतो. सोबतच आपण विपश्यना, योगा, कुठल्याही प्रकारची ध्यान साधना याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करून आपण स्वतःला एक तणावमुक्त जीवनशैलीचा भाग बनवू शकतो. या जागतिक हृदय दिनानिमित्त एक संकल्प करूया, माझं हृदय माझी जबाबदारी. निरोगी हृदयासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारूया आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचाही हृदयाची काळजी घेऊया. आणि सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: म्हणूनच हृदय बोलत असताना त्याचा आवाज ऐकणं आवश्यक आहे. छातीत दडपण किंवा वेदना, विशेषतः खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे जाणारी एखादी व्हेन, श्वास घेण्याचा त्रास, अचानक घाम, मळमळ, चक्कर, अस्वस्थपणा, अचानक अशक्तपणा हे शरीराने दिलेले गंभीर इशारे असू शकतात. अशावेळी थोडं थांबू, पाहू नंतर असं न म्हणता तातडीनं वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं आहे, कारण हृदयाच्या बाबतीत वेळ म्हणजेच जीवन. हृदयाची गोष्ट ही केवळ आजाराची नाही तर ती काळजीची आहे. हृदय आपल्यासाठी रोज इतकं करतं, मग आपण त्याच्यासाठी थोडंसं करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो. मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींनी सुरू होतात असं नाही, कधी कधी एक छोटी सुरुवात पुरेशी असते. दररोज थोडा नियमित व्यायाम, शक्य तितका संतुलित आणि पौष्टिक आहार, भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्यांचा योग्य समावेश, अति मीठ आणि अति साखर आणि अति प्रक्रियायुक्त पदार्थ कमी करणं, धूम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल यांची नियमित तपासणी, पुरेशी झोप आणि मनावरचा ताण कमी करण्याकरता स्वतःसाठी थोडा वेळ, इतकंच. हृदयाला

0: याहून मोठी भेट कदाचित नकोच असते. हृदयाबद्दल हृदय तज्ज्ञांहून अधिक चांगलं कोण बरं सांगू शकेल? ऐकूया गेल्या 15 वर्षांपासून अकोला इथं कार्यरत कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर श्रीकांत काळे काय सांगतायत.
1: यावर्षी 2026 ची थीम आहे डोंट मिस द बीट. हृदयाचं ऐका. आपलं हृदय अहोरात्र जे काम करतं, जे आपल्या पूर्ण अवयवांना रक्तपुरवठा करतं, त्याचा आपण आवाज ऐकला पाहिजे. आपल्या हृदयाचे जे ठोके असतात ते 70 ते 80 नॉर्मल असतात. आपलं हृदय जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य करत राहते आणि त्याला ब्लड सप्लाय जो आहे तो पण महत्त्वाचा आहे. आणि प्रामुख्याने जे आजार आहेत हृदयाचे जे आहेत हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, दुसरं हार्ट अटॅक, तिसरा आजार जो महत्त्वाचा आहे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणजे हृदयाचे काम करणं कमी होणे, आपण त्याला EF म्हणतो, इजेशन फ्रॅक्शन तो कमी होणे. ज्या रुग्णांना शुगर आहे म्हणजे डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांनी हृदयाची काळजी जास्त घ्यायला पाहिजे. कारण की काय होते, शुगर असल्यामुळे चेस्ट पेन झालं तरी आपल्याला दुखत नाही, कारण नर्व एंडिंगवरती शुगर जमा झाल्यामुळे देर इज ए न्यूरोपॅथी. अशा वेळेस फक्त दम लागणे किंवा धाप लागणे हे लक्षण हार्ट अटॅकचे असू शकते. त्यामुळेच आपली शुगर नियंत्रित ठेवा. नो युअर नंबर्स, मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे ते लक्षात ठेवा. फास्टिंग शुगर 70 ते 110 मिलीग्राम पर डीएल, पोस्टप्रँडियल म्हणजेच जेवणानंतर 2 तासांनी शुगर 160 पर्यंत, HbA1c लेवल 6.5 कमी. आणि आता आपण बोलूया BP कडे, तर ब्लड प्रेशर आपलं 130/80 याच्या कमी असावं, जास्त असू नये. तर आपलं BP कंट्रोल करायला पाहिजे आपण. दुसरा एक महत्त्वाचा आजार आहे हार्ट अटॅक. याचे लक्षणं काय, तर छातीमध्ये अचानक खूप दुखणे, खूप जास्त घाम येणे, आणि जे दुखणं आहे ते डाव्या हाताकडे जाणे व मानेच्या भागाकडे जाणे, आणि उलटी होताना खूप भीती वाटणे, आणि पूर्ण हातपाय गार पडणे, खूप जास्त घाम येणे, उलटी होणे, असं कधी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी व्यायाम करा, हेल्दी फूड खा, पारंपरिक अन्न खा, जंक फूड अवॉइड करा, कुठलेही व्यसन नको, मद्यपान धूम्रपान अवॉइड करा. स्वतःची काळजी घ्या, हृदयाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण, चांगलं घर, चांगलं भविष्य देतो, पण त्यांना एक गोष्ट आणखीन द्यायला हवी, निरोगी जीवनशैलीची सवय, खेळण्याची सवय, मैदानी खेळांची आवड, पौष्टिक अन्नाची जाणीव, स्क्रीनपासून थोडं दूर राहण्याची सवय आणि स्वतःच्या शरीराचा आदर करण्याची शिकवण. कारण हृदयाची काळजी ही केवळ मोठ्यांची जबाबदारी नाही, ती लहानपणापासून सुरू होणारी संस्कृती आहे. कधी कधी आपण स्वतःसाठी जगणं विसरतो. कुटुंबासाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी, हृदयाला मात्र आपण नेहमी शेवटी ठेवतो. जणू ते म्हणत असावं, तू आधी सगळ्यांची काळजी घे, माझी काळजी नंतर घे. पण त्या नंतरची वाट पाहताना कधी कधी आयुष्य हातातून निसटतं. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी माझ्या हृदयासाठी काय करतोय? प्रत्येक क्षणाला येणारा केवळ हृदयाचा आवाज नाही, तो जीवनाचा आवाज आहे. तो सांगतोय, मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे, माझी काळजी घे, मला अनावश्यक ताण देऊ नकोस, मला निष्क्रिय ठेवू नकोस, माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नकोस, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घे आणि सर्व

महत्त्वाचं माझं ऐक. एकोणतीस सप्टेंबर जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या हृदयाशी पुन्हा एकदा मैत्री करण्याचा, आपल्या धावपळीला थोडा विराम देण्याचा आणि स्वतःला सांगण्याचा दिवस आहे. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य मौल्यवान आहे, कारण आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे असतो, कुणाच्या आयुष्याचा आधार असतो, कुणाच्या प्रार्थनेत आपलं नाव असतं. म्हणून आपल्या हृदयाची काळजी घेणं म्हणजे केवळ स्वतःची काळजी घेणं नाही, तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं आहे. आता उद्या पुन्हा सूर्य उगवेल, जेव्हा खिडकीतून प्रकाश घरात येईल, जेव्हा अलार्म वाजेल, तेव्हा आपण आरशासमोर उभं राहा आणि आपल्या छातीवर हात ठेवा. कदाचित तिथे तुम्हाला एक आवाज ऐकू येईल, अगदी मंद पण सातत्यानं. हृदयातील तो आवाज म्हणत असेल, मी तुझ्यासाठी इतकी वर्ष जागा आहे, आता तू माझ्यासाठी थोडा वेळ जागा राहशील का? हृदयाला ऐका, कारण ते बोलत असतं. त्याचा आवाज शब्दात नसतो, तो असतो एका ठोक्यात, एका श्वासात, एका स्पंदनात. आणि त्या प्रत्येक स्पंदनात दडलेलं असतं आपलं जीवन. या जागतिक हृदय दिनी एक संकल्प करूया, हृदयाला थोडा वेळ देऊया, हृदयाला आरोग्य देऊया आणि हृदयाचा प्रत्येक इशारा ऐकूया. कारण निरोगी हृदय म्हणजे केवळ धडधडणारं हृदय नाही, तर पूर्णपणे जगणारं आयुष्य आहे.

0: आताच आपण जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूप ऐकलत। हृदयाला ऐका ते बोलत असतं। निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं समीर शिरवळकर यांचं। लेखन संतोष मोरे। सादर करते सूरज गोळे। ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची।
1: उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील।

श्रोते हो आत्ताच आपण जगजीत सिंग यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अर्थ या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत होतं कैफ आझमी यांचं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरात अंदाज या चित्रपटातील गीत. गीतकार आहे शैलेंद्र आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: किशोर कुमार यांनी गायलेलं अंदाज या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलत. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा

0: आजाराविषयी थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील याविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर. आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या.
1: श्रोतेहो, लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकवत आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात ब्लॅकमेल या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत राजेंद्र कृष्णा आणि संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

किशोर कुमार यांनी गायलेलं गीत श्रोतेहो पण ऐकलत. हे गीत होतं ब्लॅकमेल या चित्रपटातलं. गीतकार होते राजेंद्र कृष्णा आणि संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं गीत. हे गीत आहे अंजान यांचं आणि संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. गात आहेत लता मंगेशकर.

0: मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र.
1: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसतायत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा या आजाराविषयी थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील याविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर. आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या. श्रोते हो,

0: जिथे आहे कथांची ओढ, कवितेचा गंध आणि जोपासला जातोय साहित्याचा छंद। श्रोते हो, साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य संस्कृती दर मंगळवारी 11:35 ऐकायला विसरू नका आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
1: पुराणी यादे, पुराणे गीत। दर मंगळवारी सकाळी 11:10

0: मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका. मंगळवार सकाळी 11:10 पुरानी यादे पुराने गीत.
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच, प्रतीक्षा करा.

मैं मरने चला हूँ।

0: श्रोतेहो, वैशाली सामंत यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा या आजाराविषयी थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील याविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थि रोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर. आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या.
0: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण 9 ते 9:30 या वेळेत काही तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकलं नाही. या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण 10 ते 10:30 म्हणजे आता लगेचच सुरू झालेलं आहे, तेव्हा लगेचच आपण फोन करू शकतात 220-890 या फोन क्रमांकावर. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आम्हाला लगेचच दूरध्वनी करा.

श्रोतेहो, वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक कोळी गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत होणार होतं, पण काही अपरिहार्य कारणास्तव हे ध्वनिमुद्रण होऊ शकलं नाही. त्याऐवजी आता 10 ते 10:30 या वेळेमध्ये आपण 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून हाडांचा ठिसूळपणा याविषयी आपले प्रश्न विचारू शकतात. तेव्हा लगेचच हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आम्हाला संपर्क साधा. 10 ते 10:30 या वेळेत या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होत आहे. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं नाट्यगीत.

श्रोते हो, आताच आपण संत गोरा कुंभार या नाटकातलं फैयाज यांनी गायलेलं नाट्यपद ऐकलंत. आणि याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 kHz आणि FM band 102 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू आहे. तेव्हा 10 ते 10:30 या वेळेमध्ये 220-890 तसंच 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आपले प्रश्न विचारू शकतात. तेव्हा लगेच संपर्क साधा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. श्रोते हो, 10:16 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत दिल या चित्रपटातील गाणी. गीतकार आहेत समीर आणि संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. ऐकूयात या कार्यक्रमातलं आणि या चित्रपटातलं सुरुवातीचं गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू आहे तेव्हा आपणही आपल्या मनातील प्रश्न विचारून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. त्यासाठी आम्हाला

अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथे संपला. आज या कार्यक्रमांतर्गत आपण दिल या चित्रपटातील गाणी ऐकलीत. गीतकार होते समीर आणि संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सध्या सुरू आहे, तेव्हा आपणही आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. तेव्हा लगेच संपर्क साधा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा दहीभाते तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज जागतिक हृदय दिन. आपल्या सर्वांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हृदय जपा प्रेमाने, आरोग्य जपा कृतीने या आरोग्य मंत्राने आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूयात. श्रोते हो, आपल्या शरीरातील प्रत्येक क्षणाची साथ देणारं, न थांबता काम करणारं आपलं हृदय. आपण झोपलेलो असतानाही जे आपलं काम करत असतं, म्हणूनच आपल्या हृदयाची काळजी घेणं ही केवळ आपली जबाबदारी नाही, तर स्वतःवरचं आपलं प्रेम आहे. मंडळी, हे सगळं आज बोलण्याचं कारण म्हणजे दरवर्षी आजचा हा दिवस म्हणजेच 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. हृदयविकार आणि त्यापासून बचाव करण्याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. श्रोते हो, आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास, आणि हा प्रवास आनंदानं जगण्यासाठी सर्वात आधी गरज आहे ती निरोगी हृदयाची. चला तर मंडळी, या प्रवासाची सुरुवात सदाबहार गाण्यानं करूयात.

श्रोते हो, अशी प्रेरणा देणारी गाणी आपल्या विचारांना सकारात्मकता देते आणि ही सकारात्मकता आपल्या हृदयाला मजबूत बनवते. मंडळी, आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळं व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, ताणतणाव तसंच व्यसनांचं सेवन आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागलं आहे आणि त्यामुळंच कमी वयात हृदयविकाराचा झटका येणं यासारख्या समस्या बळावत चालल्या आहेत. आपल्या हृदयाला मजबूत ठेवणं ही सर्वस्वी आपलीच जबाबदारी असून देखील आपण त्याकडं सर्रासपणे दुर्लक्ष करत आहोत. वेळीच या सगळ्या बाबींचा विचार करून जीवनशैलीत बदल केला तर आपलं हृदय बळकट होण्यास नक्कीच मदत होईल. त्यासाठी दररोज थोडा का होईना व्यायाम करूया, संतुलित आहार घेऊया, झोप घेऊया आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची वेळोवेळी तपासणी केल्यास बरेचसे धोके टळू शकतात. श्रोते हो, आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, म्हणूनच आजचा दिवस आरोग्यासाठी एक छोटा संकल्प करण्याचा आहे, आपल्या हृदयाची काळजी करण्याचा आहे. कारण

मंडळी, आजच्या धकाधुकीच्या आयुष्यामध्ये अनेक सोयसुविधा आपल्याला मिळाल्या आहेत, पण त्या काही त्रासदायक देखील आहेत. सलगपणे बैठी व्यवस्था असलेलं काम, अवेळी घेतलेलं भोजन, अपुरी झोप, तणावातून मुक्तीसाठी व्यसनांच्या अधीन गेलेलं मन, तसंच भ्रमणध्वनीचा अतिरेक, या साऱ्यांमुळे आपलं हृदय कमकुवत करत आहे. त्यासाठी आपल्यालाही आपल्यामध्ये बदल करावा लागेल. मंडळी, कधी सुख कधी दुःख, कधी हसू तर कधी अश्रू, हेच आयुष्य आहे. पण या सगळ्या भावनांसोबत आपलं हृदय निरोगी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

श्रोते हो, तुम्ही म्हणाल की हृदयाची काळजी घ्यायची कशी, तर ताणतणाव कमी करा, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा, अतिश्रम करणे टाळा, ही देखील हृदयाची काळजी घेण्याची सुंदर पद्धत आहे. मंडळी, आयुष्य सुंदर आहे मग या आयुष्याची साथ देणाऱ्या हृदयाची काळजी घेणंही तितकंच सुंदर असायला हवं. निरोगी हृदय आनंदी जीवन, हा जणू मूलमंत्रच आहे जगण्याचा. मंडळी, वेळ पुढे पुढे निघून जात असते, पण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. या जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं एकच सांगू इच्छिते, आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण हृदय निरोगी तर जीवन आनंदी.

श्रोतेहो, आज जागतिक हृदय दिन आपण साजरा करत आहोत. या निमित्तानं आपण एक संकल्प करूयात, आपल्या हृदयाची काळजी घेण्याचा संकल्प. त्यासाठी करायचं काय? तर आहार, विहार, निद्रा आणि तणाव यांची योग्य सांगड घालायची आणि आपल्या हृदयाची शक्ती वाढवायची. हे आपल्याच हातात आहे. चला, लगेच तयारीला लागा आणि आजपासूनच आपला दिनक्रम बदला, कारण हृदयाची धडधड सुरू आहे म्हणजे आयुष्याची गाणी सुरू आहेत.

श्रोत्यो, या सगळ्या गाण्यांमुळे आपल्याला प्रेरणा नक्कीच मिळाली असणार आपल्या हृदयाची काळजी घेण्याची. तेव्हा स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशाच कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुषमा दहीभाते आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताचा पण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: यादे पुराने गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 वाजून पुराणी यादे पुराने गीत।

0: श्रोते हो, जिथे आहे कथांची ओढ, कवितेचा गंध आणि जोपासला जातोय साहित्याचा छंद, श्रोते हो साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य संस्कृती दर मंगळवारी 11:35 ऐकायला विसरू नका आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
2: निरोगी सुंदर होईल गाव सारा.
1: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
2: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
1: चला सर्वजण एकत्र येऊया,
2: हा सगळा परिसर स्वच्छ करूया.
0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा. श्रोते हो, जिथे आहे कथांची ओढ, कवितेचा गंध आणि जोपासला जातोय साहित्याचा छंद, श्रोते हो साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य संस्कृती दर मंगळवारी 11:35 ऐकायला विसरू नका आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM Band 102 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते, 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुरानी यादे पुराने गीत. हा कार्यक्रम संकलन आणि निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं.

नमस्कार श्रोते हो, पुराणी यादें पुराने गीत या मालिकेतील आजच्या भागात मी सिमंतिनी आपल्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, पुराणी यादें पुराणे गीत या कार्यक्रमामध्ये आपण 70-80 दशकांपासूनची जुनी जुनी गाणी ऐकतो, त्या गाण्यांविषयीची छानशी माहिती या कार्यक्रमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असते. तर ही गाणी आपल्याला ऐकायला कशी वाटतात, मी पोहोचवलेली माहिती आपल्याला कशी वाटते, एकूण हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो, या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला पत्राच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून आपण कळवत राहा. चला तर मग आजचा पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम सुरू करूयात.

श्रोतेहो, या कार्यक्रमात पहिलंच गीत मी आपल्याला ऐकवणार आहे. 1983 साली प्रदर्शित झालेल्या सौतन या चित्रपटातील हे गीत. चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार टाक आणि अर्थातच या गीतांना शब्दबद्ध केलं होतं सावन टाक यांनीच, आणि संगीत दिलेलं होतं प्रतिभावान संगीतकार उषा खन्ना यांनी. श्रोतेहो, हे गाणं दोन आवाजात गायलं आहे, अर्थात मेल आणि फिमेल जादुई आवाजामध्ये आपल्याला हे गाणं तितकंच भावतं. अर्थात गानकोकिळा लता मंगेशकर आणि मेल व्हॉइसमध्ये किशोर कुमार यांच्या आवाजात हे गाणं आपण ऐकलेलं आहेच. पडद्यावर राजेश खन्ना आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत केवळ प्रेमगीत नाही, तर आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा एक सुंदर संदेश आपल्याला देत राहतं. सौतन या चित्रपटातील संगीताला त्या काळात चांगली लोकप्रियता तर मिळालीच, आणि या गीतासाठी सावन कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी देखील नामांकन मिळालेलं होतं. तर श्रोते हो, चला ऐकूयात जीवनाच्या सुखदुःखांचा अर्थ सांगणारं, मनाला उभारी देणारं हे अजरामर गीत, जिंदगी प्यार का गीत.

श्रोते हो, आयुष्याच्या वाटेवर कधी सुखाचे क्षण येतात तर कधी दुःखाचं वादळ. पण आपल्यासोबत एखादी प्रेमाची विश्वासाची व्यक्ती असेल तर कठीण वाटाही सहज पार करता येतात, हो ना. अशाच सुंदर भावना असणारं एक छानसं गीत, अर्थात 1981 साली पैसा सावन हा चित्रपट आला आणि त्या चित्रपटातलं हे गीत आता मी ऐकवणार आहे, तेरा साथ है तो. गीतकार संतोष आनंद, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि लता मंगेशकर यांच्या सुंदर अशा आवाजाने या गाण्याला अमरत्व मिळालं आहे. श्रोते हो, या गाण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्या गाण्यातील आशावादी विचार. होय, अंधारातही प्रकाश दिसतो, संकटाच्या प्रवाहातही किनाऱ्याची आशा जागते आणि साधसं आयुष्यही प्रेमाच्या साथीनं एखाद्या महालासारखं सुंदर वाटतं. अशीच भावना या गीतातून अतिशय सहजपणे व्यक्त होताना आपल्याला जाणवते. पडद्यावर जितेंद्र आणि मौसमी चॅटर्जी यांच्यावर हे गीत चित्रित झालेलं आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत आता आपण ऐकूयात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ आहे या एका भावनेत किती मोठं बळ दडलं आहे हे सांगणारं सुरेल गीत, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है.

श्रोते हो, आता आपण पुराणी यादें पुराने गीत या मालिकेमध्ये गाणं ऐकणार आहोत जॉनी मेरा नाम या चित्रपटातील ओ मेरे राजा. अतिशय खट्टाळ, रोमॅन्टिक आणि संवादात्मक शैलीतलं हे गाणं आता तुम्हाला ऐकवणार आहे. श्रोते हो, किशोर कुमार आशा भोसले यांच्या स्वरातील हे गाणं, गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी यांची ही छानशी जोडी. अर्थात आपल्याला पडद्यावर दिसतात ते म्हणजे देवानंद आणि हेमा मालिनी यांची जोडी. कधी कधी हसण्यामागचं दुःख कोणाला दिसत नाही. सततची चिंता, एकटेपणा आणि मनात येणारे नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरून टाकतात. होय, हेच आहे नैराश्य, म्हणजेच डिप्रेशन. पण लक्षात ठेवा, शारीरिक आजारासारखाच हा सुद्धा एक मनाचा आजार आहे, जो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच नैराश्यावर मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही दूरध्वनी करू शकता 9 ते 9:30. या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विषय लक्षात घ्या, नैराश्य. श्रोते हो, ओ मेरे राजा या गाण्याची खासियत म्हणजे हे केवळ गाणंच नाही तर या गाण्यामध्ये आपल्याला छानसा संवादही ऐकायला येतो. आणि या गाण्याच्या चित्रीकरणाचा एक भन्नाट किस्सा असा आहे, हे गाणं बिहारमधील राजगीर आणि नालंदा परिसरात चित्रित करण्यात आलं होतं. राजगीरच्या रोपवेवर चित्रीकरण करताना अचानक केबल कार थांबली आणि देवानंद हेमा मालिनी काही काळ हवेतच अडकले. हेमा मालिनी यांना उंचीची भीती असल्यामुळं त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांना धीर देण्यासाठी देवानंद विनोद करत राहिले. तर श्रोते हो, प्रेमातला रुसवा गोड असतो आणि त्या रुसव्याला जर किशोरदा आणि आशाताईंचा आवाज लाभला तर गीत अजरामर होतच, हो ना? चला तर मग ऐकूयात ओ मेरे राजा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात पुराणी यादे पुराणे गीत ही मालिका, आणि या मालिकेतील आजचा भाग खास छान छान गाणी आज मी आपल्यासाठी निवडली आहेत. या महिन्यातला आपला हा शेवटचा मंगळवार आणि पुराणी यादे पुराणे गीत या कार्यक्रमाचा या महिन्यातला हा शेवटचा दिवस आणि शेवटचं गाणं. तर श्रोते हो, 1972 साली प्रदर्शित झालेल्या मेरे जीवन साथी या चित्रपटातील एक सदाबहार रोमॅन्टिक गीत मी आता आपल्याला ऐकवणार आहे. ते गाणं म्हणजे ओ मेरे दिल के चैन.

सुप्रसिद्ध लोकप्रिय गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत या गीताला संगीत दिलं होतं आरडी बर्मन यांनी, आणि आपल्या हळुवार भावपूर्ण आवाजात हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. होय, पडद्यावर ही प्रेमकहाणी खुलते राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या अभिनयातून. श्रोते हो, या गाण्यात प्रेमाची एक अतिशय सुंदर भावना आहे. आपल्या मनाला ज्या व्यक्तीमध्ये शांतता मिळते, त्या व्यक्तीची साथ आयुष्याला किती सुंदर बनवू शकते. म्हणूनच दिल के चैन हा शब्दप्रयोग आजही प्रेमाच्या गाण्यांमध्ये विशेष लक्षात राहतो. श्रोते हो, किशोर कुमारचा आवाज आणि पंचमदांची सुरेल चाल, मजरूह साहेबांचे प्रेमळ शब्द आणि राजेश खन्ना तनुजाची पडद्यावरील केमिस्ट्री, या सगळ्यांच्या सुंदर मिलाफातून जन्माला आलेलं हे एक अजरामर गीत. श्रोते हो, चला तर प्रेमाच्या या हळुवार भावनेत पुन्हा एकदा हरून जाऊया. ओ मेरे दिल के चैन, ऐकूयात हे खास गाणं आपल्या आकाशवाणीच्या सगळ्या रसिक श्रोत्यांसाठी.

तर श्रोते हो, पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेतून आजच्या भागातून आपण बहारदार अशी छान छान गीतं ऐकलीत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत. तर श्रोते हो, ऐकत रहा महिन्यातील पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी पुराणी यादे पुराणे गीत सकाळी 11:05 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आणि हो, आमच्या हॅलो फोन फरमाईश कार्यक्रमांना दूरध्वनी करत जा. फोन फरमाईश कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवत जा, दूरध्वनी करत जा स्वरलहरी हॅलो आकाशवाणी आणि प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर या कार्यक्रमांसाठी. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा सीमांतिनीला निरोप द्या. श्रोते हो, टेक केअर अँड बाय बाय.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकल्यात पुराणी यादे पुराणी गीत. संकलन आणि निवेदन होतं सिमंतिनी कुंडीकर यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: स्वच्छता आहे एक महाअभियान. चला देऊया आपल्या सर्वांची योगदान.
3: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
4: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
5: निरोगी सुंदर होईल गाव सारा.
1: श्रोते हो, जिथे आहे कथांची ओढ, कवितेचा गंध आणि जोपासला जातोय साहित्याचा छंद, श्रोते हो साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य संस्कृती दर मंगळवारी 11:35 ऐकायला विसरू नका आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
6: आनंदाने खळाळणारे

निर्जर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारा आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, 11:35 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. आज या अंतर्गत आपण ऐकूयात काव्यवाचन. प्राध्यापक डॉक्टर अशोक पाठक यांचं सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. ऐकूयात कार्यक्रम साहित्य संस्कृती.
1: श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी सर्व वाचनप्रेमींचं, साहित्यप्रेमींचं, सर्व रसिकांचं आणि श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, जी व्यक्ती जिंकण्याची तसुभरही शक्यता नसताना देखील हार मानत नाही, त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. आर्य चाणक्य यांच्या या विचारासोबत श्रोतेहो सुरू करूयात आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. श्रोतेहो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत प्राध्यापक डॉक्टर अशोक गणपतराव पाठक यांच्या स्वरचित कविता. श्रोतेहो, अशोक गणपतराव पाठक मराठी विभाग प्रमुख हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर इथं कार्यरत आहेत. श्रोतेहो, यांचे बरेचसे कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यामध्ये मी अंश त्या गर्भाचा, पक्षी उडून जातात, सलत राहतं काहीतरी, धागे दोरे हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात त्यांनी काव्यवाचन केलेलं आहे. तसंच विविध नियतकालिकांमध्ये सुद्धा त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. तेव्हा चला तर मग श्रोते हो, आज आनंद घेऊया प्राध्यापक डॉक्टर अशोक पाठक यांच्या कवितांचा.
2: नमस्कार श्रोते हो, मी आज आपल्यासमोर काही माझ्या कविता सादर करणार आहे. पहिली कविता आहे उजेडाला पंख फुटले. या कवितेमध्ये कवी आणि कवितेचं हे नातं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अनेकांना कविता सोपी वाटते, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला घातलेली टोपी वाटते. कविता नसते सोपी, नसते डोक्यावरची टोपी, ती असते शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची रानातली खोपी. उन्हात तळलेली, मातीने मळलेली, नजरेला नजर भिडलेली बापाची इज्जत असते कविता. 9 महिने 9 दिवसाची आस असते कविता. आईने भरवलेला घास असते कविता. निसलेलं दळण असते कविता. संगतीनं लागलेलं वळण असते कविता. मायेचा पदर, तिच्या प्रेमाची चादर, संवेदनांची कदर, कविता रुसव्यांचा वदर. कविता असते वासराची गाय, लेकराची माय, दुधावरची साय. कविता हळुवार वाटा, पायात मोडलेला काटा. राहून गेलेली आस असते कविता. दिवसा ढवळ्या झालेला भास असते कविता. कविता सुचायला विलंब लागत नाही आणि कितीही सुचली तरी तहान भागत नाही. कवितेपुढे आतूर असतो कवी, कवितेपुढे फितूर असतो कवी. कवितेसाठी झुरत असतो कवी, शब्दाशब्दातून मुरत असतो कवी. कवितेसाठी हरत असतो कवी, फक्त शरीरानेच मरत असतो कवी. कविता असते इतिहास, घडून गेलेल्या घटनांचा, आणि असते वर्तमान हळुवार भावनांचा. कविता असते बळ, पाठीवरचे बळ, सोसलेली कळ, सैनिकांचा तळ. नुसती पळापळ तर कधी आघळपघळ, कविताही होते मग आटलेला ओघळ. कधी मंदिरातली नमाज होते कविता, कधी मस्जिदीत अभंग राहते कविता.

कविता माणुसकीचा झरा, ओघळणारा पारा, तुटलेला तारा, सुटलेला वारा. कविता वाऱ्याची झुळूक, झुळकेतला गारवा, मादीला बोलावणारा चावट पारवा. हळुवार नजरेतला इशारा असते कविता, हळुवार नजरेतला इशारा असते कविता, गुंतलेल्या मनाचा पिसारा असते कविता. भेटीसाठी झालेली तगमग असते कविता, सुंदर दिसावं म्हणून केलेली झगमग असते कविता. आशा असते कविता, डोळ्यात दिसणारी उद्याची आशा असते कविता. न गाताही गायलेला राग असते कविता, नुसत्या नजरेनंच लागलेली आग असते कविता. प्रेमासाठी केलेला त्याग असते कविता,

पाहून तिच्या खुललेल्या गुलाबी गालाची त्याला पाहून तिच्या खुललेल्या गुलाबी गालाची क्षितिजरेषेची निर्मितीची उन्मादाची आईच्या

कुशीतून उमलून येणाऱ्या बाळाची, कविता नव्या नवलाईची, मांगल्याची, हळद ओल्या स्वप्नांची, नववधूच्या नजाकतीची, तशीच हळव्या भावनांची, श्रावणधारांची, अध्यात्माची, चेतनेची, फुलातल्या परागांची, सूर्याच्या कोवळ्या उन्हाची, त्यात खुलणाऱ्या स्त्री देहाची, कविता थांग न लागणाऱ्या सागराची, सर्वव्यापी पोकळीची, विलोभनीय निरागस हास्याची, करुणेची, दयेची, तशीच समतेचीही कविता मोरपंखी स्वप्नांच्या ओढीने गहिवरून जाण्याची, जीवन गाण्याची, आपली आपुलकीची, अभंगाची कविता भाषेची, आशेची, सृष्टीच्या बहराची, कविता भाषेची, आशेची, सृष्टीच्या बहराची, मनात अंकुरणाऱ्या प्रेमाच्या प्रतिसादाची, लाजून दूर गेलेल्या प्रेयसीच्या नजरेची, जगण्याच्या प्रवाहीपणाची, रानाची, भानाची, रिकाम्या जागेसहित भरलेल्या मनाची, कविता भनंग उपाशी फिरणाऱ्या पोटांची, कविता भनंग उपाशी फिरणाऱ्या पोटांची, वाट चुकलेल्या वाटसरूंची, सुकलेल्या तरुंची, गायवासरांची, पाखरांची, तशीच ठाकरांची, निमूटपणे कष्टणाऱ्या चाकरांची, काळोखा आधी भारलेल्या अस्वस्थ मनाची, कविता घनतेची, जनतेची, पोकळीला व्यापून टाकणाऱ्या पूर्णतेची, अज्ञानाची, भयाची आणि मृत्यूच्या सूचनेची, माणसाच्या अस्तित्वाची नश्वरतेची, अंधारातल्या दगडी शिल्पातल्या वादळाची कविता, शांत प्रशांत महासागराची, तुमच्या आमच्या सुखदुःखाची, तुमच्या आमच्या सुखदुःखाची. तिसरी कविता आहे, तू माझ्या कवितेचा श्वास आहेस. म्हणजे आपल्यातली जी प्रतिभा असते ती प्रतिभा अतिशय महत्त्वाची असते. त्या प्रतिभेशिवाय आपण कुठली कला निर्माण करू शकत नाही. जवळजवळ त्या प्रतिभेला उद्देशूनच मी ही कविता लिहिलेली आहे. तू माझ्या कवितेचा श्वास आहेस. तू कुठल्याच मंदिरात नाहीस, मशिदीत नाहीस की कुठल्याच मूर्तीत नाहीस. तू कुठल्याच मंदिरात नाहीस, मशिदीत नाहीस की कुठल्याच मूर्तीत नाहीस. तू अशी किंवा तशीही नाहीस किंवा तू कशीच नाहीस. खरं तर तू आईच्या हळव्या स्पर्शामध्ये आहेस. खरं तर तू आईच्या हळव्या स्पर्शामध्ये आहेस, बापाच्या प्रामाणिक कष्टामध्ये आहेस आणि भावाच्या उदार अंतकरणात आहेस. तू लेकरांच्या निष्पाप नजरेत आहेस. तू बुद्धाची करुणा आहेस, महावीराचा त्याग आहेस, येशूची व्यथा आहेस, रामाची कृष्णाची कथा आहेस, पैगंबराची हाक आहेस, घराघरातल्या चुलीतली राख आहेस. तू महापुरुषांच्या पावला पावलात आहेस, त्यांच्या शब्दांच्या सामर्थ्यात आहेस. तू अशी किंवा तशी नाहीस किंवा तू कशीच नाहीस. तू मातीतून उगवणारा शेतकरी आहेस, त्याच्या डोळ्यातल्या हिरवा अश्रू आहेस. तू झाडांच्या स्तब्ध मौनात आहेस, त्यांच्या सावलीने सुखावलेल्या प्रत्येक जीवाचा साक्षीदार आहेस. तू तुला शोधणाऱ्याची तहान आहेस आणि त्यांची न संपणारी भूक आहेस. तू अविरत बदलणाऱ्या पृथ्वीची कूस आहेस. तू सूर्याच्या प्रत्येक किरणांमधून निघणारा ऊर्जेचा स्रोत आहेस. तू माझ्या कवितेचा श्वास आहेस. तू माझ्या कवितेचा श्वास आहेस. वळूया चौथ्या कवितेकडे. माझ्या दारात नावाची कविता आहे. जवळजवळ महापुरुषांना उद्देशून ही कविता आहे आणि महापुरुषांची प्रेरणा घेऊन आपण कसं लिहिते झालोत याविषयीची ही कविता आहे. माझ्या दारात. विजलेले डोळे घेऊन येशू उभा आहे अजूनही माझ्या दारात. विजलेले डोळे घेऊन येशू उभा आहे अजूनही माझ्या दारात. आणि डोळ्यात कारुण्य घेऊन बुद्ध बसला आहे अजूनही माझ्या दारात. आणि डोळ्यात कारुण्य घेऊन बुद्ध बसला आहे अजूनही माझ्या दारात. त्यागाची परिसीमा ज्याला गाठता आली, त्यागाची परिसीमा ज्याला गाठता आली, अहिंसेची मिठाई ज्याला वाटता आली, तो महावीर येतो आहे अजूनही माझ्या दारात. दोहेच्या दोहे सांडलेत कबीराचे, दोहेच्या दोहे सांडलेत कबीराचे, आणि वेचण्यासाठी हात पसरलेत मी अजूनही माझ्या दारात. मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण, मन करारे प्रसन्न सर्वसिद्धी

सिद्धीचे कारण म्हणत म्हणत, तुकारामाची वारी येते आहे अजूनही माझ्या दारात. महापुरुषांच्या पायांची धूळ होण्यासाठी आसुसलेली लेखणी घेऊन कविता लिहित बसलो आहे मी अजूनही माझ्या दारात. यानंतरची कविता आहे, संत तुकारामावर लिहिलेली कविता आहे ही, तुकाराम नावाची कविता. तुकाराम हे आजही किती महत्त्वाचे आहेत, त्यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत या समाजाला, याविषयीचं भाष्य करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुकाराम. देवळाचा धर्म सांगू कसा आता ज्यांना तुकाराम भेटलाच नाही. देवळाचा धर्म सांगू कसा आता ज्यांना तुकाराम भेटलाच नाही. ज्यांनी ज्यांनी देव पाहिला देवळात त्यांना कसा कळे तुकाराम. ज्यांनी ज्यांनी देव पाहिला देवळात त्यांना कसा कळे तुकाराम. देव आला दारी तुका नाही घरी. देव आला दारी तुका नाही घरी. रंजल्या गांजल्यांची तुका सेवा करी. तुका घरोघरी तुका रस्त्यावरी. तुका घरोघरी तुका रस्त्यावरी. तुका मस्तकात आनंद रूपी. आकाश तुका पाताळी तुका. आकाशी तुका पाताळी तुका. तुका राणोराणी पेरलेला. धर्मातला देव देवांचा धर्म घ्यावा समजून तुकाराम. कष्ट तुकाराम स्पष्ट तुकाराम. गोष्ट तुकाराम जगण्याची. शब्द तुकाराम अर्थ तुकाराम. जीवनाचा सार तुकाराम. यानंतरची झाड नावाची कविता आपल्याला ऐकायची आहे. झाड आणि माणसं यातला फरक किंवा यातलं नातं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झाडं झाडं जोडून ठेवतात माणसांची नाती. झाडं जोडून ठेवतात माणसांची नाती. म्हणूनच तर तेवत राहतात घराघरात वाती. उभी असतात जमिनीत घट्टपणे पाय रोवून. म्हणूनच तर मिरवतात माणसं जागेपणाचे स्वप्न घेऊन. झाडं हलतात डुलतात पाहून माणसं खुलतात. झाडं हलतात डुलतात पाहून माणसं खुलतात. म्हणूनच तर मनामनात सावल्यांची झोके झुलतात. झाडांच्याच इशाऱ्याने दाटून येतात ढग. झाडांच्याच इशाऱ्याने दाटून येतात ढग. म्हणूनच तर माणसांच्या अंगात येते रग. दरम्यानच्या काळात दुष्काळाचा फेरा. दरम्यानच्या काळात दुष्काळाचा फेरा. तहानेल्या माणसांच्या नुसत्या एरझारा. झाडं मात्र उभीच अंगावर उन्ह घेत. झाडं मात्र उभीच अंगावर उन्ह घेत. तापलेल्या डोक्यांची याला त्याला गारवा देत. झाडं आदिम सनातन खोल आणखी खोल. झाडं आदिम सनातन खोल आणखी खोल. झाडं अनादी पुरातन जखमेवरची ओल. मातीत गाडून स्वतःला खाल्ल्यात झाडांनी खस्ता. मातीत गाडून स्वतःला खाल्ल्यात झाडांनी खस्ता. कत्तली करून झाडांच्या माणसांनी बांधला रस्ता. रस्त्या रस्त्यांची झाडं एकमेकांची होतात दोस्त. रस्त्या रस्त्यांची झाडं एकमेकांची होतात दोस्त. माणसं मात्र रस्त्यात गाठून माणसांना लुटतात रास्त. झाडं महापुरुष होऊन उभीच. झाडं महापुरुष होऊन उभीच. माणसांच्या मागे एकसारखी. माणसं बदलत गेली तरी खंबीर आहेत पहाडासारखी. खंबीर आहेत पहाडासारखी. यानंतरची कविता आहे शेतकरी. शेतकरी आपला देशच शेतीप्रधान असल्यामुळे शेतकरी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्या शेतकऱ्याविषयीची ही कविता आहे. शेतकरी. वाहून गेलेल्या मातीकडे तो पाहत राहतो. वाहून गेलेल्या मातीकडे तो पाहत राहतो. वेदनेने व्याकुळ होतो. मातीतला असल्याने मातीला ओळखतो. जखमेतून वाहून जावा स्त्राव रक्ताचा एकसारखा असा. आणि जागच्या जागी उभा तो हतबल अनिवार्य असा. तो येत राहतो जात राहतो पुन्हा पुन्हा मागे वळून. लक्षात राहतील अशा खानाखुना पाहून ठेवतो. रानाच्या सगळ्याच बाजूने. रानाच्या सगळ्याच बाजूने त्याची नजर फिरत असते. रानाच्या सगळ्याच बाजूने त्याची नजर फिरत असते. धुऱ्यावर बैल चारत असते आणि उद्यासाठी झुरत असते. तो मांडत असतो हिशोब उद्याच्या भुकेचा आणि घेत असतो अदमास स्मशानातल्या त्याच्या जागेचा. एक एक करून सगळे ऋतू जातात. एक एक करून सगळे ऋतू जातात. जाताना त्याच्या दुःखाचेच गीत गातात. त्याच्या दुःखाचेच गीत गातात.

यानंतरची माझी कविता आहे झेंडा या नावाची. झेंडा झेंडा म्हणजे एक विचार आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. झेंडा कुणी कुणाचा हातात घेतलेला, झेंडा कुणी कुणाचा हातात घेतलेला, आपल्याच माणसांच्या जीवावर बेतलेला. झेंडा कुणी कुणाचा हातात घेतलेला, आपल्याच माणसांच्या जीवावर बेतलेला. नाही कुणी कुणाचा माणूस रंगलेला, नाही कुणी कुणाचा माणूस रंगलेला, गर्दीत माणसांच्या माणूस भंगलेला. झेंडा जुना तरीही जयघोष चाललेला, झेंडा नवा तरीही जयघोष चाललेला. झेंडा असा कसा हा मातीत माळलेला, झेंडा असा कसा हा मातीत माळलेला, आकाश खुले तरीही दारास भाळलेला. झेंडा फडकत होता, झेंडा फडकत होता शिवरायांच्या हाती, झेंडा फडकत होता शिवरायांच्या हाती, रयतेचे होते राज्य मातीचा टिळा माथी. झेंडा फडकत होता शिवरायांच्या हाती, होत्या उजळत तेव्हा समतेच्या हजार वाती. झेंडा फडकत होता शिवरायांच्या हाती, झोपेतही शत्रूंची धडकत होती छाती. शिवरायांच्या हाती होता जेव्हा झेंडा, एकाच हाके सरशी निघे मावळ्यांचा तांडा, निघे मावळ्यांचा तांडा. यानंतरची कविता आहे आईवरची. आई हा विषय जगातल्या प्रत्येकासाठीच जिव्हाळ्याचा आहे, प्रेमाचा आहे, आतला आतला आहे. आईला आपण टाळू शकत नाही कारण ती आपली जन्मदात्री आहे. तर त्या आईविषयीची भावना व्यक्त करणारी ही कविता आई मला कळू लागली. आई म्हणायची आधी झाडाला पाणी घाल, आई म्हणायची आधी झाडाला पाणी घाल, मग हळूहळू वाढेल त्याची साल. आई म्हणायची आधी झाडाला पाणी घाल, मग हळूहळू वाढेल त्याची साल. दिवसेंदिवस झाड वाढत जाईल, दिवसेंदिवस झाड वाढत जाईल, फळांसोबतच सावली आपल्याला मिळत जाईल. ती म्हणायची सावलीसोबत वाढतं झाड, ती म्हणायची सावलीसोबत वाढतं झाड, पण तू आधी तुझा मुखवटा काढ. ती म्हणायची सावलीसोबत वाढतं झाड, पण तू आधी तुझा मुखवटा काढ. झाड कधी मुखवटा घालत नाही, टाकून कुणाला बोलत नाही. माणसं मात्र मुखवटा घालतात, खऱ्याला सोडून खोट्याला भाळतात. आणि म्हणायची झाडावर भरते पक्ष्यांची शाळा, आणि म्हणायची झाडांवर भरते पक्ष्यांची शाळा, तू आधी झाडाला समजून घे बाळा. मग मात्र कविता माझी जुळू लागली आणि आई मला कळू लागली, आई मला कळू लागली. आता शेवटच्या कवितेकडे आपण वळूयात. एक शेवटची कविता, अतिशय महत्त्वाचं नातं सांगणारी बाप आणि लेक नावाची कविता आहे. बापाचं आणि लेकीचं नातं कसं असतं हे सांगणारी कविता आहे. आयुष्याच्या धावपळीत इतकी वर्ष निघून गेली कळलंच नाही, आयुष्याच्या धावपळीत इतकी वर्ष निघून गेली कळलंच नाही, अंगा खांद्यावर खेळत खेळत आपली लेक मोठी करी झाली कळलंच नाही. बापाचं आणि लेकीचं नातं बघा कसं जगा वेगळं असतं, तिच्या इवल्याशा हातांच्या स्पर्शानंही बापाचं आयुष्य वाढत असतं. बापाचे गुण लेकीत उतरले म्हणल्यावर बापाचा ऊर कसा भरून येतो, बापाचे गुण लेकीत उतरले म्हणल्यावर बापाचा ऊर कसा भरून येतो. लेक म्हणजे आपलंच रूप म्हणून बापही जरा भारावून जातो. हट्ट तिचा पुरवण्यासाठी बाप कष्ट करत असतो, लेकीवर सगळं उधळून देण्यासाठी प्रत्येक बाप झुरत असतो. लेक आपली खूप शिकावी स्वप्न तो पाहत असतो, सुख तिच्या पदरी पडावं म्हणून सारखा धडपडत असतो. आजूबाजूला कुजबूज होते, लेक म्हणे परक्याचं धन, हे ऐकून बापाचं मात्र तिळतिळ तुटतं मन. पाहुणे येतात लेकीला पाहून जातात, पाहुणे येतात लेकीला पाहून जातात, जाताना प्रत्येक वेळी बापाचं काळीज कोरून जातात. कसं करू काय करू बापाला काही सुचत नाही, लेकरू आपलं परकं होणार म्हणून कामात त्याचं मन रमत नाही. लेकीचा दुरावा कुठल्या बापाला सहन होणार, लेकीचा दुरावा कुठल्या बापाला सहन होणार, पण काही केलं तरी लेक घर सोडून जाणार. लेकीला पसंती येते सगळ्यांना आनंद होतो, लेकीला पसंती येते सगळ्यांना आनंद होतो, तसा बाप आतल्या खोलीत जाऊन एकटाच ढसाढसा रडून घेतो. बाबा बाबा म्हणत म्हणत सारखी मागे लागायची,

0: बाबा बाबा म्हणत म्हणत सारखी मागे लागायची, तिच्या अशा प्रेमापुढे दुनिया फिकी वाटायची. दुडूदुडू धावणारी पावलं आज लग्नासाठी राजी होतात, बालपण सरलं तिचं म्हणून बापाचे मात्र डोळे भरून येतात. लग्न ठरतं, तारीख ठरते, एक एक दिवस जवळ येत राहतो, बाप मात्र क्षणोक्षणी अस्वस्थ होत राहतो. भूतकाळात रमणारं मन त्याचं होत राहतं पारखं पारखं, खेळपाणी खेळणाऱ्या लेकीकडे पाहत राहतं सारखं सारखं. लग्नाचा मंडप सजतो तसा बाप राहून राहून अश्रूंनी भिजतो. लग्नात प्रत्येकजण खुशीत असतो, लग्नात प्रत्येकजण खुशीत असतो, धावपळीत कुणाचा कुणाला मेळ नसतो. कुणी पंक्तीमध्ये तर कुणी गमतीमध्ये पाहुण्या रावण्या झोतो मग्न असतो. बाप मात्र चोरून चोरून लेकीलाच बघत असतो, बाप मात्र चोरून चोरून लेकीलाच बघत असतो, खोटे हातभारे करत करत मनातून सारखा झुरत असतो, वरवर हसण्याचं नाटक करत असतो, कुणाला कळू नये म्हणून एकांतात डोळे पुसत असतो. लेकीचे लक्ष बापाकडत असतं, वरवर हसणारा बाप आतून रडत आहे हे तिलाच माहीत असतं. तिला माहीत असतं आयुष्यभर बापाने काही कमी पडू दिलं नाही, आपल्या सुखासाठी स्वतःकडे कधी लक्ष दिलं नाही. अस्वस्थ बापाला न्याळत न्याळत लेक घर सोडून जाते, जाता जाता बापाच्या मनात कायमचं घर करून जाते, कायमचं घर करून जाते, कायमचं घर करून जाते. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर अशोक गणपतराव पाठक यांच्या स्वरचित कवितांचा आनंद घेतला. आता मात्र श्रोतेहो कार्यक्रमात तो क्षण, ती वेळ आली आहे कार्यक्रमातून निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
2: श्रोतेहो, आताच आपण साहित्य संस्कृती हा कार्यक्रम ऐकलात. या अंतर्गत आज आपण प्राध्यापक डॉक्टर अशोक पाठक यांचं काव्यवाचन ऐकलं. सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229.9 MHz अर्थात 1305 KHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमासह यानंतरचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकतात. यानंतरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून काही क्षणातच. प्रतीक्षा करा.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा सुखदा जरा इकडे ये.
1: अरे काय झालं, काय सकाळी सकाळी दंगा सुरू आहे तुझा?
0: अगं हा बघ आजचा पेपर काय लिहिले बघ बघ जरा तू.
1: काय आहे, महागाई वाढली आहे किंवा काय शेअर बाजार ढेपाळला? हे असलं सगळं वाचून ना सकाळी सकाळी माझा मूड खराब करणार असलास तर ठेव तिथेच.
0: नाही ग, या आठवड्यात इतके दिवस आहेत ना की कॅलेंडर गोंधळून जाईल.
1: म्हणजे
0: बघ ना, म्हणजे रेबीज दिवस, जागतिक हृदय दिन, कॉफी दिन, गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती त्याच दिवशी.
1: बापरे, म्हणजे एकाच आठवड्यामध्ये प्राण्यांची काळजी, हृदयाची काळजी, देशाचा इतिहास आणि कॉफीचा मग. आता मला सांग, या सगळ्याची तयारी तू करणार की मी?
0: नाही, मी फक्त बातम्या सांगतोय, तयारी तुला करायची.
1: वा रे वा, माहिती देणारा आणि काम करणारा यातला फरक मला चांगलाच माहितीये. तुझ्याकडे वर्तमानपत्र असतं आणि माझ्याकडे कामांची यादी.
0: अगं संसारात प्रत्येकाची एक एक भूमिका असतेच ना.
1: हो ना, तुझी भूमिका म्हणजे कसं, काम सांगितल्यानंतर हो करतो असं म्हणणं, आणि माझी भूमिका म्हणजे ते काम प्रत्यक्ष करून घेणं.
0: असं काही नाही, मी हो करतो काम म्हटल्यावर नक्की पूर्ण करतो.
1: हो माहितीये ना, साधारण 6 महिन्यांनी 100 वेळा मागे लागल्यावर ते काम काही वेळेला मलाच पूर्ण करावं लागतं.
0: बस काय सुखदा, तू सुद्धा ना आता त्या मोहित सारखं माझी मस्करी कर.
2: माझ्यासारखी कशाला, मी चालू आहे ना तुझी मस्करी करायला.
0: तू कुठून उगवलास रे अचानक मोहित?
2: कुठून उगवलो म्हणजे दारातून आलो. तुमच्या घरात खिडकीतून येण्याची काही पद्धत आहे का?
0: अरे तसं नाही रे, नाव घेतलं आणि तू हजर झालास म्हणून जरा दचकलो.
2: मी एकटा आलेलो नाहीये.
0: म्हणजे
2: सोबत कोणाला घेऊन आलोय बघ.
1: अरे शर्वरी, तू सुद्धा आलीस आणि मागे लपून बसलीस, ये ना पुढे ये.
3: म्हटलं बघूया तुम्हाला माझी आठवण येते का.
0: हो अगदी कवी सौमित्रच्या बघ तुला माझी आठवण येते का या कवितेची आठवण करून दिलीस तू.
1: बरं मला आता सांगा, तुम्ही चहा घेणार ना सगळे?
3: मला तर कॉफी हवी आहे.
2: मलाही कॉफीच हवी आहे.
0: खरं म्हणजे मला चहा हवा होता पण आता सगळे कॉफी घेत आहेत तर मलाही कॉफीच हवी.
1: उत्तम, आज माझाही कॉफीच प्यायचा मूड होता. शर्वरी तुला कशी काय ग कॉफीची आठवण झाली?
2: खर तर आठवण मला झाली.
1: अच्छा,
2: म्हणून मी शर्वरीला वाटतच म्हणालो होतो की कॉफी प्यायला हवी.
3: नाही, त्याला कॉफी सोबत खायला काय मिळेल याची काळजी लागली होती.
0: छान छान छान, पण आज सगळी मंडळी एका छताखाली आहेत हे मात्र छान आहे. फक्त रेवा तेवढी नाहीये.
3: रेवा असती तर खूप मजा आली असती.
0: आता या दोघे एकत्र नाही ते बरंच आहे म्हणा, नाहीतर यांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं. नाही का सुखदा? अगं तू नव्हतीस तेव्हा या दोघींनी अक्षरशः माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या.
1: तरीच मी परत आले तेव्हा तुझे केस जरा विरळ कमी झाल्यासारखे वाटले रे.
0: वा वा, आता तू सुद्धा सुरू झालीस वाटत.
3: अरे सुरुवात मी करणार आहे, कुठून करू ते सांग.
2: अर्थात कॉफी पासून
3: का?
2: कारण माझं हृदय कॉफी शिवाय चालत नाही.
0: अरे आणि आज नेमकं जागतिक हृदय दिन सुद्धा आहे.
2: म्हणूनच तर म्हणतोय माझ्या हृदयाची काळजी घ्या, मला कॉफी द्या.
1: तुझ्या हृदयाला कॉफीची नाही थोडी शहाणी हवी, त्याची गरज आहे.
2: ती बाजारात मिळते का पण?
3: नाही, तुझ्यासाठी ती कायम आउट ऑफ स्टॉक असते.
0: खरंच खरंच, पण आज जागतिक हृदय दिन, आपण हृदय म्हटलं की लगेच प्रेम भावना नाती आठवायला लागतो. खर तर हृदय म्हणजे आपल्या शरीराचं सतत काम करणार इंजिनच.
3: आणि गंमत म्हणजे आपण शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, त्वचा, केस, वजन, चेहरा, पण हृदय शांतपणे आपलं काम करत असत, म्हणून त्याची आठवण अनेकदा उशिरा होते.
1: अगदी बरोबर आहे. हृदयाची काळजी म्हणजे फक्त आजच्या दिवशी हेल्दी खा असं म्हणणं नाही, रोजच्या सवयींमध्ये बदल करायला हवेत. कारण आपलं हृदय हे 24 तास 12 महिने सुरू असत, एकदाही सुट्टी घेत नाही.
0: कारण त्याची सुट्टी आपल्याला परवडणारी नाही.
2: म्हणून मी ठरवलंय आता
0: काय,
2: आजपासून मी जिमला जाणार.
0: अरे बापरे, अरे पण दरवर्षी तू ठरवतोस असं?
2: हो, पण तेव्हा मी मनाने तयार नसतो.
0: छान छान छान,
3: मग आता तयार झालास का?
2: हो हो, मी मनाने तयार होतोय.
1: आणि शरीराने?
2: ते अजून विचार करते.
0: म्हणजे ते फिल्मच्या डायलॉग सारखं झालं ग, मनात हाय दिसत पण बॉडी नाही म्हणती.
1: पण खरं सांगायचं तर चालणं, व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि टेन्शन नाही लेने का ताण कमी ठेवणं, या गोष्टी आपण अगदी सहज बोलतो, अर्थात प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टी आणणं महत्वाचं आहे.
3: आणि काय

0: ही वेळा आपण शरीराचे संकेत दुर्लक्षित करतो. काय नाही, थोडा थकवा आहे, उद्या डॉक्टरांकडे जाऊ, आत्ता काम आहे, असं करत राहतो.
1: स्वतःसाठी वेळ काढणं ही लक्झरी नसते, ती गरज असते.
2: वा वा वा वा, काय छान वाक्य, मला आवडलं बरं का. मग कारण मी स्वतःसाठी वेळ काढतोच आहे.
0: कशासाठी?
2: रविवारी 2 तास क्रिकेट पाहण्यासाठी.
1: याला स्वतःची काळजी म्हणत नाहीत.
2: मग काय म्हणतात?
3: स्वतःच्या टीव्हीची काळजी.
1: पण खरंच हृदय दिनाचा एक सुंदर अर्थ असा घेता येईल की आपण आपल्या शरीराचं ऐकायला शिकलं पाहिजे
0: आणि मनाचंही.
3: हो ना, कारण ताण, चिंता, सततची धावपळ यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच.
2: म्हणजे हृदयासाठी फक्त धावायचं नसतं बरं का, कधी कधी थांबायचंही असतं.
1: बरोबर आहे.
3: म्हणजे मोहितने पहिल्यांदाच असं गंभीर आणि उपयोगी वाक्य सांगितलंय.
2: मी नेहमीच सांगत असतो बाळा, पण तुम्ही लोक नोंद ठेवत नाही.
3: अच्छा.
2: खरं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलताना एक डायरी घेऊन बसायला हवं.
1: का रे, कशासाठी?
2: अरे माझ्या ऐतिहासिक वक्तव्यांची नोंद ठेवायला नको का?
3: बरोबर, चालते की इतिहासात त्याची नोंद असायलाच हवी.
0: अरे हो, तुम्हाला माहितीये का, परवा आमच्या ऑफिस मधल्या एकाला कुत्रा चावला, ताबडतोब हॉस्पिटलला पळवलं त्याला.
1: बापरे. पण मग आता इंजेक्शन घ्यायला लागली असतील ना ग.
0: हो खरंय, पण मला तर वाटतं की समोर कुत्रा दिसला की त्याला रेबीजची लस देऊन आणायला हवी.
3: खरं म्हणजे हा विषय गंभीर आहे बरं का.
1: रेबीज म्हणजे फक्त कुत्र्यांबद्दलचा विषय नाही, तो माणूस आणि प्राणी, सार्वजनिक आरोग्य आणि जबाबदारी याच्याशी जोडलेला विषय.
3: विशेषतः प्राण्यांनी चावा घेतल्यावर काही नाही, छोटासा चावा आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
0: हो ना, योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं.
1: रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरण आणि जनजागृती याचं महत्व खूप मोठं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2026 रेबीज दिनाची थीम आहे स्ट्रॉंगर टुगेदर. म्हणजे रेबीज निर्मूलनासाठी सगळे लोक, पशुवैद्यकीय क्षेत्र आणि आरोग्य व्यवस्था यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
2: ही स्ट्रॉंगर टुगेदरची जी संकल्पना आहे ना, खूपच छान आहे बरं का.
3: आणि याच्यामध्ये प्राण्यांबद्दलची जबाबदारी सुद्धा येते.

0: एकत्र काम करण्याची गरज आहे.
1: ही स्ट्रॉंगर टुगेदरची जी संकल्पना आहे ना, खूपच छान आहे बरं का.
2: आणि याच्यामध्ये प्राण्यांबद्दलची जबाबदारी सुद्धा येते.
0: आपल्या शहरातल्या भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना दोन टोकं दिसतात, ते टाळायला हवं. म्हणजे एकीकडे भीती पसरवायची नाही आणि दुसरीकडे समस्या दुर्लक्षितही करून उपयोगी नाही.
3: अगदी. प्राण्यांबद्दल दया असणं आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक असणं दोन्ही एकत्र शक्य आहे.
1: माझ्या बिल्डिंग मध्ये कुत्रा आहे बरं का, मी त्याला रोज बिस्किट देतो.
2: म्हणजे तुला बघितलं की तो शेपूट हलवत असणार.
1: तसं नाहीये.
0: अंगावर धावून येतो की काय,
1: तो बिस्किटांकडे पाहतो आणि वाट पाहतो की मी कधी तिथून जाईन.
3: म्हणजे त्याचं प्रेम बिस्किटांपुरतच मर्यादित आहे.
1: अगं, प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात.
2: हो का? मग एक दिवस ना बिस्किट न देता त्याच्याजवळ जा आणि बघ.
1: नको नको, एवढा मोठा प्रयोग करण्याची माझी तयारी नाहीये.
0: खर तर जीवनात अनेक तत्व, म्हणजे अहिंसा ही सुद्धा फार महत्वाची नाही का.
2: म्हणजे मूल्यच आहे जीवनाचं, नाही का.
0: हो ना.
2: आणि अहिंसा म्हटलं की आपल्याला आठवतात ते महात्मा गांधी. या आठवड्यात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोघांचीही जयंती आहे.
3: दोन्ही व्यक्तिमत्व आठवली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मोठेपणा नेहमी मोठ्या आवाजात बोलत राहिल्याने सिद्ध होत नाही.
1: म्हणजे माझ्यासारखं सतत बोलत राहण्याची गरज नाही.
2: आता तुला हे कोण समजावून सांगणार रे.
0: बरं ऐका, मी काय म्हणते, गांधीजींच्या विचारांमध्ये सत्य आणि अहिंसेला महत्व होतं. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांची जयंती जागतिक अहिंसा दिवस म्हणूनही घोषित केली आहे.
3: आणि गांधीजींच्या विचारांबद्दल बोलताना मला एक गोष्ट जाणवते, ते विचार फक्त भाषणात राहू नयेत, ते आपल्या रोजच्या वागण्यात दिसले पाहिजेत.
2: म्हणजे घरात भांडण झालं की लगेच गांधीजी आठवायचे असं म्हणायचे का तुला.
0: अहिंसा म्हणजे मारामारी न करणं किंवा म्हणजे शारीरिक प्रकारची हिंसा न करणं इतकंच नव्हे,
2: मग
0: आपल्या शब्दांनी सुद्धा दुसऱ्याला दुखावू नये. मतभेद झाले तरी माणसाला कमी लेखू नये आणि राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवावं.
2: हे सगळं माझ्यासाठी नाही का.
0: हा त्या विचार विश्वाचा भाग आहे.
3: मला तर वाटतं गांधीजींच्या अहिंसेचा सर्वात मोठा प्रयोग घरात करता येईल.
1: कसा काय करता येईल बरं.
3: अरे अगदी सोपं आहे बघ. उदाहरणच द्यायचं झालं ना, तर सकाळी घरात कोणीतरी उशिरा उठलं, काम राहिलं, एखादी वस्तू सापडली नाही, तर लगेच रागवण्याऐवजी शांतपणे बोलायचं.
2: हे सुद्धा माझ्यासाठीच असावं.
0: तुझ्या बाबतीत तर अहिंसेचा प्रयोग रोजच करावा लागतो.
2: अच्छा, म्हणजे मी एवढा कठीण विषय आहे तर.
0: तुझी मोजांची जोडी बघितली की मला अहिंसेची खरी परीक्षा द्यावी लागते.
2: अरे
1: रोहित, अरे तुझ्या मोजांचा विषय जागतिक शांततेशी जोडला गेलाय बघ.
2: तुम्ही तिघ मिळून ना माझ्यावर अन्याय करत आहात.
3: अन्याय नाही रे, सत्याग्रह.
0: महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री दोन्ही थोर व्यक्तिमत्व, त्यांची जयंती एकाच दिवशी नाही का. शास्त्रीजी अतिशय साधे सौम्य पण त्याच वेळेला कठोर मुत्सद्दी होते.
3: मला त्यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा महत्वाचा वाटतो. आज आपण यश म्हणजे किती मोठं घर, किती मोठी गाडी, किती फॉलोअर्स अशा मोजमापात पाहतो.
1: आणि शास्त्रीजींसारख्या व्यक्तींची आठवण आपल्याला सांगते की साधेपणा हा कमकुवतपणा नाही.
0: खरं तर साधेपणातही ताकद असते
3: आणि प्रामाणिकपणातही.
2: म्हणजे या आठवड्यात आपल्याला आरोग्यापासून इतिहासापर्यंत एकच गोष्ट मिळते, जबाबदारी.
1: बरं, पण मला एक सांगा, कॉफीची जबाबदारी कोण घेते.
0: हे काय आलेच मी घेऊन.
1: मला माहित होतं, मला वाटत होतं तुम्ही मला कॉफी न देऊन माझ्यावर अन्याय करत आहात.
2: अरे नाही नाही नाही, तसं नाही. तुला माहितीये का, आपल्या हातातला कॉफीचा एक कप प्रत्यक्षात किती मोठ्या प्रवासातून येतो.
1: बरोबर. बघा, शेतकरी, उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, भाजणी, दुकान
0: आणि शेवटी मोहित,
1: म्हणजे संपूर्ण कॉफी उद्योगाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मी.
3: स्वतः बदल एवढा आत्मविश्वास कुठून आणतो.
1: अर्थात कॉफी मधून.
2: अच्छा, म्हणजे तुला कॉफी प्यायल्यावर जाग येते. तर
1: मला कॉफीचा सुगंध आल्या बरोबर जाग येते.
0: आणि मग तू मग मध्ये कॉफी ठेवूनच झोपतोस का.
2: शर्वदी, तुला आठवत असेल ना, आपण म्हणजे 10वीचा अभ्यास करताना तरतरी यावी म्हणून कॉफी प्यायचो.
3: आणि तुला ती पिऊन गुंगी यायची, मग तू गाढ
2: झोपायचा.
3: पण खरंच कॉफी हा फक्त पेयाचा विषय नाही, कित्येक लोकांसाठी तो संवादाचा बहाणा असतो.
2: हो, म्हणजे कॉफी प्यायला भेटूया असं म्हटलं म्हणजे प्रत्यक्षात थोडस बोलूया.
0: कधी मित्राला भेटायचं असतं, कधी एखादं काम असतं, कधी फक्त बराच वेळ गप्पा मारायच्या असतात,
1: आणि कधी कॉफीच्या नावाखाली 2 तास बसून

0: आपण जगातील सर्व प्रश्न सोडवतो
1: सोडवतो आणि बिल आल्यावर अचानक सगळे शांत होतात.
2: तोही एक प्रकारचा अहिंसक क्षण असतो.
3: काय हे मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये एक समान धागा दिसतो.
1: काय काय कुठला?
3: तो म्हणजे जबाबदारीचा. महात्मा गांधीजींच्या विचारातून सत्य आणि अहिंसेची जबाबदारी आपल्यावर येते, शास्त्रीजींच्या विचारातून कर्तव्य आणि साधेपणाची, तसंच माणूस आणि प्राणी यांच्यातली जबाबदारी, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी,
2: आणि तुझ्यावर टाकलीये ती गप्पांमध्ये इंधन म्हणजे चहा किंवा कॉफी देण्याची जबाबदारी.
3: मला काय वाटतं शर्वरी, पुढच्या वेळी तूच घे ही जबाबदारी.
0: नको नको, मला जगायचंय.
1: अरे नको कसं, तुझ्यासाठी जगातला प्रत्येक विषय कॉफीवर येऊन थांबतो ना.
0: कारण शर्वरी कॉफी करणार म्हणजे मला प्रार्थना करून यावं लागेल.
1: नाही आपण सगळे मिळूनही प्रार्थना करू शकतो.
3: अरे काय हे.
2: आणि एक गोष्ट खरी, आपण मोठमोठ्या दिवसांबद्दल बोलतो पण त्या दिवसांचा अर्थ रोजच्या छोट्या कृतींमध्ये आणला तर खरंच त्यांना अर्थ येतो.
1: हो म्हणून मी ठरवलंय रोज चालायला जाणार, मस्त व्यायाम करणार, छान गाणी ऐकणार, मनाला चांगलं वाटेल असं करणार.
3: मी सुद्धा चालायला जाते आणि यापुढेही जाणार आहे. मलाही स्वतःच्या हृदयाची काळजी घ्यायची.
2: हा आणि रोहित दादा तू ऐक, गांधी जयंतीला अहिंसेवर भाषण ऐकून दुसऱ्या दिवशी घरातल्या माणसांवर शब्दांनी हल्ला करायचा नाही.
0: आणि शर्वरी तू साधेपणाबद्दल बोलशील आणि दुसऱ्या दिवशी ऑनलाइन सेल मध्ये गरज नसलेल्या 50 वस्तू मागवून ठेवशील.
2: अरे काय रे,
1: कॉफी दिनाला कॉफी पिताना
0: माझं नाव घ्यायचं.
3: नाही, कॉफी तयार करणाऱ्या आणि पिकवणाऱ्या माणसांची आठवण ठेवायची.
0: ठीक आहे, पण मग माझा.
2: आणि सगळ्यात महत्वाचं, आपण स्वतःची आणि आपल्या माणसांची विचारपूस करायची.
1: कसा आहे हा प्रश्न, आपण किती सहज विचारतो
3: पण उत्तर ऐकायला मात्र वेळ नसतो.
0: हो, आपण कसा आहेस विचारतो पण समोरचा ठीक आहे म्हणण्याआधीच आपण म्हणतो बरं नंतर बोलू.
2: कधी कधी खरंच थांबून ऐकायला हवं.
1: मित्राला फोन करावा, आई वडिलांशी निवांत बोलावं, भावंडांशी भांडावं म्हणजे आमच्यासारखं, आणि नंतर हसावं सुद्धा
0: आणि नंतर कॉफीला भेटावं.
3: तुझं आलं परत.
0: कारण काही नाती टिकवायला मोठे कार्यक्रम लागत नाहीत, एक फोन, एक भेट, एक कप कॉफी पुरते.
2: आणि मनापासून केलेली एक विचारपूस.
3: किती बोलताय, पटकन कॉफी प्या, थंड होईल ती.
0: मला आधीच माहिती होत
3: काय
0: या चर्चेचा शेवट इथेच होणार.
1: नाही, पण चर्चा अजून संपलेली नाहीये.
2: कारण काही सवयी बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नसते.
1: आणि काही सवयी बदलण्यासाठी घरात रोहित, सुखदा, शर्वरी, मोहित हे लोक असणं पुरेसं असतं.
0: आणि कॉफीचा मगही ते विसरलास.
3: हो ना, चला आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी
2: आणि आपल्या माणसांसाठी,
1: आपल्या समाजातल्या आपुलकीसाठी
0: आणि
1: आता काही बोलू नकोस.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो आता ऐकूया अरण्यातील सेवाव्रती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: डॉक्टर, बरं, हा बनफुल परिवार काय?
2: कल्याण आश्रम ही संस्था ही एक संघटन तयार करणारी संस्था आहे. संघटनात ढाचा बनवायचा अशी एक संस्था आहे. एक असं तुम्ही कल्पना करा की एक डॉक्टर आहे आणि तो रोज दवाखान्यात जातोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, आणि मग एक लक्षात येतं की अरे ह्यांचं कुपोषण हटतच नाहीये, ह्यांचा अॅनिमिया कमीच होत नाहीये. चार हिमोग्लोबिन असलेल्या मुलाला, नॉन रेकॉर्डेबल असलेल्या मुलाला सारखे सारखे आजार होत आहेत. ह्याचा उपाय काय करणार? ह्याचा उपाय एक डॉक्टरच्या मनात ती गोष्ट जास्ती होणार ना, की रोज हे मी असे पेशंट बघतोय, दरवेळेला तीच औषधं द्यायची, दरवेळेला तेच हे करायचं, ह्याचा शेवटी उपाय की नाही सगळ्याला? मग आमच्या डोक्यात येत लागलं की कुपोषण, कुपोषण, हे कुपोषण हटवलं हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार नाही. म्हणून काही आम्ही प्रयोग केले 2020 प्रयोग सुरू केले आणि काही 10 मुलांना निवडून त्यांच्यावर पोषक आहार, आयर्न सायरप, मल्टीव्हिटॅमिन सायरप, कृमीचे गोळे, मलेरियाचा ट्रीटमेंट, भयंकर मलेरिया आमच्याकडे, प्रचंड मलेरिया आहे, तर तो कव्हर करून असं सगळं करून आम्ही करत गेलो. रिझल्ट मिळायला लागले, मग कुपोषणाचे अजून उपचार सुरू केले. सिकल सेल डिसीज नावाचा आजार आहे त्या भागामध्ये, जेनेटिक डिसीज आहे, आई वडिलांकडनं येतो. त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्ही आयर्न सायरप देऊ शकत नाही, आयर्न देऊ शकत नाही पेशंट, मग ते तुम्ही टेस्ट करून घेता, तर त्याचा अवेअरनेस आहे. हे सगळे मलेरियामुळे रक्त तुटणं आणि प्रोटीन कमी असल्यामुळे रक्त नीट तयार न होणं आणि सिकल सेल डिसीज म्हणजे रक्त तयारच न होणं पासूनच, हे सगळ्यातून प्रश्नातून शेवटी उपाय काय काढणार? म्हणून मग अशा कुपोषणासाठी
3: प्रकल्प काही ना काहीतरी सुरू व्हायला
1: पाहिजे.
3: काय झालं, एवढ्या वर्षांच्या अनुभवाने एक पिन पॉइंट विचारावर आलो की नाही आता आपल्याला ह्या 2-3 गोष्टींवर लक्ष द्यायचंय. त्याच्यामधला मुख्य आहे तो पोषक आहार दे, म्हणजे माल न्यूट्रिशन अॅनिमिया एलिव्हिएशन स्कीम मास, याच्या नावाखाली आम्ही तो कार्यक्रम, पोषक आहाराचा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरा होता तो जे मी मगाशी म्हणलं की इंटिरियरला आम्ही जाणं गरजेचं होतं, कारण दवाखान्यापर्यंत, सरकारी दवाखान्यापर्यंत येतातच लोक, तसेच ते आमच्याकडे पण येणार आणि परत तेच होणार. म्हणून मग आम्ही आतमध्ये मेडिकल कॅम्प लावणं, त्या मेडिकल कॅम्पमध्ये ज्या पेशंटना मगाशी यांनी म्हणल्याप्रमाणे जो योग्य डॉक्टर असेल, तज्ज्ञ डॉक्टर, स्पेशालिस्ट म्हणजे, त्यांच्याकडे घेऊन जाणं, त्यांना रेफरल, म्हणजे त्याला रेफरल पेशंट म्हणतो, तसे रेफरल पेशंट, काही फॉलोअपचे पेशंट असतात की जे फक्त त्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न वगैरे देऊन त्यांना 3-3 महिने ते करायचंय त्याच्याकरता. त्याच्यामुळे प्रबोधन हा भाग आहेच, म्हणजे उपक्रम. आणि तिसरं आहे ते, हेही लक्षात आलं की हे जे व्यसनाधीनता आणि कुपोषण किंवा रक्ताची कमी, हे जे विषय आहेत, हे विषय आपण शालेय मुलांपासून आता सुरुवात करायला पाहिजे. कॅच देम यंग, हा जर विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची ही जी मुलं आहेत, ज्या ज्या शाळांमध्ये जशा पद्धतीची असतील, त्यांच्या समोर हा सगळा विषय खेळीमेळीमध्ये, गाणं, काहीतरी खेळ, अशा माध्यमातून तो मांडायचा 2-2.5 तास, आणि त्यांना त्याच्या ते प्रबोधन, म्हणजे त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलंय, आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरातलं ओळखा. मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला आधीच समजा. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी मेना रोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
1: वाह,
3: तुम्हाला मनुष्य जन्म आता मिळाला तो महत्वाचा आहे, तो नीट कारणी लावा. काहीतरी आजारी पडून 20व्या 30व्या वर्षी मरण हे जीवन नाहीये.
1: बरोबर,
3: कारण त्याचा त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो हे आमच्या लक्षात आलं. सारखे सारखे आजारी पडून अभ्यासाची हे त्यांची ती कमी होतात ना, आणि नको मला काही हे जमणार नाही, मी घरी जातो किंवा जाते असं. स्कूल ड्रॉपआउट पण त्याच्यातनं वाढलेच आहेत, वाढले म्हणण्यापेक्षा कमी झाले नाही. त्यामुळे ते असं सगळे म्हणजे काही असे अनुभव येत गेले, म्हणून मग आम्ही हा 3 ह्याच्यामध्ये कार्यक्रम सुरू केला. आणि मग त्याच्याकरता कल्याण आश्रमाशी

0: वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं करून बनफुल नावाची संस्था आम्ही सुरू केली. बनफुल नाव ठेवायला एक त्यांचा हे कारणीभूत झाला, डॉक्टरांना आलेला अनुभव.
1: आमच्या बारसूर पासून जवळजवळ 90-100 किलोमीटरवर एक गाव आहे, तिथला एक पेशंट आला होता आणि तो हार्टचा पेशंट होता. तर आम्ही त्याच्याकडे सकाळी संवेदनशील क्षेत्रामध्ये इतक्या लवकर जाणं योग्य नसतं, तरीसुद्धा आम्ही रिस्क घेतली आणि 7 वाजता त्याच्या घरी गेलो. तर तो दारू पिलेला होता आणि तो शासकीय वसतिगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून तो काम करतो. तर त्याला आम्ही बोलवणं पाठवलं गावातल्या वस्तीतल्या लोकांना सांगून. तेवढ्यात त्याची बायको आली, म्हणजे ती बायको आली आणि ती दारू पिऊन आली माझ्यासमोर आणि काय काय मजा मजा बोलायला लागली सगळी. तर वस्तीतली लोक म्हणायला लागली, अरे साहब आया है और आप ऐसे उसके सामने शराब पी के क्या घूमते हो, ठीक नाही आहे, नाही येऊ नये. तर म्हणजे असू दे, काय हरकत काही नाही, पण दारू सोडल्याशिवाय आम्ही हार्टचा उपचार काही करणार नाही, तुम्हाला दारू सोडावी लागेल, मग आम्ही तुम्हाला रायपूरला घेऊन जाऊ, हार्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल, ऑपरेशन वगैरे करावं लागेल, सगळं करू पण दारू सोडावी लागेल. हां ठीक आहे, देखेंगे देखेंगे, सगळं झालं. मग आम्ही समजावून सांगा, आम्ही निघाला तर ते म्हणाले, वस्तीतले लोक म्हणाले, तुम्ही काहीतरी चहा वगैरे घेऊन जावं एवढ्या लांब आलेला. म्हटलं कोण बनवणार, आई वडील दोघं दारू पिलेले आहेत सकाळी 7 वाजता, बनवणार कोण. तर एक मुलगी आली छोटीशी, 7 वर्षाची असेल ती, लाल ड्रेस, त्याची बटणं तुटलेली आणि सगळ्या झिपऱ्या झालेल्या, झोपेतून उठवली ती त्या लोकांनी, वस्तीच्या लोकांनी, आणि त्या मुलीला त्यांनी चहा बनवायला लावला आणि बिस्किट वगैरे सगळं ती मुलगी समोर आली. तर मला ते दृश्य फार हे मनाला लागलं, ते ज्या घरामध्ये सकाळी 7 वाजता आई वडील दारू पिलेले आहेत त्या मुलांचं काय भवितव्य, ती मुलं तिथं का जन्माला आली, हा आपल्यासमोर प्रश्न येतो ना, का तो मुंबईला जन्माला आला नाही, त्या एवढ्या घनघोर जंगलामध्ये, आबूजमाळच्या जंगलामध्ये दारू पिणाऱ्या घरात ते मूल जन्माला आलं. तर त्या मुलीनं ते चहा बिस्किट मला दिलं, मी चहा घेत नाही पण मी तो चहा घेतला, बिस्किट घेतलं आणि मग ती मुलगी परत गेली, घेऊन मी उठलो. मग तेव्हा येताना माझ्या डोक्यात सुरू झालं की हे जंगल के जो फूल आहे ना, बन के जो फूल आहे, इनके लिए काम करो, इनको उपर उठाओ. मोठे लोकांना किती समजावून सांगणार, तुम्ही दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, किती समजावून सांगणार तुम्ही त्यांना, तेवढे कष्ट करण्यापेक्षा ह्या मुलांवर कष्ट लावा, ह्या मुलांचं भवितव्य बदला. ही 6-7 वर्षांच्या मुलांचं जीवन बदलणं हे आपल्या दृष्टीनं जास्त योग्य आहे. म्हणून आम्ही बनफूल हा नाव सुरू केलं, व बनफूल परिवार यांनी सुचवलं. बनफूल परिवार म्हणजे ह्या जंगलातल्या मुलांसाठी जे आपण सगळे मिळून जो मदत करतो,
0: म्हणून आम्ही एक संस्था आता रजिस्टर केली बनफूल जनकल्याण या नावाने.
2: डॉक्टर, तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं हा प्रसंग सांगताना, किती एकरूप झालात तुम्ही तिथे. आणि मी पण आता समाज माध्यमांवर बरेचसे व्हिडिओ याच्यानंतर प्रसिद्ध झाले की तुम्ही त्या शाळेमध्ये मुलांना शिकवताय, त्यांना प्रतिज्ञा देताय, नेमकं काय आहे ते?
1: शाळेतली मुलांना आम्ही आरोग्य प्रबोधन म्हणून तो विषय घेतो आणि त्याच्यामध्ये कुपोषण, अॅनिमिया, 3 प्रकारचा अॅनिमिया, तो का होतो, तो आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो आणि ते सगळं शिकवतो. त्याच्याबरोबर नशामुक्ती म्हणजे हे व्यसनाधीनता, त्याच्याबद्दल सांगतो, साफसफाई बद्दल सांगतो, सगळे विषय त्यांच्या समोर घेतो. अपने शरीर को जाणो असा तो कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या शरीराचे सारे अवयव कागदावर तयार करायचे आणि ते एकमेकाला जोडून, म्हणजे आपलं लिव्हर कुठे आहे, स्प्लीन कुठे आहे, हार्ट कुठे असतं, हे सगळं त्याला आपण शिकवतो. अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि हा अवेअरनेस असा काय कार्यक्रम घेतो. आणि मग ते आपण मुलांना, मनुष्य जन्म अनमोल रे भाई, माटी मे नारोल रे, अभी तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आपण त्यांना ऍक्टिंग करायला लावतो की तुम्ही ऍक्टिंग करा, मनुष्य जन्म अनमोल रे. तर ती ऍक्टिंग करत मुलं ती गाणी गातात, त्याच्यामुळे मुलं मोकळी होतात.
2: तुम्ही दोघंही इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर त्या प्रत्येक वाक्यागणिक नवीन एक कुतूहल निर्माण होत आहे, नवीन एक प्रश्न तयार होतोय की हे विचारू का, याच्याविषयी त्यांनी काय केलं असेल, हा सगळा भाग आहे. पण त्यातूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनीताताई, तुम्ही म्हणजे बनवासी विकास समिती बनफुल परिवाराच्या माध्यमातून 91 पासून दंतेवाड्यात काम तर सुरू आहेच, पण इथे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायाधीशाचे अधिकार तुम्हाला मिळाले आणि सरकारी न्यायपीठाच्या अधिकारी सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर हे काम नेमकं कसं काय
0: झालं? असं की हे काम तर मी कल्याण आश्रमाचं आमचं नेहमीचं काम आहे ते तर मी करतच होते, परंतु ते करत असताना एक प्रस्ताव असा आला की मॅडम आप तो आपको तो गोंडी वगैरह अच्छे से आती है, तो आप इसके ये जो क्या बाल कल्याण समिति है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है वैसे. त्याने म्हणले नाही, वो आपको केवळ सप्ताह में 2 दिन आना है, बच्चों के जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पड़ेगा, तो उस समय आपका सहयोग होगा. त्यामुळे पहिली 2 वर्ष मी असं म्हणजे त्याच्यामध्ये माझी हे न्यू

0: नियुक्ती ती महिला बाल विकास मंत्रालयातर्फेच होते, त्याच्याकरता जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला करावी लागते. सुदैवाने मी त्यांचा डबल ग्रॅज्युएटचा जे मुख्य त्यांचा क्रायटेरिया आहे आणि सामाजिक अनुभवाचा, त्याच्यामध्ये मी MSW आहे आणि सामाजिक अनुभवही आहे, म्हणजे त्यामुळेच मला ते तिथल्याच एका निष्ठ कर्मचाऱ्यांनी मला सुचवलं होतं की नाही आप आइए ना दीदी, आप आने से थोडा अच्छा काम आपण करेंगे असं म्हणून, त्यामुळे मी तिथे तो भरला वगैरे आणि मग माझी नियुक्ती झाली. मला ती नियुक्ती होताना एवढंच होतं की अरे मुलांसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळते, तर त्याच्यातनं कळेल आपल्याला की काय नेमकं आहे, म्हणजे प्रश्न काय आहेत मुलांचे. कारण तेव्हा खरं म्हणजे ही ऍक्च्युली हा कायदा आला, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो 2009 पासून जास्त करून हे झालेला आहे, पण त्याचं क्रियान्वयन सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हायला वेळच लागत होता, त्यामुळे त्या समितीमध्ये केवळ आम्ही दोघी महिलाच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतं. जे पहिले होते तेव्हा त्यांना मानधन नव्हतं, त्यामुळे त्यांचे कोणी येत असत नसत, मग ते त्यांचं जे बाल संरक्षण असा वेगळा विभाग पण नव्हता, ते त्यांचे तेच काय ते करायचे मुलांचं. मग त्यांना हे सुचलं त्यावेळेला, मला वाटतं कलेक्टर कोणते नाव मला आठवत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी तो विषय लावून धरला, सरकारनेही विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ती समिती झाली. त्या समितीमध्ये मला म्हणजे माझा एकूण आता मी नाहीये 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, पहिला 2 वर्षाचा आणि नंतर 3 वर्षाचा असा, तो दोनच तुम्हाला चान्स असतात, तर ते दोन्ही चान्स माझे झाले त्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेला मला जे प्रश्न जाणवले ना ते म्हणजे त्याचं एक वेगळंच पुन्हा वनवास, तोपर्यंत वनवासींमध्ये पण असे काही इतके प्रश्न असतील असं वाटलं नाही, म्हणजे खरं सांगायचं तर, कारण हे लोक गावात ना तुमच्याशी खूप बोलत नाही, जरी आम्ही इतके जुने असलो ना तरी सुद्धा असं खूप काही, आणि मुळात आमचं गावात जाणं खूप इंटेरियरला वगैरे तसं कमीच झालं होतं, आणि अगदी इंटेरियरला आम्ही मेडिकल कॅम्पसाठी जायचो, त्यामुळे तो कॅम्प करायचा आणि यायचा, त्याच्या त्या संदर्भातच आम्ही बोलायचो असं झालं ते. पण मग आता असं झालं की त्यामुळे लक्षात आलं की बालमजूर आमच्याकडे भरपूर आहेत, शिक्षणाचे त्यांचे हक्क जे राईट टू एज्युकेशन आहे त्याच्याकरता जे काही करायला हवं ते त्यांना मुलांना म्हणजे माहिती नाहीये, आणि त्यामुळे म्हणजे मुलांपेक्षा मुलांच्या पालकांना ते माहिती नाहीये आणि त्यामुळेही त्यांचं शिक्षणापासून वंचित आहेत. आणि दुसरे असं आहे की त्यांचे जे समाजातले म्हणून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी लग्न ठरवतात पण घरच्यांना आजकाल मान्य होत नाही आणि मग ते मुलाला किंवा मुलगी ती पळून जाते, मग पळून गेल्यावर एरवी त्यांच्यात, जशी आपण मगाशी चर्चा केली जात पंचायत किंवा त्या गावाची जी पंचायत असेल ती बसते आणि ते जुर्माना होऊन प्रकरण संपतं. आता तसं नाही, आता ते येतात 2-4 दिवसांनी सापडतात, मग मुलीच्या कडचे तक्रार करतात संरक्षण विभागाकडे, मग ते प्रकरण आमच्याकडे येतं, मग आम्ही त्या मुलांशी बोलतो त्यांच्या पालकांशी बोलतो, समजावून सांगतो की हे अशा प्रकारचं बरोबर नाही, आपण म्हणजे मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही सांगतो तुम्ही शिक्षणावरती जास्त लक्ष द्या. फक्त एक आहे त्याच्यामध्ये की जर मुलगा जर वयाने मोठा असेल तर त्याला जेलच होते सरळ पॉक्सोच्या अंतर्गत, कारण जर त्या प्रकारचा अपराध असेल रेप सदृश, आता बरेचदा असं होतं की सहमती असते पण मग तेही झालेलं आहे की माझी सहमती नाही असं त्या मुलीला घरच्यांनी पडवलं जातं, हेही दुर्दैवाने होतं आहे. कारण ही प्रथा आमच्याकडे पहिल्यापासून आहे ना की काय नाचायला वगैरे जातात मेळ्यामध्ये, जेव्हा शाळा फार नव्हत्याच तेव्हा आम्ही जत्रेमध्ये एकमेकांना बघितलं, मी तुला तू मला पसंत पडलो. आमच्याकडे लग्न न करताही राहण्याची पद्धत आहे, ती गैर नाहीये कोणा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला असं नाही वाटत, कोणाला तो कलंक आहे अरे बापरे असे कसे राहतात असं काहीच नाही, ते त्यांच्या सोयीने नंतर लग्न करतात जेव्हा केव्हा, दोन मुलं झाल्यावर करतील किंवा लगेचही करतील जसं असेल तसं, कारण मुलाला द्यायचं असतं जे काही द्यायचं आहे ते मुलाने मुलीला द्यायचं आहे, मुलीनी नाही द्यायचं आहे
1: बरोबर.
0: त्यामुळे ते असं सगळं वातावरण असल्यामुळे ह्या केसेस आता वाढायला लागल्यात, बालमजुरीच्याही केसेस वाढायला लागले, म्हणजे एकीकडे इतकं कन्फ्युजनचं वातावरण आहे ना काही वेळेला बस्तरमध्ये, म्हणजे बस्तर समजणं किती अवघड आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं की बालमजुरी पण वाढती आहे. अगदी 8-10 वर्षाचा मुलगा सुद्धा अरे म्हटलं तो शिकत होता तू त्यांना का पाठवलंस, तर तो वडील म्हणतो मला माहितीच नाही, गावातल्या मोठ्या मुलांबरोबर तो तिकडे आंध्रामध्ये मिरची तोडायला गेला, मग त्या मुलाला विचारल्यावर तो गप्प राहिला. आणि मला ते काम जास्त आवडलं की त्यांचं काउन्सिलिंग करणं, आणि पहिल्यांदा तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन गावात बैठक घेऊन आम्ही सांगायचो, नंतर आम्हाला त्यांनी त्या कोर्टाच्या रूम मध्येच बसवलं. पण सुरुवातीला ते खूप आवडलं मला, कारण आम्ही गावापर्यंत जात होतो आणि मला गोंडी येत असल्यामुळे मीच बोलायची सगळं काही, त्यामुळे ते खूप छान वाटायचं. आणि आपण त्यांची उदाहरणं त्यांच्या गावातली उदाहरणं मी घेऊन सांगत होते ना की हे असं होतं, मग तुझी आणि त्याची संमती होती बरोबर आहे तुम्ही लग्न, पण आता एवढ्या लवकर लग्न करायचं का बरोबर आहे का, ते त्या बरोबर नाहीये, मग ते हे पालकांना त्या मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये ते समजावून सांगणं असं सगळं ते तिथे

0: करता येत होतं. आता आम्ही केस आल्यानंतर करत होते मी, नाही असं नाही, पण म्हणजे एक वेगळा हे होतं. ह्या सगळ्या गोष्टी, 15 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती, ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली काहीतरी झालं म्हणून, आणि मग डॉक्टरला मॅन्डेटरी आहे पोलीस केस करणं, पोलीस केस केली त्यांनी. पोलीस केस केल्यावर ती मुलगी आमच्या समोर आली, बाल कल्याण समिती समोर. मग मी तिला विचारलं, तर तिने बोलता बोलता बाकी काय काय सांगितलं, त्याच्याबरोबर हे मुख्य सांगितलं की आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 15 पेक्षाही छोटे, माझ्या आणि या मुलाच्या आई वडिलांनी, ते त्यांचं आपसात नातं आहेच, म्हणजे मामा आणि आत्या असं, तर ते म्हणजे आमच्या हात हातात घेऊन सांगितलं की तुम्ही दोघांनी, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि तुम्ही नंतर पुढे मोठे झाले की लग्न. त्या मुलीचं काहीतरी घरात झालं गडबड, आणि ते म्हणजे गडबड म्हणजे बादावादी वगैरे असं काहीतरी असेल, कशावरनं, कामावरनं किंवा शाळेत जाण्यावरनंही असेल. तर ती आली सरळ इकडे निघून, मग त्या आईला तिच्या सासूला म्हणजे समजावून सांगायला लागलं की यांना तुम्ही एकत्र नाही ठेवू शकत, पुन्हा जर म्हटलं हे झालं तर म्हटलं त्या मुलाला जेल होईल, अजून 1-2 वर्षाने तो 18 वर्षाचा होईल. तर म्हटलं तसं तुम्ही करू नका, आणि त्या मुलीला सांगत होते मी तू घरी जा आई वडिलांकडे, जायला तयार नाही. पण हे मी कसं करू शकले, त्यांचा जीवनाचा जो ताना बाना म्हणतो आम्ही हिंदीमध्ये, आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, विचार करण्याची पद्धती आहे, कशावर त्यांचा जास्त विश्वास आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांना जर आपण सल्ला दिला तर तो त्यांना पटू शकतो. म्हणजे काही जणांचा आम्ही सोशल ट्रॅक पण ठेवला की हे कसे आहे, तो गेला की नाही मुलगा शाळेत, कारण ते आम्हाला अधिकार होताच तो सगळा, तो आम्ही त्या बाल संरक्षण विभागातर्फे आम्ही कायम ट्रॅक ठेवत गेलो, त्यामुळे काही आम्हाला चांगले म्हणजे करू शकलो, मुलांचं भलं करू शकलो. म्हणजे
1: अशी किती गावं पालथी घातली तुम्ही?
2: 100-125 गावं
0: नाही, जास्तच असतील, कारण काय मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आतमध्ये प्रचाराला वगैरे पण जावं लागतं.
2: अबुजमाळला बरीच गाव आहेत.
0: हा, अबुजमाळ मधली जास्त, कारण स्वाभाविकपणे बारसूर हे अगदी अबुजमाळच्या ह्याच्यावरच आहे, तिथूनच अबुजमाळ सुरू होत.
1: हा, मी 83 ला परिस्थिती वेगळी होती, तेव्हा सगळं एक होतं, नंतर मग ते विभाग वेगवेगळे झाले, जिल्हे
0: 2000 नंतर झाले, जेव्हा छत्तीसगड तयार झाला,
1: प्रशासकीय विभाग वेगळे झाले त्याचे, तेव्हा काही परिस्थिती बदलली का त्याच्यानंतर?
2: खूपच बदलली. 2000 नंतर जेवढे कलेक्टर आलेत ना बस्तरमध्ये, सर्व कलेक्टर अगदी हुशार आणि खूप ऍक्टिव्ह, आणि त्यांना काहीतरी करायला पाहिजे असं वाटणारे, लोकांना रिस्पॉन्स देणारे असे कलेक्टर आलेले आहेत 2000 पासून. आणि त्यामुळं आज जी काही बदलाव दिसतो आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात, एवढं मास एज्युकेशन आहे किंवा सेन्सिटिव्ह हे आहेत, स्वास्थ्य विभाग हे पूर्वीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे, हे सगळं त्यामुळं झालेलं आहे. कलेक्टर जे आलेले आहेत ते आपलं येऊन बसले आणि काम केलं असं नाही आहेत, अतिशय उत्साहाने
0: नवीन
2: तरुण कलेक्टर,
0: त्यांना एनजीओचे महत्व कळलं, त्यामुळे ते आमच्याकडे कायम अप्रोच होत होता.
2: म्हणजे ज्यांनी 2000 पूर्वी बस्तर बघितलेलं आहे आणि 2000 नंतरचं बस्तर बघितलं आहे, त्यांना फरक खूपच फरक जाणवेल, अरे खूप बदलाव झाला असं दिसेलच.
1: तेव्हाचं बस्तर आणि आताचं बस्तर किती फरक पडलाय?
2: वनवासींमध्ये खूप फरक पडला, सुविधा खूप वाढल्या, रस्ते वाढले, आरोग्य सुविधा पहिल्यापेक्षा जरा चांगली आहे, शिक्षण खूपच आहे, मास एज्युकेशन प्रचंड आहे, क्वालिटी एज्युकेशन नाही आहे, मास एज्युकेशन खूप आहे. पूर्वी नव्हतं, ड्रॉप आउटच होते सगळे, सगळ्यांना एकत्र आणून सरकारने मोठी हे केलेली आहे.
1: अच्छा, अजून किती काम करणं गरजेचं आहे?
0: अरे भरपूर आहे, एक गोडबोले काय पुरणार एवढ्या आहेत.
1: तुमच्या सोबत आणखी किती कार्यकर्ते आहेत, आणि मुंबईहून किंवा मुंबई पुण्याहून असे किती डॉक्टर आहेत किंवा इतर माणसं आहेत, त्यांची कशी साथ मिळते?
2: डॉक्टर लोकांची टीम आमच्याकडे येते, ते जास्त करून भिलाई, दुर्ग, रायपूर त्या भागातून डॉक्टर्स लोकांची टीम येतात, आणि बाकी डोनर्स हमारे जितने दानदाते आहे सगळे तुमच्या पुण्या मुंबईकडनं जास्त करून आम्हाला डोनर्स मिळालेले आहेत, तर ते आहे. जसा रिस्पॉन्स मिळतो शहरातून रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांचा सहयोग खूप मिळतो, खूप करायला पाहिजे, 6-7 कार्यकर्ते आता, आणि आमचं केवळ स्पेसिफिक कुपोषण आणि ट्रान्सफर ऑफ पेशंट हायर सेंटर्स, मेडिकल कॅम्प विथ फॉलोअप, मेडिकल स्कूल मेडिकल एज्युकेशन, एवढे इतकेच विषय आम्ही ठेवलेले आहे, 6-7 कार्यकर्ते आहेत
0: गावागावात, चांगला मिळतो. आमच्या बरोबर काम करणारे आता 7-8 जण.
1: समाजकार्य आणि वैद्यकीय कार्य करत असताना लोकांना मदत करणं आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला देता तुम्ही?
2: लोकांना आपल्या पायावर उभं करणं,
1: आपल्या पायावर
2: आत्मनिर्भर समाज, हे कल्याण समाजाचं ध्येयच मुळे ते आहे, आत्मनिर्भर समाज.
0: त्यांना स्वतःच्या त्रुटींची स्वतःच्या बलस्थानांची दोन्हीची माहिती झाल्याशिवाय नुसतं आपण सांगून किती शेवटी त्या समाज. आणि आता आमच्या बरोबर जे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे ते कल्याण आश्रमाचंही वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आमच्याही आता बनफुलचंही ते वैशिष्ट्य आहे की सर आम्ही दोघं सोडले तर सर्व कार्यकर्ते हे

0: अशी आहेत.
1: हा,
0: कारण ते गरजेचं आहे, त्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे. त्यांना हे वाटणं की नाही हे आपल्यामध्ये हे जे आहे ही मुलं अशी आहेत इतकी, आणि वाटतंय आता कार्यकर्ते बोलतात ना की नाही मी इथे येऊन मला एक वेगळी दृष्टी मिळाली, की नाहीतर माझ्या घरी मी राहिले असते तर मला हा समाज बघायलाच मिळाला असता, मी माझ्या घरापुरतच बघितलं असत.
2: म्हणजे आदिवासी कार्यकर्ते हे सांगतात की समस्या आमच्याकडे पूर्वीपासूनच आहेत, पण आम्ही घरी राहत होतो तेव्हा या समस्या आहेत असं आम्हाला वाटतच
1: नाही,
2: जाणीवच होतं ही समस्या आहे. कुपोषणामुळे एवढे बालमृत्यू होतात की आम्हाला प्रश्नच माहीत नव्हता. इथं आल्यामुळे आम्हाला प्रश्न माहीत झाला की अरे एवढा मृत्यू दर का असतो. मग आम्ही विचार करायला लागलो शहरामध्ये मृत्यू दर किती कमी आहे, तिकडे खूप कमी आहे, मग इकडे जास्ती का, प्रश्न आम्हाला समजायला लागले. आता चिंतन सुरू झालं, तर गावामध्ये राहिल्यावर त्याच वातावरणात राहून ते प्रश्न आहे हेच जाणे होत नाही, मग सोडवायचा प्रश्न दूर.
0: म्हणजे आपलं जीवन आता असंच राहणार असं आपण एक मानून चालतो ना,
2: गृहित धरतो, गृहित धरण्याची
0: गृहित गृहित धरण.
2: आपण सगळ्यांना हे सांगतो की तुमचं भवितव्य तुमच्या हातात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही घडवा, दुसरा कोणी तुमचं भविष्य नाही घडवू शकणार, तुमचं भविष्य तुम्हालाच घडवावं लागेल. आणि शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे शिक्षण घ्यावं लागेल, जागृत व्हावं लागेल, कष्ट करावं लागेल. डॉक्टर आंबेडकर काय सांगून गेले, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, संघर्ष करा. मग डॉक्टर आंबेडकरांनी शॉर्टकट सांगितलं असतं ना, नाही सांगितलं त्यांनी, त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं. तुम्हालाही ते सांगतायत की शिक्षित व्हा, संघर्ष करा, म्हणजे काय आहे, तेव्हा तुम्ही स्वतःच भवितव्य स्वतःच घडवा,
1: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर आणि सुनीताताई, इतक्या वर्षात बस्तरने तुम्हाला काय शिकवलं माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा?
2: प्रचंड सहनशक्ती शिकवली.
0: प्रचंड सहनशक्ती ते तर आहे, प्रचंड सहनशक्ती आणि
2: जीवननिष्ठा.
0: जीवननिष्ठा, कुठल्याही निराशेमध्ये तुम्हाला कसं वर उठायचं ते त्यांनी हे म्हणले, तसं गावात गेल्यानंतर ते तुमचं सगळं विसरून जातो. कोणाचा आला असेल समजा घरी असताना फोन आलाय काही आहे आपल्याला, किंवा आमच्या दोघांचं काही कधी वादावादी झाली असेल, तरी ते
1: तुम्हाला इतके वर्ष पती पत्नी सहकारी म्हणून एकत्र काम करत असताना दोघांच्या भूमिकांमध्ये सीमारेषा नाहीये, पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
0: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझा से जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते, त्यांना सांगायला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
2: नाही, वादावाद्या होतातच, फक्त ते आमचं अरण्य रुदन आहे, पण ऐकायला कोणी येतच नाही. ते आमची इच्छा आहे की ऐकायला कोणीतरी यावं.
1: अरे वा वा, मस्त. तुम्ही अनेकदा पुरस्कार प्रसिद्धीला नकार दिलेला आहे, आणि जेव्हा अशा सेवा कार्यात तुम्ही असता तेव्हा खरा सन्मान, खरं समाधान, ही पोचपावती एक वेगळी असते ना. तुमच्या कार्याची पोचपावती त्या लोकांकडून मिळणं किंवा मिळणं, किंवा जी माणसं भेट देत आहेत त्यांच्याकडून मिळणं. जेव्हा हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा दोघांचं नेमकं बोलणं काय झालं होतं?
0: ते नेमके त्या दिवशी आम्ही दोघही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, हे प्रवासात होते आणि मी घरीच होते, आणि मी घरी फोनवरती एका बाईंशी नक्षलवाद या विषयावरच बोलत होते, त्यामुळे मला सारखे मेसेज मिस कॉल दिसत होते, पण एवढे मिस कॉल कसे खूपच झाले 20-25, तेव्हा म्हटलं काहीतरी आहे बुवा म्हणून ते घेतलं आम्ही.
2: आणि आमचे नातेवाईक आमच्या बरोबर होते, विशेष म्हणजे
1: एकमेकांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे ज्यामुळे हा प्रदीर्घ सेवा प्रवास शक्य झालाय?
2: संवेदनशीलता.
0: यांची संवेदनशीलता हा विषय त्यांनी त्यांचा सांगितला, माझ्या बाबतीत मी प्रॅक्टिकल जास्त आहे, त्यामुळे व्यावहारिक जे काही निर्णय जे काही करायचं आहे ते मी बघते सगळं, मी घेतलंच आहे माझ्याकडे खातं.
1: वनवासी कल्याण आश्रमाचं काम कसं चालत?
2: कल्याण आश्रमाचं काम हे पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण करतात आणि पूर्णवेळ कार्यकर्ते जंगलात पाठवतात, लोकांच्या मध्ये एकता आणायचा प्रयत्न करतात, ग्राम प्रमुख ग्राम समितीच्या निमित्ताने, आणि शहरामधून लोकांमध्ये ही जागृती निर्माण करतात की हा समाज आम्ही सगळे एकच आहोत, शहरवासी ग्रामवासी वनवासी सब हम एक ही आहे, आणि सगळ्या मिळून सब मिलके भारतवासी,
1: एकतेची भावना
2: आहे, एकतेची भावना. हे आणल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. ठीक आहे, इतिहास जो असेल तो असेल, आज आम्ही इतिहास विसरूया ना, आज आम्हाला भविष्य घडवायचं आहे, का इतिहासालाच गोंधळात बसायचं का आम्हाला? तर आम्ही सगळे एक होऊया आणि एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही उपयोगी पडूया. जनजाती समाज, भटकळमुक्त समाज, दलित समाज, ह्याच्याशिवाय आमचा समाज पूर्ण नाहीये, आणि ह्यांची दुःख दूर केल्याशिवाय आमच्या सुखालाही पूर्णता येणार नाहीये, हे आम्ही जाणलंच पाहिजे.
1: डॉक्टर वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तुमचं काम सुरू झालं आणि त्यांचं एक ब्रीद

0: वाक्य आहे की तू मे एक रक्त, हा विचार नंतर मूलमंत्र सुद्धा बनला होता. तर तुमच्या मते शहर आणि वनवासी समाज यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी आज सर्वात जास्त गरज कशाची आहे आणि इथे वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका कशी महत्वाची होती?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे अभिसरण वाढलं पाहिजे. हेलन केलर जी म्हणायचे की आमच्या डोक्यावरचा प्रकाश कमी केल्यावर कळेल की जगात उजाड किती उजाडला आहे. हा हेलन केलरचं वाक्य आहे. आम्ही कधी बघतच नाही ना की आमच्या ह्या भारताच्या अशा अविकसित प्रदेशांमध्ये किती उजाडलेलं आहे, किती अज्ञान आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या घरात जो प्रकाश आला तो आजही त्यांच्या घरात पोचलेला नाहीये. तर हे एक प्रकारचं लांछन आहे. त्यामुळे शहरी लोकांनी ठरवून वर्षातले 10 दिवस द्या, वर्षातले 15 दिवस द्या, आयुष्यातले 1 वर्ष द्या, आयुष्यातले 2 वर्ष द्या, जनजाती समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून त्यांना मदत करता आली पाहिजे आपल्याला. हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्या बाबतीत अजून एका व्यक्तीचं विशेष उल्लेख करतो, तो आहे एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हे गिर्यारोहक होते, पण शेर्पा लोकांमध्ये ते जेव्हा फिरायला लागले त्यांच्या सहाय्याने तर ते माउंटेनिअरिंग करत असत ना. त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या घरातली अशिक्षा, त्यांच्या घरातली अज्ञानता, ते सगळं बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे. ते म्हणले आमच्या लोकांमध्ये शिक्षण नाहीये, आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत, आमचा देश गरीब आहे. तर एडमंड हिलरीने ठरवलं की नाही, मी ह्यांच्यासाठी हॉस्पिटल उभी करीन, ह्यांच्यासाठी मी शाळा उभ्या करीन. आता खो तो माउंटेनिअरिंग होता, तो आपला आपला धंदा करून तो शांत बसू शकला असता. त्याच्या त्या मोहिमेमध्ये माझ्या अंदाजानं त्याच्या घरातले 2 सदस्य विमान अपघातात गेले. तरी एडमंड हिलरीने ते काम नाही सोडलं आणि इतक्या इंटेरियरला त्यांनी हॉस्पिटल संस्था उभी केली. त्याला विचारलं की हे काम का करायचं, तर तो म्हणला की माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलंय. आणि तो विचार प्रत्येक शहरी माणसाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा. हे ऐकणाऱ्या प्रत्येक शिक्षित सुशिक्षित व्यक्तीला हे जाणवलंच पाहिजे की एव्हरी वन हॅज ऑब्लिगेशन टू हेल्प लेस फॉर्च्युनेट. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे, त्याला तुम्ही चुकणं शक्यच नाही. आमच्यापेक्षा जे कमी नशिबी आहेत त्यांना मदत करणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते झाल्याशिवाय आमचं जीवन पूर्ण नाही होणार. जनजाती समाज, आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, दलित समाज यांची फार प्रचंड दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. ती दुःख आपण अनुभवत तरी अनुभवल्यानंतर आपण त्यांना मदत करू शकतो. अनुभवलीच नाही तर काय होणार. तर तुम्ही ठरवून शहरी लोकांनी त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची दुःख समजून घेतली पाहिजे, उपाय काढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण द्या. ते तो समाज वर येणारच आहे. पण आम्ही मदत केली तर आम्हाला समाधान की आम्ही काहीतरी भारत माता की जय म्हणून काहीतरी केलं. कुठला समाज कुठला थांबलेला नाहीये, तो समाज वर येणारच आहे. पण तुम्ही निमित्त व्हा त्यांच्या उत्थानामध्ये, नाहीतर तुम्हाला मनात हे राहील की आम्ही काहीच केलं नाही. राह किसी की हो गई रोशन, मेरा जलना काम आ गया, हे तुम्हाला कुठेतरी मनात अनुभव आला पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी गेलो पाहिजे, तुम्ही त्या लोकांसाठी, ह्याचाच अर्थ आहे तू मै एक रक्त.
0: तुमचा दिनक्रम कसा असतो?
2: सुरुवातीला तर वसतिगृह होतं तेव्हा तो अगदी वसतिगृहाच्या त्या दिनक्रमाप्रमाणेच होता. आता थोडंसं ऑफिसचं काम अशा प्रकारचं पण काम आहे. आता हे जे कार्यकर्ते आमचे आहेत ते जास्त करून फील्डमध्ये जातात, कारण फील्डमध्ये खूप आता आम्ही इंटेरियरला सुरू केलं आहे, त्यामुळे मग तिथे काय माझी ती स्कूटी वगैरे काय जात नाही, त्याच्यामुळे ते मोटरसायकलनीच जायला लागतं. सगळे म्हणतात भाभी आपकोले जायंगे तो सामान आम कहां से ले जायंगे. पण आमचा मुख्य भर हा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, त्याच्याकरता त्यांना काही वाचनाला म्हणजे सांगणं किंवा माहिती देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्याच पद्धतीचं काम जास्त करून माझं राहतं. कारण आणि पेशंटच्या बाबतीत तर आम्हाला सारखंच ह्याला फोन करा त्याला, ते म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन हा सगळाच विषय आहे.
0: सतत चालू असतं,
2: सतत चालू कर ठेवायलाच लागतं ते.
1: पण याच्यामध्ये एक भाग अजून आहे की जो माझ्या दृष्टीने अविभाज्य भाग असा झालेला आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते जंगलामध्ये जातात तेव्हा मी इनव्हेरिएबली प्रयत्न करतो की त्यांच्याबरोबर जंगलात गेलंच पाहिजे. एक प्रवास म्हणजे एक कहाणी तयार होती, इतकी त्यांच्या
2: वेगवेगळ्या
1: त्यांचे अनुभव मिळतात आपल्या जंगलामध्ये. एक दिवस गेला की मी म्हणजे मी आता सकाळी जंगलामध्ये जायला निघालो की मी उत्सुक असतो की आज मला कुठली तरी कहाणी मिळणार आहे, की संध्याकाळी मला एक कहाणी मिळती. त्यांच्या संकटामध्ये याच्यामध्ये जीवननिष्ठेने ते जसे जात असतात त्यांचं संघर्षाचं जीवन आहे आणि त्याच्यात कहाण्याच कहाण्या पडलेल्या असतात जंगलामध्ये, त्या मिळतात आपल्याला एक्झाम. त्यामुळे मी इनव्हेरिएबली जंगलात जायसाठी उत्सुक असतो. जंगलात जाऊन आलं की

0: मला खूप काही शिकायला मिळतं.
1: खरं तर मगाशी तुम्ही एक कहाणी किंवा त्या मुलीची गोष्ट सांगितली आहे, उत्सुकता अशी होती की अशी एखादी कहाणी की जी तुमच्या आयुष्यावर कोरली गेलेली आहे, अशी एखादी अविस्मरणीय कहाणी असेलच.
2: खूप आहे.
1: या सगळ्या पुस्तकात आल्या असतील ना तुमच्या?
0: हो,
2: अनुभव लिहिले.
1: हा, थोडक्यात सांगता येईल अशी एखादी छोटीशी कुठली कहाणी?
0: एक आदिवासी एक जनजाती समाजामध्ये ज्या कुप्रथा असतात ना, तसा एक काय म्हणतो मांत्रिक आला एका गावामध्ये आणि तो आदिवासीच होता. आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझा एक देव आहे, त्या देवाचं नाव घेऊन आलोय मी आणि माझ्या पाया पडा आणि धान्य जमा करा. तर गावातले काही लोक भक्तिमार्गी होते, ते म्हणायला लागले की आम्ही देवाचं नाव घेतोय आमच्या पद्धतीने, आम्ही तुला काही पाया पडायची गरज नाही. तर त्याने जबरदस्ती केली आणि एक आदिवासी जो जंगलातला होता त्या गावातलाच, त्याला त्याने मारायला लावलं. त्या जो आला होता बाहेर मांत्रिकाने, याला मारा तुम्ही, तो मरणार नाही, मी जिवंत करीन. आणि त्याला मारला मारला मारला आणि त्याला रात्रभर मारत राहिले आणि सकाळी तो गेला. तर मग पोलिसांनी त्याला बोलून नेला, पोलिसांकडे गेले, सगळं झालं. ती मोठी कहाणी आहे, तर सिनेमासारखी कहाणी आहे पूर्ण. ती माझ्या पुस्तकात सगळी आलेली आहे कहाणी ती. पण सांगायचा भाग असं की तो केल्यानंतर मला ह्या जनजाती समाजावरचा माझा विश्वास हलून गेला पूर्ण, की नाही या समाजासाठी काही काम करण्याचा अर्थ नाही, हा समाज फार अंधश्रद्धावान आहे आणि काही अर्थ नाही या लोकांमध्ये मदत करण्याची, तो आपण चुकीचं काम करतो आहोत आणि आपण हे काम सोडून द्यायचं. अशा भावनेने मी पूर्ण काम बंद करून बसलो येऊन शिवान निवांत. ते 2-3 दिवस मी असे घालवले. मग नंतर विचार केला आपण काहीतरी पुस्तक वाचूया, त्याच्यामध्ये मला शिवाजीराजांचं चरित्र होतं माझ्याकडे, ते मी वाचलं 10-12-13 दिवस. मग लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या समाजाकडनं किती त्रास झाला होता, पण त्यांनी आपल्या समाजाला कसं उभं केलं, किती संकटातून तो माणूस उभा राहिला, म्हणजे सगळ्या समाजाला त्यांनी प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की जो आम्ही एवढे चांगले आहोत, मी स्वतःला चांगलं समजतो. का समजतो? तर आमच्या पिढ्या चांगल्या होत होत होत होत इथपर्यंत मी आलेलो आहे. पण याचा अर्थ आहे की केव्हा ना केव्हाही आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असाच अंधार होता. आमचेही पूर्वज कधी दारू पित असतील, आमचे पूर्वज कधी मारामारी करत असतील, हत्या झाले असतील आमच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये. पण तो प्रकाश आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी आला, त्यांच्याकडे अजून आलेला नाहीये. तो समाजही वर येणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षा करणं की त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आणि वाईट वागलं तर ते वाईट आहेत असं नाहीये. समाज वर येत असताना असे अनेक उतार चढाव करत करतच समाज वर येतो, उत्थान असं होत नाही. त्यामुळे मी तेवढा पेशन्स आपण ठेवला पाहिजे हे प्रसंगातून मी शिकलो आणि मग पुन्हा मी करत काम करायला लागलो आणि मला कामाला प्रेरणा परत आलीच त्याच्यानंतर, असं काही नाही. पण हे ट्रान्झिटरी पिरियड होता, पण त्यात मी स्वतःला सावरून वर आणलं. हा एक वेगळा अनुभव मला मिळाला.
1: कमाल. ताई मगाशी बोलताना म्हणाल्या की भाभी, भाभी हा उल्लेख, म्हणजे स्थानिकांनी तुम्हाला भैया, भाभी, ताई म्हणून स्वीकारलं, म्हणजे डॉक्टर किंवा समाजसेवक म्हणून मिळणाऱ्या ओळखीपेक्षा हा कौटुंबिक आपलेपणा जो आहे तो किती मोठा आहे तुमच्यासाठी?
2: खूपच मोठा आहे. कारण मी म्हणजे इव्हन मगाशी जो बालकल्याण समितीचं त्या ज्या मी आता त्याला अनाथ आपण म्हणत नाही पण बालिका बालगृह आणि बालक बालगृह जिथे मुलांना कोणी नाही अशा मुलांना तिथे ठेवलं जातं ना, ते आमच्यातर्फेच त्यांची तिथे शिफारस होते आणि ती मुलं राहतात तिथे. गेल्यावर पण मी हेच सांगायची, मुझे क्या बोलोगे नानी, नानी बोलोगे, मुझे कोई भी मॅडम नाही बोलेगा. ते इतकं मुलींना, तर मुलींना तर खूपच आवडलं. आमची मुलं जरा ती कमी एक्सप्रेसिव्ह आहेत, पण ही मुली आमच्या इतक्या की त्यांना अगदी मी गेले की लगेच नानी गुड मॉर्निंग नानी, त्या लगेच त्या येऊन, म्हणजे ते तो जो एक आपलेपणा शेवटी असतो ना तो त्या, मी म्हटलं मॅडम मध्ये तो दुरावा येतो. त्याच्यामुळे डॉक्टर भैया भाभी तर आम्ही गेलो तेव्हापासून त्या महिला कार्यकर्त्या होत्या पहिल्या 7-8 जणी, त्यांच्यामुळे ते सगळीकडे डॉक्टर भैया भाभी असं झालंच. ते आमच्यासाठी पद्मश्रीपेक्षाही ते जास्त छान वाटतं. म्हणजे
1: आता पद्मश्री नंतरची वाटचाल कशी असणार याच्या पुढची?
0: कुपोषण.
2: कुपोषणानंतरही आमचे उपक्रम तेच राहतेच, पण आमच्या आम्हाला आता ते जरा एक्सपांड करायचं, म्हणजे अजून आम्ही बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप आहे, म्हणजे ह्या गोष्टीला पोटेन्शियल म्हणायचं की नाही, कारण ते खरंच चुकीचं आहे की जिथे कुपोषित मुलं जास्त आहेत असं म्हणणं बरोबर नाही, पण खूप आहे वाव, कारण आहेच ना अंधारच तेवढा आहे, काय करणार, अजूनही खूप पोचले नाहीयेत, त्यामुळे तिथे करणं आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे ती जे मुलं मिळणं जे असतं, कारण ह्या याच्यामध्ये टिकून राहणं आता, म्हणजे ह्या आहेत ते आमचे कार्यकर्त्यांनी सो टिकून ठेवणं की नाही त्या मुलांचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये 3-3 महिने, ती घरी गेल्यावर लक्षात येते की 10 दिवसाची चिक्की ते 3 दिवसात संपवत आहेत. आणि मग आम्ही आल्यावर त्यांना विचारतो, अरे तुम्ही समजावून नाही का सांगितलं कसं काय, किंवा आम्ही जसं जातो त्यांच्या बरोबर समजवायला,

0: पण ते लवकर होत नाही ना, त्यामुळे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप फ्रस्ट्रेशन येतं. तर हे ह्या सगळ्यातनं तो का जो कार्यकर्ता टिकतो तो खरा हे आहे. त्यामुळे नाहीतर मग असे 2 वर्ष वगैरे काम करून जाणारे पण आहेतच. तर हे वाढवण्यासाठी थोडंसं आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. तर त्याचा आधार आम्हाला म्हणजे प्रशासन पण आधीपासून आम्हाला देतच आहे हे मदत. आता अजूनही त्यांची आहे मदत. आणि आज आम्ही जे मुंबई पुण्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे बोलतोय की असं असं आम्हाला आमचं थोडं ऑफिस वर्क आणि एकूण कॉम्प्युटराईज आता सगळं डाटा एंट्री असेल किंवा आता आम्ही आमची बनफुल या नावाने वेबसाईट पण सुरू केली आहे. तर त्याच्यावर काही ना काहीतरी टाकणं हे आपल्याला रोजच्या रोज टाकायला लागेल ना की हे असे आता हे जे अनुभव आहेत सगळे किंवा आम्ही जे काही काम करतो त्या संबंधातले हे ते करणारं कोणीतरी पाहिजे. आम्ही शिकले मी पण तेवढं फास्टली होत नाही असं लक्षात आलं. त्यामुळे मग ते आता तसं करणारं कोणी ना कोणी मिळालं जर आम्हाला आहे सध्या. तर आता लगेच आमचे माझे म्हणजे यांचे चुलत भाऊच तयार झालेत. 1 महिनावर मी येऊन राहतो म्हणून त्यामुळे ती चांगली होईल सुरुवात. असं कोणी ना कोणी 1-2 महिने जरी येऊन राहिलं आणि ते काम पुढे चालत गेलं तरी होऊ शकतं. कारण आता ह्या एवढ्या मोठ्या कामासाठी आम्हाला समाजामध्ये जाणं ते सांगणं हे पण गरजेचं आहे. आणि सरकारी मदत तर काहीच घेत नाही त्यामुळे म्हणजे घ्यायचं नाही असं ठरवूनच केलेलं आहे. काही प्रकल्पापुरतीच थोडा थोडा घेत होतो किंवा अजूनही घेऊ शकतो पण कायमची जी आहे ती त्याच पद्धतीची आहे. आणि याचं मुख्य कारण समाजाची पण जबाबदारी आहे. प्रत्येक वेळेला असं होतं आम्ही गेलो की दरवेळेला हा मग काय सरकार काय करतंय असंच विचारायचे लोक.
1: आता पुढे जात असताना अनेकांना आवड असते काहीतरी करायचं असतं आपल्यासारखंच असं काहीतरी करायचं असतं समाजसेवेची आवड असते. तर अशा आवड असणाऱ्या लोकांना मुलांना काय सांगाल तुम्ही?
0: जितकी आम्ही सोय करू शकतो तेवढी आता आहे. अजूनही काही जणांची इच्छा आहे की तुम्ही एक चांगल्या सुविधा उभ्या करा, एक 2-4 खोल्या बांधून घ्या तिथे हे करा म्हणजे त्यांना राहायला एक होईल. आणि कारण आम्ही खूप तसे खूप इंटिरियरला होतो आमच्यापासून जरा बस वगैरे जरा लांबच आहे सगळं म्हणजे पटकन नाही मिळू शकत. आणि मुळात ह्या भागातून म्हणजे महाराष्ट्रासारख्या भागातून आमच्याकडे यायचं त्याला 40 दिवसाचा कमीत कमी प्रवास आहे. कारण रेल्वेने 20 तास आणि पुढे 10 तास एवढा तर आहेच आहे. त्यामुळे तो एक नाही म्हटलं तरी जरा हे होतो. पण तरी सुद्धा आले तर आम्ही त्यांना बरं मुख्य असं आहे की शाळांमधून हे जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याच्याकरता नक्की होऊ शकतं. कारण तिथे हिंदी मुलांना समजतं. गावात जरा अवघड आहे कारण तिथे फक्त गोंडी किंवा हलबीज बोलली जाते. पण इथे नक्की मुलांसाठी काही ना काहीतरी करू शकतात. ज्ञानप्रबोधिनी सारखी मोठी संस्था आम्हाला आमच्या पाठीशी आहे. त्यांचा युवक विभाग त्यांच्या मुलांचे ते येतात म्हणजे लोक आमच्याकडे आणि त्यातनं युवकांना लक्षात येतं की आपल्या देशाचं काय आहे स्वरूप. आणि दोन्ही होतं आमच्याही मुलांना कार्यकर्त्यांना लाभ मिळतो त्याचा त्यांच्या काही त्यांना नवीन माहिती असते त्याचा आणि त्यांनाही माहिती होते की हे कसं करायचं. त्यामुळे असं आम्ही अपील ठिकठिकाणी करतो आहोत की तुम्ही या 1-2 महिने नक्की करू शकता. काही डॉक्टर्सही तयार झालेले आहेत की आम्ही येऊ आणि आमची टीम तिथे काम करेल. आता विशेषतः कुपोषणाच्या बाबतीमध्ये किंवा रक्त कमी याच्यासाठी आणखीन काय करता येईल कसं करता येईल. मग असे मी म्हटलं तसं आयुर्वेद व्यासपीठ आहे त्यांनी पण म्हटलंय की तिथल्या सगळ्या जडीबुटीचा आणि म्हणजे औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्याकरता आम्ही टीम आमची नक्की पाठवू. तर असं हळूहळू होईल सुरू. पद्मश्रीचा तो एक मोठा लाभ झालेला आहे आणि आमची जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे.
1: खूप छान डॉक्टर. तुम्ही आणि सुनीताताई तुम्ही जे काम करताय ना ते पाहून मनापासून आदर वाटतो. बस्तरच्या मातीशी नातं जोडत तिथल्या माणसांच्या मनात तुम्ही निर्माण केलेला विश्वास आणि मिळवलेलं स्थान हे खरंच खूप महत्वाचं आहे. तिथल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत तुम्ही दोघांनी उभा केलेला हा सेवा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सेवेला मनापासून सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या या सुंदर संवादासाठी डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई तुमचे मनपूर्वक आभार.
0: आम्ही पण आभार मानतो आकाशवाणी मुंबईचे. खूप छान वाटलं श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधता आला.
2: आकाशवाणी मुंबईच्या या ऐतिहासिक भवनामध्ये आम्ही आलो आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं हे आमचं एक वेगळं भाग्य असं समजतो.
1: धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. उद्या पुन्हा भेटूया वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गीत बहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार। ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅक नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा यात समावेश आहे। पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली। या निवडणुकीसाठी अर्ज करायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे। निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे। आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतल्या त्रुटी आणि विशेष सखोल पुनरीक्षण याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल इत्यादी नेते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या पक्ष मुख्यालयात विविध राज्यांच्या प्रभारींची बैठक झाली। नव्यानं झालेल्या नेमणुकांनंतर या प्रभारींसोबत पहिल्यांदाच बैठक झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं समजतं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरण याविषयी।
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली। हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता। दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे। दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे। 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। 2019 पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं। आकाशवाणीवरच्या की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध

0: पद्धत झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
1: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते तर ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमांसमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ मौलिकता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान संरक्षण सुरक्षा व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्याचा आढावा आज घेण्यात आला. दोहा इथे AIIB वार्षिक परिषदेनिमित्त ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारात सौदी अरेबिया भारताचा विश्वासू भागीदार आहे. स्वित्झर्लंडच्या AIIB गव्हर्नर राजदूत पेट्रो लाझेरी आणि नेपाळच्या अर्थमंत्र्यांबरोबरही सीतारामन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे महानिर्वाण रोड मास आर्ट सोसायटी या संस्थेशी संबंधित 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. संस्थेनं आपल्या दुर्गापूजेच्या कार्यक्रम आयोजनात केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. मास आर्टनं युनेस्को पुरस्कृत संस्था असल्याचा खोटा दावा करून सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली आणि जमा केलेला निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात माजी मंत्री इंद्रनील सेन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह विविध व्यक्ती आणि संस्थांचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशिओ इथे आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्णपदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीननं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला तर अंकुशनं 75 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यांनाही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ओडिशामध्ये महानदी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

0: सर्ग होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर. जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचं गाव या उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्याची मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यात वनमानव तर पावशीमध्ये आढळली दुर्मिळ पांढरी मनार. आणि जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
3: जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या 8 तालुक्यात ट्रिगर 1 अर्थात दुष्काळाची प्रथम कळ लागू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 25 सप्टेंबरला जारी करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सवलत, पाणी पुरवठा आणि चारा उपलब्धतेसह विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण, देवगड, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांना भेटी देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार निलेश राणे यांनी देखील कुडाळ तालुक्यात पीक पाहणी केली. जिल्ह्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं एकजुटीनं काम करून मात करावी तसंच बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या आढावा बैठकीत दिले. पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना कृषी आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसंच भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून 10,000 कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून नादुरुस्त पक्के बंधारे सुद्धा तातडीनं दुरुस्त करण्यास सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या भूजल पातळीचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याची सूचना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सेवा संकल्प अभियान यशस्वी करू असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हे विशेष सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवलं जात आहे. जिल्ह्यात उभादंडा इथल्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींशी जोडलेल्या कवितांचं गाव उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्यात येणार आहे. येत्या 2 महिन्यात विकास कामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मराठी भाषा तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ला इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय तसंच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकसंवाद 2026 उपक्रम राबवण्यात येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रामपंचायती तसंच गर्दीच्या ठिकाणी लोकसंवाद 26 उपक्रम राबवण्यात येत असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागातून नागरिकांना योजना योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक सेवांबाबत माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्याची समृद्ध जैवविविधता एका दुर्मिळ नोंदीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यात निसर्ग अभ्यासकांना नाईट ट्रेल दरम्यान दुर्मिळ स्प्लेंडर लॉरीज अर्थात वनमानवाच्या

0: जोडीचं दर्शन झालं. दरम्यान कुडाळ तालुक्यात पावशी इथं जिल्ह्यात पहिल्यांदाच अल्बिनो मणार अर्थात पांढऱ्या रंगाच्या कॉमन क्रेटची नोंद करण्यात आली आहे. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली असून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे. या दोन्ही दुर्मिळ नोंदीमुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेच्या संरक्षण आणि अभ्यासाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. भावभक्तीचा सुगंध चौकडे दरवळणारा मंगलमय गणेशोत्सव जिल्ह्यात उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाभरात घरगुती 74,351 आणि 32 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकण रेल्वे प्रशासनानं सुमारे 300 अधिक रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं होतं. तसंच राज्य परिवहन महामंडळानं सुद्धा 1500 एसटी फेऱ्या सोडल्या होत्या. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

जिल्हा वार्तापत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्यामा चित्तार यांना ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर संजय ओक यांच्या बात निकले गीतो या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: डॉक्टर संजय ओक यांचं बात निकले गीतो हे पुस्तक वाचण्याची खूप उत्सुकता होती. द अनफर्गटेबल या रेकॉर्डवर जगजीत सिंग यांनी गायलेलं बात निकलेगी तो दूर तक जाएगी हे गाणं अजरामर झालं. तसंच हे पुस्तक देखील खूप आवडेल असंच आहे. मुखपृष्ठावर ऑर्चिड फुलांचे गुच्छ असलेलं हे पुस्तक आतमध्ये विविध अशा प्रकारचे संदेश देतं. या ललित लेख संग्रहात 32 लेख आहे. अगदी गरज सरो वैद्य मरो इथपासून ते द कम्प्लीट मॅन श्रीकृष्ण इथपर्यंतचा विचारांचा आवाका या पुस्तकात आहे. अगदी रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग पण त्याच्याकडे बघण्याची लेखकाची वेगळी दृष्टी संजय उवाच या सर्व लेखांमध्ये बघायला मिळते. लेखकांची शीर्षकंसुद्धा घिसी पिटी तीच ती नसून निरनिराळी आणि वेगळी आहे. उदाहरणार्थ जैसी दीपकलिका धाकुटी माझा दत्त सुपुत्र, सुखापुरी म्हणजे पाणीपुरीतली सुकीपुरी आपण मागून घेतो ना त्याच्यावर सुद्धा एक लेख आहे. केबिन मॅगेज मिले सुर मेरा तुम्हारा, लंबोदराची लांबी बसून पॅन्ट घाला भय इथले संपत नाही, अशी शीर्षकं असलेले हे सर्व लेख हृदयाला स्पर्श करतात. केबिन बॅगेजबद्दलच्या लेखामध्ये लेखक म्हणतात की घडलेल्या आठवणींच्या रूपाने आपण आपला भूतकाळ देखील आपल्यासोबत कॅरी करत असतो. वर्तमान हा भूतकाळाशी ताडून तपासून बघायला हवा. केबिन बॅगेज हलकं ठेवा, भूतकाळ चेक इन करू नका. प्रत्येक प्रवास नवा असतो आणि त्याचा टवटवीत तजेला अनुभवण्यासाठी आठवणीसोबत न घेता हलके रहा. रील बनवणं ही स्मॉल इन्व्हेस्टमेंट लॉंग आउटरीच असा पर्याय आहे असं देखील एका लेखामध्ये डॉक्टर संजयोग सांगतात. यापुढचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि रोबोटिक्सचा आहे. ही कृत्रिम प्रज्ञा मानवाच्या नैसर्गिक मूर्खतेवर मात करेल असं लेखक म्हणतात. काही काही ठिकाणी योग्य असा उपदेश देखील या पुस्तकातून मिळतो. जसं की बसून पॅन्ट घाला या लेखात लेखक म्हणतात वयोमानाने उभं राहिलं की पडायला होऊ शकतं, हे त्रास आपल्यालाच होतात हे स्वीकारण्याचा देखील त्रास होतो. खरं तर आपण आपल्याच

0: मनाची समजूत काढतो की मी आता वयस्कर झालोय, मला आता सांभाळायला हवं. पण मी हे का लिहितो तर अनेक मी म्हणणाऱ्यांची वार्धक्याने पुढे शेवटी शारीरिक हानी झालेली मी बघितली आहे. लेखक स्वतः डॉक्टर असल्यामुळे या प्रकारचे वेगळे वेगळे संदेश या पुस्तकात देतात. मॅकडॉनल्ड सारखं अतिशय अचूक असं वैद्यकीय क्षेत्रातलं नेटवर्क सर्वत्र निर्माण व्हावं असे लेखक लिहितात. खरंच आहे, फोन जर सगळीकडे मिळू शकतो, नेटवर्क मिळतं, तर वैद्यकीय सेवा सर्व क्षेत्रात का मिळू नये? असे चांगले आणि वेगळे विचार या पुस्तकात बघायला मिळतं. या पुस्तकाच्या विक्री, वितरण आणि देणगी स्वरूपाने मिळणारे उत्पन्न हे शिशु शल्य सेवेच्या मोफत उपक्रमासाठी गरजू बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले जातील. शेवट या पुस्तकातीलच एका कवितेने करते. किताबे झाकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है, महीनों अब मुलाकातें नहीं होती, जो शामें उनकी सोबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर. बड़ी बेचैन रहती है किताबें, बड़ी बेचैन रहती है किताबें.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर संजय ओक यांच्या बात निकले गीतो या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: अनेक विविध गोलकृमींचा प्रभाव आढळून येतो, परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा गोलकृमी म्हणजे हिमॉन्कस कॉन्टार्टस, कारण हा गोलकृमी रक्तपिपासू असून शेळी आणि मेंढीचे रक्त पिऊन अत्यंत तीव्र स्वरूपाचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर करत असतो. या गोलकृमीचा प्रसार हा चराव कुरणाच्या माध्यमातून होत असतो. ज्यावेळेस आपण जनावरं चरायला सोडतो त्यावेळेस जनावरं बाधित होत असतात. हिमॉन्कसची जीवनरहाटी 4 भागात विभागता येते. परजीवी अवस्था म्हणजेच गोलकृमींचे शेळी मेंढींचे पोटाच्या कप्प्यातील वास्तव्य. पशुधन बाधित करण्याची अवस्था म्हणजे या कृमीची अंडी विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडणे. कुरणावरील मुक्त संचार अवस्था आणि पशुधनास चरत असताना बाधित करण्याची अवस्था. या कृमींची मादी प्रत्येक दिवशी एका वेळेला हजारो अंडी घालते आणि ती अंडी लेंड्यांद्वारे बाहेर येतात. या कृमीची अंडी गोलाकार, लंबगोल आणि काहीशी पसरट असतात. अनुकूल वातावरणीय स्थितीत अंड्यांमधून अळी नावाची अवस्था बाहेर पडते, परंतु ते लेंड्यांमध्येच असते. L1, L2 या वाढीच्या अवस्था लेंड्यांमध्येच तयार होतात. दुसऱ्या म्हणजे L2 मधून L3 मध्ये जाताना 5 दिवसांनंतर त्यांची जनावरांना संक्रमित म्हणजेच बाधित करू शकणारी अवस्था तयार होते. ही लार्व्ही अवस्था म्हणजेच L2 मधून L3 मध्ये होताना त्यांच्यावरील आवरण कायम ठेवते आणि ते आवरण L3 या अवस्थेत प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीत संरक्षित करते. ही L3 अवस्था 1 वर्षापर्यंत जिवंत राहू शकते. L3 वाढ अवस्था जनावरांकडून चरताना पोटात जाते. ही अवस्था पोटात पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील संरक्षण आवरण निघून जातं आणि ते अबोमॅझम नावाच्या कप्प्यात स्वतःला घुसवून घेतात आणि त्यानंतर त्यांचे L4 या अवस्थेत रूपांतर होते. त्यानंतर आठवड्यापर्यंत L5 म्हणजेच प्रौढ अवस्थेत रूपांतरित होतात. या रोगाची लागण झालेल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. प्रयोगशाळेत शेणाचे नमुने पाठवून या रोगाचं निदान करता येतं. मृत झालेल्या शेळ्या आणि मेंढ्यांचं शवविच्छेदनात या कृमींचा शोध घेता येतो. बाधित शेळ्यांच्या बाह्य लक्षणांवरून ओळखता येतं. औषधोपचार करण्यासाठी शेळी आणि मेंढी यांना वेगवेगळ्या कृमीनाशकांची मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पाजावीत आणि रक्तवर्धक औषधोपचार करून घ्यावेत.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवलेयुक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं ह्यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रसाधन व रक्तशोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण म्हणजे त्या भागावर जळू लावणं किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्त्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं

0: गरजेचं आहे. यामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्यासोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ॲक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ॲक्ने बघायला मिळतात. ह्याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवरती काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ॲक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ॲक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचं आहे. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्यापुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण या त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
1: आता थोडंसं ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं. आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडंसं शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं. पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं. गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही. पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो. ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं आणि त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायची. कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते. हे अजूनही काही ठिकाणी होते, त्यामुळे ओल्या कचऱ्याचं तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण. गाडीच्या स्वरूपात असू देत, प्लॅस्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय. पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लॅस्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल.
0: बरोबर.
1: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो आणि तो तसाच कचरा घंटागाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो, तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी.
0: बरं.
1: त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं. म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट. पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडस उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत.
0: बरोबर.
1: घन कचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो.
0: बरोबर.
1: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईट वरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईट वरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये. बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो.
0: बरोबर.
1: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो, जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात. जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सॅग्रीगेट होऊन तिकडे जाऊ शकतो.
0: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतं की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना हार्मोनियमची 7 अनंत केमकर यांनी आणि तबल्याची 7 प्रवीण करकरे यांनी केलेली आहे. ऐकूया विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी.

विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी शोधो आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी आणि तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या निरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. देशातली 65% लोकसंख्या तरुण असून 2047 विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारे पुढे जायचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी मिळून सुमारे 2000 मेळावे होणार असून त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: तुमची डिमांड काय आहे सांगा. तुम्हाला कशा प्रकारची या ठिकाणी मानव संसाधन हवं आहे, ह्युमन रिसोर्स हवं आहे सांगा. आणि मग आपल्याकडे जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे त्याचं तसं कॅटेगरायझेशन करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्या संदर्भात विविध प्रकारे प्रयत्न करून या रोजगारांशी जोडण्याचं काम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आपला प्रयत्न आहे किमान 50,000 लोकांना त्यातल्या रोजगार तर आपण देऊच. उरलेले जे 50,000 आहे त्यांच्याकरताही सातत्याने रोजगार मिळावे आपण त्या ठिकाणी आयोजित करून त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे असा आपला प्रयत्न करू.
0: या मेळाव्यासाठी 1,00,000 जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1,200 जास्त उद्योजक सहभागी होत आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस

0: अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. आपण या मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करत असून सत्ताधारी पक्षाचंही या मोर्चात स्वागत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 मध्ये पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 मध्ये पहलगाम या पर्यटन स्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल. गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी माहिती त्यांनी दिली. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिकी फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार आशय विषयी ते म्हणाले.
3: आज जब दुनिया बदलाव के दौर पर है तकनीकी हमारे जीवन में पूरी तरह से प्रवेश कर चुकी है प्रभावित करने लगी है ऐसे समय में हम रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएशन किस तरह से करें ऑथेंटिक कंटेंट क्रिएशन किस तरह से करें इसके ऊपर जब आज चर्चा हुई है तो मैं मानता हूँ कि यह प्रासंगिक भी है और महत्वपूर्ण भी है.
0: आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमासमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ अभिजातता मानवी

0: नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. प्रसारण क्षेत्रातली तांत्रिक प्रगती आणि भविष्यातल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी BES च्या मुंबई विभागानं आज मुंबईत विशेष परिषदेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात दिवसभर विविध तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे. भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून आज तंत्रज्ञान पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारणावर मोठा प्रभाव पडत आहे असं मत पश्चिम विभागाचे प्रमुख प्रवीण कवडे यांनी मांडलं. आजचं प्रसारण हे केवळ माहिती देणं नसून प्रसारक आणि प्रेक्षक यांच्यातला संवाद बनला आहे यावरही त्यांनी भर दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिने सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिने आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्ण पदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशियो इथे आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीनने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला तर अंकुशने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यानेही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅक नेमबाजीच्या प्रकारात महिला भारताच्या निर्धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार, हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांसाठी RN7 संदेश यंत्रणेवरून संदेश आता प्रसारित करण्यात येत आहेत. आज मंगळवार 29 सप्टेंबर 2026. आज कोणताही संदेश नाही. उद्या

बुधवार 30 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम याप्रमाणे आहेत. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. विषय आहे त्वचा विकार, भाग 3, तज्ज्ञ डॉक्टर सीमीन बावडेकर. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. विषय आहे कचरा व्यवस्थापन, सकारात्मकता. सहभाग प्रिया मोहिते. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. दुपारी 12 वनिता मंडळ. गाण्यांचा कार्यक्रम उर्मी. विषय रंग प्रेमाचे, तरह प्रेमाचा. दुपारी 1:40 आकाशवाणी पुणे केंद्रावरून सोलापूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. दुपारी 2:30 नादब्रह्म, सीमा रानडे, गायन राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 पद्मा देशपांडे, गायन राग नटमल्हार. संध्याकाळी 5:30 युववाणी. स्टे ट्यून्ड या सदरात गायक शंतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 बलसागर भारत होवो. जागतिक भाषांतर दिनानिमित्त ज्येष्ठ लेखक प्रकाशक रामदास भटकळ यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार. डाळिंब निर्यात निकष आणि नियोजन याविषयी महेश आसबे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. हे तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:30 नाद ब्रह्म, पंडित हरिप्रसाद चौरासिया, बासरीवादन राग बिहाग. ही होती उद्या दिनांक 30 सप्टेंबर 2026 बुधवार रोजी प्रसारित होणाऱ्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आणि याबरोबरच आजचे मंगळवार 29 सप्टेंबर 2026 RN7 संदेश समाप्त होत आहेत. याच संदेश यंत्रणेवरून उद्या संध्याकाळी 4:35 संदेश प्रसारित केले जातील. धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत. आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईच्यासाठी सत्ताधारी पक्षाचंही स्वागत आहे असं राज ठाकरे म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. विरोधी पक्षांच्या मतदारसंघांकडे हेतुत दुर्लक्ष केलं जात असल्याचंही ते म्हणाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजासाठी उपवर्गीकरण असावं या मागणीसाठी आज मातंग समाजानं मुंबईत आझाद मैदान इथे मोर्चा काढला. आरक्षणाचा लाभ समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मातंग समाजासाठी स्वतंत्र उपवर्ग

0: वर्गीकरणाद्वारे शिक्षण रोजगार आणि शासकीय योजनांमध्ये न्याय्य वाटा मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे, तसंच चालू स्पर्धांमध्ये मिळालेलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 243 अंकांची घसरण झाली आणि तो 72,529 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 64 अंकांची घसरण नोंदवत 22,716 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया नयन घोष यांचं तबलावादन, ताल 3 ताल. सारंगी लहरा साथ फारुख लतीफ, संवादिनी लहरा साथ विनोद पडगे. नयन घोष यांचं तबलावादन, 3 ताल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नयन घोष यांचं तबलावादन आपण ऐकलं, ताल तीन ताल. त्यांना सारंगी लहरा साथ फारुख लतीफ यांची होती, संवादिनी लहरा साथ केली विनोद पडगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

मंडळी, आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण आज आपण अशा काळाची सफर करणार आहोत जो कदाचित आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाच नाहीये आणि अनुभवलाही नाहीये, पण तरीही त्या काळाबद्दल आपल्याला एक वेगळीच ओढ वाटते. म्हणजे जुन्या गाण्यांचे सूर ऐकले की मन अगदी प्रसन्न होतं, जुन्या फॅशनमधले कपडे पाहून अरे हा ट्रेंड तर पुन्हा आलाय असं वाटतं, जुन्या कॅसेट प्लेयर्स, फिल्म कॅमेरा, फ्लिप फोन किंवा जुन्या संगणकाचा फोटो पाहून कुतूहल निर्माण होतं. आणि मग प्रश्न पडतो, आपण ज्या काळात जगलोच नाही त्या काळाची आठवण आपल्याला कशी काय येते? या भावनेला आजच्या डिजिटल जगात एक सुंदर नाव मिळालंय, नॉस्टाल्जिया. म्हणजे स्वतः न अनुभवलेला भूतकाळ आपल्याला जवळचं वाटणं. विशेषतः जेनझी पिढीमध्ये ना 1990 दशक आणि 2000 सुरुवातीचा काळ याबद्दल एक वेगळीच उत्सुकता दिसते. त्या काळातील संगीत, फॅशन, चित्रपट, जाहिराती, तंत्रज्ञान आणि जीवनशैली आज सोशल मीडियावर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पुन्हा आपल्या समोर येत आहेत. चला आता आपण ना एक कल्पना करूया, आपण 90 दशकात किंवा 2000 अगदी सुरुवातीच्या काळात पोहोचलोय आणि सगळ्यात

ही आता तुम्हाला ऐकू येतोय तो म्हणजे संगीताचा आवाज. आज एखादं गाणं ऐकायचं असेल तर आपण काही सेकंदात ते शोधतो. गाणं आवडलं नाही तर पुढचं गाणं. प्लेलिस्ट तयार असते, हेडफोन्स कानात असतात आणि संगीत आपल्यासोबत. पण त्या काळात संगीत ऐकण्याचा अनुभव जरा वेगळाच होता. घरात कॅसेट प्लेअर असायचे, आवडत्या गाण्याची कॅसेट असायची, कधीकधी एखाद्या मित्राकडून कॅसेट उधारही घ्यावी लागायची, किंवा कधी स्वतःच्या आवडीची गाणी एका ब्लँक कॅसेटवर रेकॉर्ड करून घ्यायची. गाणं मागे ऐकायचं असेल तर ते रिवाइंड करावं लागायचं आणि पुढे जायचं असेल तर फास्ट फॉरवर्ड. आणि कधी कधी जर टेप गुंतली तर ती काळजीपूर्वक बाहेर काढण्याची कसरत मात्र वेगळीच होती. पण त्या कॅसेटमध्ये फक्त संगीत नसायचं, त्यात आठवणी असायच्या. एका गाण्याशी एखादी मैत्री जोडलेली असायची, एखाद्या चित्रपटाची आठवण असायची, एखाद्या प्रवासाची किंवा एखाद्या खास व्यक्तीची आठवण असायची. आज आपण हजारो गाणी फोनमध्ये ठेवू शकतो, पण त्या काळात कदाचित 10-12 गाण्यांची एक कॅसेटसुद्धा खूप खास वाटायची. मंडळी 1990 दशकात भारतीय संगीत विश्वात चित्रपट संगीतासोबत इंडी पॉप संगीतानेही तरुणाईमध्ये लोकप्रियता मिळवली. म्युझिक चॅनल्सवर कलाकारांची गाणी आणि म्युझिक व्हिडिओ पाहण्याची एक नवीन संस्कृती तयार झाली आणि वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या वेगवेगळ्या शैलीमधून भारतीय पॉप म्युझिकला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. एखादं गाणं फक्त ऐकायचं नसतं, त्याचा म्युझिक व्हिडिओ पाहायचा, कलाकारांची स्टाईल पाहायची, गाण्यातील डान्स स्टेप इमिटेट करायचे आणि दुसऱ्या दिवशी मित्रमैत्रिणींमध्ये त्याची चर्चा करायची. म्हणजे हे काही फक्त त्या काळात चालायचं असं नाही आहे हा. आज सोशल मीडियावर सुद्धा त्या काळातली जुनी गाणी भरपूर हिट आहेत आणि त्याच गाण्यांवरचे व्हिडिओज अनेक तरुण मंडळी आपल्याला करताना पाहायला मिळतात. आता यातली काही गाणी अशी आहेत की जी आजही ऐकली तरी काळ जणू काही क्षणांसाठी मागे फिरतो. कधी एखाद्या जुन्या गाण्यातील गिटारचा आवाज, कधी ढोलकीचा ठेका, कधी इलेक्ट्रॉनिक बीट्स, तर कधी एखाद्या गायकाचा वेगळा आवाज. हे सगळं मिळून त्या काळची एक वेगळी म्युझिकल आयडेंटिटी तयार होते. आज जेनझीमध्ये अनेक तरुण रेट्रो म्युझिक पुन्हा ऐकतात. काही जण जुन्या गाण्यांचे व्हायनल्स रेकॉर्ड शोधतात, काही कॅसेट कल्चरबद्दल जाणून घेतात, तर काही जण जुन्या गाण्यांचे नवीन व्हर्जन्स, रिमिक्स किंवा कव्हर तयार करतात. मित्रांनो, यातनं काय दिसून येतं माहिती आहे का? की भूतकाळातलं संगीत फक्त जतन होत नाही आहे, तर ते नव्या पिढीच्या हातून पुन्हा नव्या रूपात जन्माला येत आहे.

बरं मंडळी, हे झालं संगीताबद्दल. पण ह्या संगीतासोबतच आणखी एक गोष्ट 1990 आणि 2000 काळात भरपूर ट्रेंडमध्ये होती, ती म्हणजे फॅशन. फॅशनच्या बाबतीत 1990 दशक म्हणजे अनेक वेगवेगळ्या शैलींचा संगम होता. एकीकडे साधी जीन्स आणि टी शर्ट्स, तर दुसरीकडे डॅनिम ऑन डॅनिम, कलरफुल शर्ट्स, ओव्हरसाईज जॅकेट्स, प्रिंटेड टॉप्स, स्नीकर्स आणि स्टेटमेंट ॲक्सेसरीज. कपड्यांमध्ये कम्फर्ट आणि पर्सनॅलिटी दोन्ही दिसायची. भारतातही चित्रपट आणि संगीताचा फॅशनवर मोठा प्रभाव होता. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीनं एखादा विशिष्ट आउटफिट

पीठ घातला की तो लुक तरुणींमध्ये लोकप्रिय व्हायचा. अभिनेत्यांची ही हेअरस्टाईल, सनग्लासेस, जॅकेट्स किंवा जीन्सची स्टाईल तरुण मुलांमध्ये चर्चेचा विषय व्हायची. आता ह्यातली ना बेल बॉटम्स आणि फ्लेअर्ड पॅन्ट्स ह्या जरा विशेष होत्या. म्हणजे 1970 दशकात लोकप्रिय झालेली ही शैली पुढील दशकांमध्येही वेगवेगळ्या रूपात परत येत राहिली. आज वाईड लेग्स किंवा फ्लेअर्ड जीन्स पाहिल्यावर ती अगदी मॉडर्न वाटते, पण फॅशनचा इतिहास सांगतो की अनेक ट्रेंड्स खरं तर नवीन नसतात, ते पुन्हा नव्या रूपात परत येतात. आता 1980 दशकात ब्राईट कलर्स, बोल्ड सिल्वेट्स, शोल्डर पॅड्स आणि मोठ्या ॲक्सेसरीज यांना विशेष स्थान होतं. त्या काळातील फॅशनमध्ये मोर इज मोर अशी एक व्हिज्युअल एनर्जी जाणवते. मोठे इयरिंग्स, कलरफुल ज्युलरीज, स्टेटमेंट बेल्ट्स आणि ड्रमॅटिक हेअरस्टाईल यामुळे व्यक्तिमत्व ठळकपणे दिसायचं. तर 1990 दशकात मात्र फॅशनमध्ये एक वेगळा बदल दिसतो. डेनिम, स्नीकर्स, सिम्पल टी शर्ट्स, क्रॉप टॉप्स, स्लिप ड्रेसेस, चोकर्स, ओव्हरसाइज शर्ट्स आणि कॅज्युअल स्ट्रीटवेअर यांना लोकप्रियता मिळाली. मिनिमल आणि कम्फर्टेबल लुकसोबतच काही ठिकाणी बोल्ड स्टाईल्सही दिसत राहिल्या. आणि ह्यानंतर येतो तो म्हणजे Y2K. Y2K म्हणजे इयर 2000. या काळच्या फॅशनमध्ये मेटालिक शेड्स, शायनी फॅब्रिक्स, टायनी बॅग्स, टिंटेड सनग्लासेस, कलरफुल ॲक्सेसरीज, लोराईज जीन्स, फिटेड क्रॉप टॉप्स आणि फ्युचरिस्टिक लुकिंग डिझाईन्स यासारख्या शैली लोकप्रिय झाल्या. त्या काळात लोकांना नवीन मिलेनियम आणि टेक्नॉलॉजी याबद्दल खूप उत्सुकता होती आणि त्याचा प्रभाव फॅशन आणि पॉप्युलर कल्चरवर आपल्याला दिसतो. आज सोशल मीडियावर Y2K फॅशन पुन्हा दिसते, पण आजची पिढी ती जशीच्या तशी कॉपी करत नाही. जुन्या स्टाईलसोबत आजचा कम्फर्ट, इंडिव्हिज्युअलिटी आणि सस्टेनेबिलिटी यांचा विचारही केला जातो. म्हणजेच जुनी फॅशन परत येते, पण तिचं नवीन वर्जन तयार होत आहे. आणि यात एक सुंदर गोष्ट आहे, ती म्हणजे फॅशन कधीच पूर्ण संपत नाही, ती सतत फिरत राहते, पुन्हा पुन्हा नव्याने नव्या रूपात आपल्यासमोर येते. म्हणजे आज तुम्ही आईच्या जुन्या फोटोमध्ये पाहिलेला एखादा ब्लाऊज पॅटर्न किंवा बाबांच्या जुन्या फोटोमधील जीन्स स्टाईल उद्या पुन्हा सोशल मीडियावर किंवा स्ट्रीट फॅशनमध्ये दिसू शकते. कपडे बदलतात, पण स्टाईल पुन्हा पुन्हा जन्म घेते. आणि कदाचित म्हणूनच जेन्झीला जुना काळ आकर्षक वाटतो. मंडळी, जुन्या काळाची फॅशन हे काही फक्त कपडे नाही आहेत, तर तो त्या काळातील ॲटिट्यूड आहे. जुन्या संगीताची ही गोष्ट अशीच आहे. आज आपण गाणं एका कलाकाराचं म्हणून ऐकतो, पण त्या काळात संगीत ऐकण्याबरोबर कलाकाराचा लुक, अल्बम कव्हर, म्युझिक व्हिडिओ, स्टेज परफॉर्मन्स या सगळ्याचा अनुभव घेतला जायचा. म्युझिक आणि फॅशन याचं नातं तेव्हाही घट्ट होतं आणि आजही आहे. एका गाण्याचा बीट बदलला की डान्स स्टाईल बदलते. एखाद्या कलाकाराचा लुक लोकप्रिय झाला की फॅशन बदलते. एखादा चित्रपट किंवा म्युझिक व्हिडिओ लोकप्रिय झाला की त्यातील कपडे आणि हेअरस्टाईल लोकांच्या रोजच्या जीवनात येतात. म्हणजे एकूण काय, तर संगीत आणि फॅशन हे केवळ मनोरंजन नाही आहेत, तर ते समाजातील बदलांचं प्रतिबिंबही आहेत. आता हे सगळं झालं फॅशन आणि म्युझिकबद्दल. आता थोडंसं तंत्रज्ञानाकडे वळूया. आज आपल्याकडे स्मार्टफोन्स आहेत. एका छोट्याशा उपकरणातून आपण कॅमेरा, म्युझिक प्लेयर, टेलिव्हिजन, कम्प्युटर, मॅप, पुस्तकं, जगाशी संवाद सगळं काही आपल्या हातात आहे. पण काही दशकांपूर्वी तंत्रज्ञान हे अधिक मर्यादित होतं. फोन म्हणजे फोन, ज्यावर फक्त फोन करता येतो. कॅमेरा म्हणजे कॅमेरा, ज्यातून फक्त फोटो काढता येतात. आणि संगीतासाठी कॅसेट किंवा CD. फोटो काढल्यानंतर तो लगेच पाहताही येत नव्हता. फोटो डेव्हलप होण्याची वाट पाहावी लागायची. पण आज आपण एकाच क्षणी 100 फोटो काढतो. त्या काळात मात्र फोटो काढण्याआधी दोनदा विचार केला जायचा. कदाचित म्हणूनच त्या एका फोटोची किंमत जास्त वाटत असे. आणि याच ठिकाणी नॉस्टॅल्जिया आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आपल्याला खरंच त्या काळात परत जायचंय का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं, कारण आपण भूतकाळाचा पूर्ण अनुभव घेतलेला नसतो.
आपण त्यातील

सुंदर भाग पाहत असतो. जुन्या गाण्यांचा आनंद आपल्याला मिळतो. जुन्या फॅशनची क्रिएटिव्हिटी आवडते. जुन्या टेक्नॉलॉजीबद्दल कुतूहल वाटतं. पण त्या काळातील मर्यादा, अडचणी आणि बदलती सामाजिक परिस्थितीही इतिहासाचा भाग आहेत. म्हणून नॉस्टॅल्जिया ही भूतकाळाची पूर्ण प्रतिकृती नसून ती भूतकाळाकडे पाहण्याची एक भावनिक खिडकी आहे. आणि ही खिडकी आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरू शकते. आता ते कसं? तर जुन्या संगीतातला साधेपणा आवडतो का? मग आज स्वतःचं संगीत तयार करा. जुन्या फॅशन स्टाईल्स आवडतात का? तर त्यातून इन्स्पिरेशन घ्या आणि स्वतःची युनिक स्टाईल तयार करा. जुने कॅमेराज आवडतात? मग फोटोग्राफी शिका. रेडिओवर, टीव्हीवर येणारे जुने कार्यक्रम आवडतात का? तर त्या काळातील स्टोरी टेलिंग आणि कम्युनिकेशन टेक्निक समजून घ्या. किंवा जुन्या टेक्नॉलॉजीबद्दल कुतूहल वाटतंय का? तर तिच्या मागचं सायन्स समजून घ्या. म्हणजे नॉस्टॅल्जिया हे केवळ मला तो काळ आवडतो इथपर्यंत न राहता त्या काळातून मी आज काय शिकू शकतो इथपर्यंत पोहोचेल. कदाचित आजच्या तरुण पिढीची हीच खासियत आहे. ती भूतकाळात जन्मलेली नसली तरी भूतकाळातील कल्पना घेऊन त्यांना स्वतःच्या पद्धतीनं नव्यानं घडवते. आणि म्हणूनच एखादं जुनं गाणं ऐकताना हे गाणं मी त्या काळात ऐकलेलं नसलं तरी मला इतकं ओळखीचं का वाटतं ह्याची सहज जाणीव होते. कारण नॉस्टॅल्जिया ही फक्त आठवणींची गोष्ट नाही आहे, ती भावना, कल्पना आणि कुतूहल यांचं मिश्रण आहे. मित्रांनो, आज जर तुमच्या घरात एखादी जुनी कॅसेट असेल, एखादा जुना फोटो असेल, आईची जुनी साडी असेल, बाबांचा जुना रेडिओ असेल किंवा आजी आजोबांच्या तरुणपणातील एखादी वस्तू असेल, तर ती वस्तू फक्त पाहू नका, तिच्याबद्दलची गोष्ट विचारा. हे गाणं त्यांनी कधी ऐकलं होतं? हा फोटो कुठे काढला होता? हा ड्रेस त्यावेळी का आवडायचा? पहिला फोन कोणता होता? पहिल्यांदा इंटरनेट वापरताना कसं वाटलं होतं? कदाचित या छोट्या प्रश्नांमधून तुम्हाला एक संपूर्ण पिढीची कहाणी ऐकायला मिळेल. आणि मग स्वतःलाही एक प्रश्न विचारा, माझ्या आजच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी भविष्यातील एखाद्या पिढीला नॉस्टॅल्जिक करेल? कदाचित आज तुम्ही ऐकलेलं एखादं गाणं, आज घातलेला एखादा आउटफिट किंवा मित्रांसोबत काढलेला एखादा फोटो, उद्या कोणासाठी तरी तोच त्या काळाची आठवण होईल. म्हणून दुसऱ्यांच्या भूतकाळावर प्रेम करताना स्वतःचा वर्तमान जगायला विसरू नका. जुन्या गाण्यांमधून सूर घ्या, जुन्या फॅशनमधून कल्पना घ्या, जुन्या तंत्रज्ञानामधून शिकण्याची वृत्ती घ्या, पण तुमची स्वतःची कथा मात्र आज लिहा. कारण उद्याचा नॉस्टॅल्जिया हा आजच्या क्षणांमधून बनणार आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

युववाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 मध्ये लाभ देण्यात येणार. जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाज नीरू धांडा हिचा सुवर्णवेध. महिलांच्या रिले संघालाही सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल, तसंच त्यांना वयोमर्यादेत 4 वर्षांची सवलत दिली जाईल असं सांगत गरज पडल्यास अग्निवीरांसाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 मध्ये लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: दुष्काळाच्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांनी काही त्या त्या विभागातले तालुके हे पीक करपलं तरी ट्रिगर 1 निकषात बसलेले नाहीत, त्यांनाही मदत करण्याची मागणी केली. या संदर्भात मंत्रिमंडळाने असा निर्णय केला आहे की असे जे तालुके आहेत या ठिकाणी ट्रिगर 2 मधले काही निकष आणि त्याही निकषात ते बसत नसतील त्या त्या तालुक्यांमध्ये ग्राउंड ट्रुथिंग जास्त प्रमाणात करायचं आणि त्या माध्यमातून पिकाची करपलेली अवस्था पाहून त्यांना दुष्काळाचे सगळे फायदे द्यायचे अशा पद्धतीची एक कार्यप्रणाली ठरलेली आहे.
0: राज्य वैरण विकास धोरणही मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. या धोरणामुळे पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार असून दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे. छत्रपती

संभाजीनगर मधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापनेला आणि त्यासाठीच्या पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र कारागृहे सुधार सेवा अधिनियम 2025 सुधारणा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या सुधारित आकृतीबंधाला तसंच महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यातून किमान 50,000 जणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथीला 122,34,00,000 आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

0: लॉजिस्टिक धोरण 2024 सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यातून किमान 50,000 जणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथीला 122,34,00,000 आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. सारथीला मिळालेल्या या निधीतून राज्यात मराठा समाजातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी 8 वसतिगृहांच्या उभारणीचं काम पूर्ण होत असून पुढच्या शैक्षणिक वर्षापासून ही वसतिगृहं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील अशा दृष्टीनं नियोजन करण्यात येत असल्याचं विखे यांनी सांगितलं. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये मातंग समाजासाठी स्वतंत्र उपवर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीनं आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोर्चा काढण्यात आला. ही मागणी मान्य करण्यासाठी शासनानं सकारात्मक पावलं उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: वाहनांसंदर्भात जारी झालेल्या ई चालांच्या थकीत रकमेच्या वसुलीत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी थकीत चालान संबंधितांच्या वीज बिलांशी जोडण्याचा विचार करावा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. याशिवाय थकीत चालांच्या रकमेची वसुली होईपर्यंत वाहन नोंदणीचं नूतनीकरण, मालकी हस्तांतरण, फिटनेस आणि PUC प्रमाणपत्र तसंच लायसन्सच्या नूतनीकरणावर निर्बंध घातले जावेत अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे. परिवहन पोर्टलवर चालान थकीत असणाऱ्या वाहनांना ब्लॅकलिस्ट करण्याचा आणि सातत्यानं थकबाकी ठेवण्याच्या स्थितीत वाहनं जप्त करण्याच्या शक्यतेवरही सरकारांनी विचार करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांसंदर्भातल्या कार्यवाहीविरोधात येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत एक संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते. हा मोर्चा अराजकीय असेल आणि कुठल्याही पक्षाचा नाही तर देशाचा तिरंगा ध्वज यावेळी हातात असेल असं त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुरू असलेल्या SIR मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधल्या नावांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगानं दिलेली 12 ऑक्टोबरपर्यंतची मुदत अत्यंत अपुरी असून ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना लिहिलेल्या एका पत्रात या प्रक्रियेत सध्या येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि हरकतींची मोठी संख्या पाहता अशी मुदतवाढ गरजेची असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे. जर्मनीची नामांकित लक्झरी कार कंपनी ऑडीनं आपल्या बहुप्रतीक्षित ऑल न्यू ऑडी Q3 या नव्या मॉडेलची छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातल्या स्कोडा कंपनीच्या परिसरात या अत्याधुनिक लक्झरी कारची जुळणी सुरू झाली आहे. ऑडीच्या प्रीमियम SUV श्रेणीतलं महत्त्वाचं मॉडेल असलेली ही SUV येत्या 16 ऑक्टोबरला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती शेंद्रा MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी दिली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतानं आणखी 2 सुवर्णपदकं पटकावली. नेमबाजीत नीरू धांडा हिनं महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

0: त्याचबरोबर महिलांच्या ट्रॅप सांघिक स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या संघानं आज रौप्य पदकाची देखील कमाई केली. मुष्टीयुद्धात नरेंद्र बेरवालनं 90 किलो वजन गटात कांस्य पदक पटकावलं तर परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आपापल्या वजन गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गुलवीर सिंह यानं कांस्य पदक पटकावलं. रुद्रांक्ष पाटील या पाठोपाठ या स्पर्धेत 3 पदकं मिळवणारा गुलवीर सिंह हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत महिलांच्या संघाला सुवर्णपदक मिळालं तर याच प्रकारे संघानं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 52 पदकांसह आता 10व्या स्थानावर पोहोचला आहे. या पदकांमध्ये 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातल्या पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक कापणी, काढणी किंवा नांगरणी करू नये आणि नियोजित पीक कापणी प्रयोगास सहकार्य करावं असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. अशा प्रकारे पीक काढणी केल्यास वस्तुनिष्ठ नुकसान भरपाई निश्चितीसाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगांवर परिणाम होऊ शकतो असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. वीज महावितरण कंपनीच्या माजलगाव आणि तेलगाव उपविभागातील रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. माजलगाव इथं महावितरणचं स्वतंत्र विभाग कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन कार्यवाही करण्याची मागणीही आमदार सोळंके यांनी केली. लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या प्रलयंकारी भूकंपाला उद्या 33 वर्ष होत आहेत. 30 सप्टेंबर 1993 पहाटे 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या 6.5 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे या परिसरातल्या 50 हून अधिक गावातली हजारो घरं जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच वित्तहानी झाली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 मध्ये लाभ देण्यात येणार. जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाज नीरू धांडा हिचा सुवर्णवेध. महिलांच्या रिले संघालाही सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: सम्प्रति वार्ताः श्रूयन्तां प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. सीमारोध समाधानेन भारत चीन सम्बन्धाः सुदृढाः सञ्जाताः इति विदेशमन्त्री डॉक्टर एस जयशंकरः. रक्षामन्त्रिणा राजनाथसिंहेन न्यरूपि यत् हिन्दमहासागरक्षेत्रे भारतं प्राथमिकसुरक्षासहभागी अथ च विश्वसनीयतायाः प्रतीकत्वेन दृढतया प्रतिष्ठितं वर्तते. दोहानगरे AIIB वार्षिकसम्मेलनावधौ भारत सौदी अरब देशाभ्यां रक्षासुरक्षाव्यापारनिवेश ऊर्जा प्रौद्योगिकी क्षेत्रेषु सहयोगस्य समीक्षा विहिता. निर्वाचनायोगेन उत्तरप्रदेश उत्तराखण्डयोः 11 राज्यसभासनानां द्विवार्षिकनिर्वाचनाय प्रकाशिता अधिसूचना. अपि च एशियन क्रीडा प्रतिस्पर्धासु नीरू धांडा इत्यनया महिलानां व्यक्तिगत ट्रैप स्पर्धायां भारताय स्वायत्तीकृतं प्रथमं सुवर्णपदकम्. अथ वार्ताः विस्तरेण. विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण न्यरूपि यत् चीनदेशेन सह भारतस्य सम्बन्धाः गतवर्षापेक्षया अद्यत्वे उत्तमाः वर्तन्ते. न्यूयॉर्कनगरे एशिया सोसाइटी इति संस्थया आयोजिते सम्मेलने भाषमाणः डॉक्टर जयशंकरः अवोचत् यत् सीमारोधस्य समाधानानन्तरम् एव सम्बन्धानां पुनः परिष्कारः प्रारब्धः. सः स्पष्टीकृतवान् यत् भारतेन दीर्घकालादेव चीनपक्षाय प्रतिपाद्यते यत् द्विपक्षीयसम्बन्धेषु शैथिल्यं कस्यापि देशस्य हिताय न भवति. सहैव दीर्घकालीनः सीमारोधः अपि कस्यापि राष्ट्रस्य हितं न साधयति. भारत अमेरिका सम्बन्धानाम् अथ च व्यापारसन्धिवार्तानां प्रसङ्गे विदेशमन्त्री न्यरूपयत्.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून समाज घडवण्याची प्रक्रिया आहे. अशाच शिक्षण सेवेला आयुष्य वाहिलेल्या बीएड आणि डीएड महाविद्यालयांच्या उभारणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि एसएनडीटी विद्यापीठाच्या सिनेटवर कार्य करून शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे असे पाहुणे आज आपल्याला लाभले आहेत. त्यांचं नाव आहे श्री चंद्रशेखर गोबी सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
1: थँक्यू.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आपल्या बालपणाविषयी थोडंसं सांगा आणि या शिक्षणाच्या प्रवासाविषयी आपण काय सांगाल.
1: हो, माझं बालपणाविषयी सांगायचं झालं तर मी तिकोंडी सारख्या एक खेडेगावात, ज्या खेडेगावाचं लोकसंख्या 1000-1500 आहे, सांगली जिल्ह्यातून 150 किलोमीटर अंतरावरचं एक खेडेगाव, त्या खेडेगावात माझा 1954 साली जन्म झाले. मी एक अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून माझा मातृभाषा कन्नड आहे आणि त्या अशा खेडेगावात माझं शिक्षण झालं. त्यावेळी एकच शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी, अशा माझ्या खेडेगावात 1 ते 5वीपर्यंत शिक्षण झाले. माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक, त्यावेळेस त्या आत्ताच्या काळचे. 5वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी जत येथे माझ्या मावशीकडे 6वी आणि 7वी कन्नड शाळा जत येथे मी शिक्षण घेतलो. 8वी ते 11वी मी कन्नड माध्यमिक शाले कन्नड जत येथे मी प्रवेश घेतलो आणि तिथं मी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्या काळात प्री डिग्री होते परत, म्हणजे आत्ताची जे 11वी पीयूसी वगैरे म्हणतात त्यावेळी प्री डिग्री फर्स्ट आणि सेकंड असं होते. मी प्री डिग्री कोर्स

0: पूर्ण केलो. माझा सीए करण्याचा खूप इच्छा होता, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे मी सीएचं आर्टिकलशिप संपल्यानंतर मी थांबलो आणि मी जत येते माझा अकाउंटिंगचा व्यवसाय सुरू केलो आणि त्याबरोबर मी इन्कम टॅक्स सेल टॅक्स सल्लागार म्हणून काम करत जतमध्ये माझा 1980 जतमध्ये एक स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
1: बरं सर, शिक्षण क्षेत्रातच कार्य करण्याचा निर्णय आपण का घेतलात आणि तसंच जत सारख्या ग्रामीण भागात शिक्षक शिक्षण संस्था उभारण्याची प्रेरणा आपल्याला कशी आणि कुठे मिळाली?
0: मी जे शिक्षण सांगलीत घेतलो म्हणजे मला जे शिक्षण घेत असताना काय अडचण आले म्हणजे तिकोंडी, तिकोंडीपासून जत प्रवास, जत पासून सांगली प्रवास, म्हणजे विद्यार्थ्यांना एवढं लांब येणे शक्यच नव्हतं. मी काही माझा आर्थिक परिस्थिती नसताना देखील मी काम करून पुढे आलो आणि किंवा माझ्या मावशीकडे शिकलो म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो, परंतु ही लोकांना शिक्षण मिळणार नाही आणि आपल्या खेडेगावातील विद्यार्थ्यांना एवढं बाहेर जाऊ शकत नाही आहेत. आम्ही चालत पायी चालत चालत त्यावेळी जतला येत होतो तिकोंडीवरून. त्यावेळी तिकोंडीवरनं जतला यायला फक्त एकच बस होतं संघपासून. तिथून 10 किलोमीटर आम्ही चालत जायचं आणि पुढं बस पकडायचं. अशा परिस्थितीचे विद्यार्थ्यांना हाल होत होता. म्हणून माझा जन्म गावी तिकोंडी येते मी काहीतरी ऋण फेडावं म्हणून एक SMSK ग्रामीण विकास प्रतिष्ठान म्हणून मी एक शिक्षण संस्था सुरू केलो आणि त्या शिक्षण संस्थातून आम्ही आज तिथं इंग्लिश मिडियमचं स्कूल पण सुरू केले आणि तिथे आम्ही आज 400 ते 500 विद्यार्थी आमच्या गावात जे खेडेगाव आहे त्या खेडेगावात शिक्षण घेतात आणि आमच्या संस्थेचे 6 बस असून आता उलट प्रवास झाले. पूर्वी आम्ही खेडेगावातून शेरगावात येतो, आता तिकोंडीला, तिकोंडीच्या आसपासच्या 10 गावातील लोक तिकोंडीला येतात. ही मला अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून तिकोंडीला एक शिक्षण प्रवास सुरू झाले. एका खेडेगावात 2000 वस्ती असलेले खेडेगावात मी शिक्षण संस्था स्थापन केलो आणि तिथं नंतर आम्ही DEDचं पण आम्ही संस्था सुरू केले, DEDचं कॉलेज सुरू केलं आणि त्यावेळी DEDला प्रवेश शासनाकडून होत असल्यामुळे महाराष्ट्रभरातले विद्यार्थी तिकोंडीला शिकायला येत होतं. ही एक मला अभिमानाचं गोष्ट आहे. तिकोंडीसारख्या खेडेगावात एक DEDकॉलेज आणि DEDकॉलेजला विद्यार्थींनी बाहेरचं शिकायला येत होतं. मी स्वतःहून तिकोंडीतनं शिकून तिकोंडीचा जन्म घेऊन मी बाहेर शिकत होतो आणि माझ्या गावी शिकायला बाहेर गावातून लोक येत होतं. ही मला खूप म्हणजे आनंद होत होता.
1: सर, SNDT विद्यापीठाच्या सिनेटवर पण आपण काम केलेलं एक सिनेट सदस्य म्हणून, सर तर तिथे आपली नियुक्ती कशी झाली आणि आपलं तिथलं कामकाजाचं स्वरूप काय होतं त्याबद्दल काय सांगाल?
0: मी 2005 प्राध्यापक लक्ष्मणराव ढोळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये त्या प्रशासकीय संचालक म्हणून काम करत असताना मी माझ्या जत पासून मुंबईपर्यंत बरेचसे शिक्षण संस्था त्या शाहू शिक्षण संस्थेमधील DEDव BEDकॉलेजचे मी प्रमुख म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी शिक्षण SNDT विद्यापीठात मी संचालक म्हणून भरण्या सिनेट मेंबर भरण्याकरता मी अर्ज दाखल केलो संस्थेचे प्रतिनिधी म्हणून. सुदैवाने मला संचालक सिनेट मेंबर म्हणून माझा निवड झाले, परंतु काही कारणामुळे त्यांचे अकाउंट्स वगैरे 10-10 वर्ष पेंडिंग होते. मी अकाउंट्स असल्यामुळे आणि शाहू शिक्षण संस्थेतला जे अनुभव ही घेऊन मी एक विद्यापीठापर्यंत सिनेट मेंबरपर्यंत मी पोहोचलो आणि 5 वर्ष मी खूप चांगलं काम केलो. म्हणजे विद्यापीठातलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि BCUD मेंबर पण मी झालो, म्हणजे बोर्ड ऑफ कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे एक त्याचा एक विभाग असतोय त्याचाही मी सदस्य म्हणून झालो. त्यावेळी मग नवीन सिलेबस कसा करायचं, कॉलेजेस नवीन नवीन कॉलेजेस कुठं द्यायचं, महिला विद्यापीठ असल्यामुळे महिला शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर पण देशातच त्याचा कार्यक्षेत्र आहे, परंतु मी ऍक्च्युअली महाराष्ट्रात बघत होतो. मग खेडेगावात वगैरे काहीतरी कॉलेजेस काढता येतील काय, मग आपण त्या सर्वे करून द्यायचं, सर्वे करून कुठं कुठं आपल्या कॉलेजेस कमी आहेत विद्यापीठाचं कॉलेजेस निघण्याकरता शासनाला प्रस्ताव पाठवणे आणि नवीन नवीन सिलेबस तयार करणे, ह्यासाठी मी विद्यापीठात म्हणजे काम केलो आणि ती कामाचं दखल त्यावेळेच्या व्हाईस चॅन्सलरनी घेतले आणि ही दखल घेऊन मी 5 वर्ष माझा कालकिर संपल्यानंतर पुढे मी फॉर्म देखील भरलो नव्हतो, परंतु माझा 5 वर्षातलं काम म्हणजे अकॅडमिक आणि कॉलेजला व्हिजिट्स करणे, कॉलेजचं सिलेबस बदलणे, नवीन नवीन कौशल्य आधारित नवीन नवीन कोर्सेस सुरू करणे, ह्या कामात मी खूप मदत केल्यामुळे मला त्यांनी परत 5 वर्ष त्यांच्या अखत्यारीतील व्हाईस चान्सलरचं जे कोटा असतो त्यातून मला परत सिनेट मेंबर म्हणून आणखीन 5 वर्ष सेवा दिली. कायद्यातून 10 वर्षापेक्षा जास्त सिनेट सदस्य राहू शकत नाही, म्हणून मी 10 वर्ष काम केलो. माझा इच्छा नसताना देखील परत 5 वर्ष मी काम केलो. विद्यापीठातलं नवीन नवीन संशोधन, नवीन नवीन बांधकामातलं नवीन नवीन फर्निचर्स अद्ययावत करणे, शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, VGCचं फंड्स मिळवणे,

0: यावेळी मी प्रकरण मी काम केलो विद्यापीठात.
1: बरं सर, जसं तुम्ही जत तालुक्यासारख्या एखाद्या छोट्या खेड्यातनं बीएड आणि डीएड कॉलेजची स्थापना केली, सुरुवात केली, पण आपल्याला काय वाटतं सर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अजून कोणत्या सुधारणा होण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: शिक्षणाचं सुधारणा व्हायलाच पाहिजे, परंतु मी एक प्रयोग सुद्धा केलो तिकोंडीमध्ये.
1: बरं,
0: आम्ही खेडेगावातल्या लोकांना बाहेर जाता येत नाही, मुंबई पुणे दिल्ली याला जाता येत नाही शिक्षण घ्यायला आर्थिक परिस्थितीमुळे वगैरे. आपल्या गावातच एक MBA कॉलेज असावं म्हणून मी MBA कॉलेजचं पण परमिशन मिळवलं होतं आणि MBA कॉलेज सुद्धा सुरू केलं होतं. एक जवळजवळ तिकोंडीसारखे ठिकाणी मी चांगलं अद्ययावत इमारत बांधून 1 कोटी रुपये खर्च करून आम्ही एक MBA कॉलेज सुरू केलं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, लोकांना शेर गावात जायचं ओढ आहे. शिवाजी विद्यापीठाचं पदवी तिकोडीत बसूनही मिळतोय, सांगलीत मिळू शकतोय, सोलापूरमध्ये मिळू शकतोय किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर ठिकाणी मिळू शकतोय. परंतु आम्ही तिकोडीत सुद्धा ते शिक्षण घेऊ शकतो. परंतु एक मुलांचं कल असं आहे, कुठंतरी लांब जायला पाहिजे मग मी शिकलो असं त्यांना वाटतंय. म्हणून खेडेगावात आम्ही शिक्षण संस्था काढून देखील त्या उच्च शिक्षण बाबतीत आम्ही थोडं मागं पडलोय. म्हणून आता मी हीच उच्च शिक्षणात मागं पडलो म्हणून आम्ही आता परत मी माझा जिद्द न सोडता मी इंग्लिश मिडियमचं पहिलीपासूनचे 10वीपर्यंतचे इंग्लिश मिडियमचे मी स्कूल सुरू केले. आता मी म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतो.
1: अच्छा सर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल आपलं मत काय सर?
0: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खरंच चांगला आहे, परंतु अजून आपल्याला एवढं लोकांना अजून त्याचा पूर्ण अभ्यास केले नाहीत लोकांना. कारण ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठरवतात ही अभ्यास करून संसदेत लोकसभेत वगैरे पास करून नॅशनल लेवलनं हे केलेले आहेत, परंतु आपल्याकडचं विद्यार्थ्यांना अजून आपण ह्या महाराष्ट्रातल्या सिलेबसमध्ये वेगवेगळे सिलेबस आहेत, स्टेट लेवलचे सिलेबस, CBSE सिलेबस, मग आता नॅशनल लेवल सिलेबस, मग एकच सिलेबस असावा म्हणून नॅशनल सिलेबसमध्ये केलेले आहेत आणि त्याच्यातनं आता पॅटर्न पण ठरवलेले आहेत. आता प्री एज्युकेशन, नर्सरी, मग नंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, याच्यातनं असं नवीन नवीन टप्पा केले आहेत. त्या टप्पा करून आता शिक्षण मिळतोय आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चांगलंच आहे, परंतु 1-2 वर्षात ते रुजेल. आता अजून पाईपलाईनमध्ये असल्यासारखं आहे, म्हणून काही लोकांना जुनं नवीन वळणामध्ये येत असताना थोडं अवघड वाटतंय. परंतु एखादा त्या पायरीवर गेल्यानंतर ती नॅशनल पॉलिसी सगळ्यांना योग्य वाटेल आणि एज्युकेशन पॉलिसी अभ्यास करूनच नॅशनल पॉलिसी सुरू केलेली आहेत.
1: म्हणजे सर
0: त्याचा परिणाम दिसायला अजून 1-2-4 वर्ष लागतील.
1: बरं सर, म्हणजे तुमच्या मताने शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच फायदेशीर आहे?
0: हो हो, चांगलंच आहे.
1: बरं सर, आपल्या कारकिर्दीत आता इतके हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलेलं आहे, त्याच्यानंतर इतके शिक्षक पण तुमच्या संपर्कात असतील, तर आपल्या कारकिर्दीतील एखादा असा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का आपल्याला जो आपल्या अगदी मनाच्या जवळचा आहे?
0: मी आमच्या शाळेतील एक विद्यार्थी वकील झाला होता, तो मला माहीत सुद्धा नव्हता. मी सहज मी दुसऱ्या कामासाठी मी सांगलीत एखादा कोर्टात मी आलो होतो. तो सुटाबुटातला व्यक्ती, काळा कोट गाठलेली, मला पाया पडला तो. तो विद्यार्थी तो सांगितला, साहेब मी तुमच्या बोर्डिंगमध्ये शिकत होतो आणि मी आज तुम्ही बोर्डिंगमध्ये शिकलो म्हणून मी आज वकील झालो. तुम्ही बरेच दिवसांनी मला भेटला आणि माझा तुम्ही देवच आहे म्हणून तो मला सांगितला. ती मला खरं वाटलं, म्हणजे आम्ही बरेचसे विद्यार्थ्यांना शिकवतो आणि बरेचसे मुलांना मी मदत केलेले आहेत. मला 1-2-3 प्रसंग असं भेटले आणि नुकतेच एक आमच्या तिकोंडीमध्ये 12वी झालेला एक विद्यार्थी आज जो परदेशात नोकरी करतोय तो 1-8 दिवसांपूर्वीच मला भेटला आणि आमच्या शाळेत येऊन लोकांना आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला. मला खूप आनंद वाटलं. माझ्या शाळेत तिकोंडीसारखं खेडेगावातलं 12वी होऊन तो पुढं एका विद्यापीठापर्यंत पोहोचला तो आणि संशोधन केला, PhD झाला, डॉक्टरेटचं पदवी मिळवला, असे 10-12 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे खेडे आम्हाला जे जमलं नाही ती मुलांनी आज करून आमच्या शाळेत शिकून.
1: बरोबर आहे. म्हणजे सर, तुमच्या एका थोड्या योगदानामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बहरलं, त्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं, मला वाटतं हे सगळ्यात मोठं समाधान आहे.
0: समाधान.
1: बरोबर सर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण गेल्या इतक्या वर्षापासून आहात, तसंच आपलं समाजकार्यही भरपूर आहे, तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: मी 40 वर्षापासून जत तालुक्यातलं एक श्री दानम्मा देवी एक देवस्थान आहे, त्या देवस्थानचं मी 40 वर्ष विश्वस्त म्हणून काम करत असताना एक छोटस मंदिर होता, श्रद्धेने लोक येत होते. आजचं घडीला तर प्रति पंढरपुरासारखं वर्षाला 7-8 लाख लोक पायी चालत येतात. त्या एक देवीच मंदिराचं मी विश्वस्त म्हणून काम करतो. त्या मंदिराचं विश्वस्त म्हणून काम करत असताना आम्ही भक्तांना इतकं सोयी उपलब्ध केले, दर्शनात तरी सोय केली.

0: परंतु भक्तांचा सुख सोय व्हावं म्हणून त्यानं भक्त निवास बांधले आणि अन्नक्षेत्रालय सुरू केले आणि अन्नक्षेत्रालय भक्त निवास त्यानिमित्तानं आम्ही एक तिथं हॉस्पिटल पण सुरू केलं. गुड्डापूर येथे लोकांचं भाविकांचं हे जे वाढल्यामुळे आम्ही तिथं ही सोय केली. ह्याच्याबरोबरच्या देवस्थानच्या ह्या आध्यात्मिक ह्याच्यातून जे चार पैसे मिळतात ह्याचा सुद्धा सोय हो म्हणून तिथेही मी परत एक शिक्षण संकुल सुरू केले आणि तिथेही आम्ही पहिली ते पाचवीपर्यंत इंग्लिश मिडियमचं स्कूल सुरू केले. म्हणजे एक देवीचं ठिकाण म्हणून लोक येतात, चार पैसे त्यांनी दान म्हणून देतात, त्या दानाचा उपयोग शेवटी कुठेतरी शिक्षणाला व्हावं म्हणून मी शिक्षणातलं जे प्रेम असल्यामुळे त्या परत आम्ही ते दान रूपाने आलेले पैसे सुद्धा आम्ही शिक्षणासाठी वापरतो.
1: बर सर, आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली शाखेचे सदस्य पण होतात, तर तिथे पण आपण काम केलेलं आहे, तर त्याचा अनुभव कसा होता?
0: अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक संघटना आहे देश पातळीवरील. आम्ही ग्राहक चळवळ म्हणून ग्राहकांना जे लुबाडणूक होत आहे ही कुठेतरी याचा अवेअरनेस यायला पाहिजे, लोकांना आम्ही शिकवायला पाहिजे, लोकांना त्या काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगण्याकरता आम्ही सांगली जिल्हा स्तरावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आम्ही ग्राहक पंचायत सांगली म्हणून काम करत होतो. मला बिंदू माधव जोशींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 1990 पासून आम्ही चांगलं काम केलं, लोकांपर्यंत पोचलो, लोकांना विविध विषयाबद्दल त्यांना जागरूक निर्माण करून दिलं. वस्तू खरेदी करताना काय करायला पाहिजे, वस्तूचे एक्सपायरी डेट बघायला पाहिजे, वस्तू बरोबर आहे का नाही बघायला पाहिजे, खोटी जाहिरात येतात त्याला बळी पडायचं नाही आहेत, किंवा हे करत नसताना बी शेतकऱ्यांसाठी बी बियाणे योग्य मिळतात का नाही, पाणी वीज पुरवठा बरोबर होतो का नाही पाण्याचे, ग्राहकांचा जे हक्क आहे ही हक्क आपल्याला आपल्या पदरी पडून घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्याकरता आपल्या ग्राहकांचा जे हक्क आहे ही आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खेडेगावच्या ठिकाणी आम्ही जाऊन संघटनाच्या वतीनं आम्ही लोकांना प्रबोधन करून त्यांना अवेअरनेस निर्माण केले. आणि ह्याचाच मला ही जे काम करतो आम्ही ग्राहक चळवळातलं काम, ग्राहकांना प्रबोधन करणे आणि ग्राहकांना हे समजून देणे ह्या कामाचं म्हणून एक मला बक्षीस म्हणून नुकतेच मला आता ग्राहक संरक्षण परिषदेवर एक अशासकीय सदस्य म्हणून एक 8 दिवसापूर्वीच माझा निवड झालेली आहे आणि ती 3 वर्षाकरता निवड आहे. आणि या निवडीमुळे आपल्याला ग्राहकांना चांगल्या सोयी देण्याकरता विविध डिपार्टमेंटली सगळ्यांचं मीटिंग असतो आमच्याकडे, विद्युत पुरवठा, अन्न भेसळची खातेदार किंवा वजन काटे ह्या वेगवेगळे, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग ह्या सगळ्यांशी माझा संबंध येतो. ह्या संबंधातलं ग्राहकांना जे जे उपयोग मिळाला पाहिजे, एखादा सरकारी दवाखाना आहे त्याला तो वेळेत त्याला सोय मिळते का नाही, त्याला औषध मिळते का नाही, हे सगळं आपल्याला ग्राहकांच्या चळवळीतून आपण लोकांना प्रबोधन केलंय.
1: सर, तसंच आपण अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये पण संचालक म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे, तर तिथला अनुभव कसा होता सर?
0: माझा जन्मगावीच, आता जे मी सांगितलं मी तिकोंडीपासूनच माझा प्रवास सुरू झाला.
1: बर,
0: जसं शिक्षणासाठी लोकांना त्रास होतोय तसं आता नॅशनलाइज बँक वगैरे खूप झालेत, त्यावेळी आमच्या तिकोंडी गावात बँकच नव्हतं, सावकारीचं विळाखा होतं. लोकांना पैसे पाहिजे असेल तर सावकारकडे जायचं, 10%, 20%, 25% प्रसंगी त्यांचा व्याजाचा आकडा जर सांगितला तर तुम्हाला पटणार नाहीत, 50% ह्या व्याजानं लोक खाजगी सावकारकडून पैसे घेत होते. ह्या खाजगी सावकारांच्याकडनं पैसे घेतल्यामुळे कुठलाही माणूस जे गरजू माणूस आहे आयुष्यभर केव्हाही तो पुढं आला नसता, कारण त्याला तो व्याजाचाच मेला असता आणि तो व्याजाचा त्यांचा असलेली सुद्धा घर जमीन विकावं लागत होता. आणि आता आपण पेपर वाचतोय रोज सावकारीचा विळखा किती आहे आपल्याला माहित आहे. मग मला एक लक्षात आलं आपण एक पतसंस्था काढावा आणि ग्रामीण भागातील आपल्या गावातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना एक सहकार्य मदत करावं म्हणून आम्ही तिकोंडी येते श्री मल्लिकार्जुन पतसंस्था म्हणून एक पतसंस्था निर्माण केलो. आज या पतसंस्थेला 25 वर्ष होत आहेत आणि ह्या गावातील लोकांना, गरीब लोकांना आम्ही सुरुवातीला 10,000, 20,000, 25,000, 50,000 आत्ताच्या काळात आम्ही आता लाखांना कर्ज द्यावं लागलोय, परंतु त्याचा उद्देश एकच आहे त्या लोकांना योग्य मोबदल्यात कमी व्याजदरात त्यांना रक्कम मिळावा आणि त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. काही लोकांनी गाई म्हशी घेतले आहेत, काही शेळी पालन केलेले आहेत, काहींनी छोटं दुकानं आणलेत, काही हॉटेल व्यवसाय केलेले आहेत, काही लोकांनी म्हणजे वेगवेगळे दुकानात थाटलेले आहेत. आणि आता आमचं पतसंस्था मोठं झालं असल्यामुळे आम्ही आता वाहनाला सुद्धा कर्ज देतो, 4-चाकी वाहनाला सुद्धा कर्ज देतो आणि ही नियमित पण फेड पण करतात. आणि शेर गावातून खेडेगावापर्यंत पूर्वी पतसंस्था वगैरे येत होतं, आम्ही एक नवीन प्रयोग केले, 25 वर्ष झाले माझा तिकोंडीचं पतसंस्थाचे एक शाखा म्हणून

0: आम्ही तालुक्याच ठिकाणी नुकतेच एक महिन्यापूर्वी फार मोठ्या प्रकरणात 25 वर्षामध्ये मिजतमध्ये सुद्धा शाखा सुरू केले आणि त्यातून आम्ही त्याच दिवशी एक होतकरूंना आम्ही एक जेसीबी मशीन आणि एक पोकलँड मशीनसाठी कर्ज दिलो. तर खूप आनंद झाला त्या माणसाला. आणि आम्ही ती नुसतं कर्ज देत नाही, कर्ज देऊन त्यांना कसं नियमित परतफेड करावा ही पण आम्ही त्यांना शिकवतो. त्यामुळे ती बँक पण फायद्यात राहील आणि बँकेच्यावर विश्वास ठेवून जे लोक ठेवीदार ठेवी ठेवतात त्यांचाही विश्वासावर आम्ही पात्र होतो. ठेवीदारांचं काळजी घेणेही गरजेचं आहे. आपण फक्त एक दुवा म्हणून काम करतो. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवणे आणि ती योग्य वाटप करणे हे आमचं कसरत आहे. ह्या कसरतातून आम्ही 25 वर्षाचा अनुभव घेतला तर आम्ही यशस्वी झालोय.
1: म्हणजे जर कमी व्याजदरामध्ये गरीब लोकांना किंवा गरीब शेतकरी म्हणा त्या लोकांना तुम्ही अशा प्रकारे मदत केली आणि त्यांच्या कुटुंबाला मला वाटतं हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एक आसरा दिलेला आहे.
0: हो, हजारो लोक आमचं नाव घेतात. भाजीपाला विकणाऱ्या लोक सुद्धा आम्हाला म्हणतात आम्ही सहज भाजीपाला तर साहेब तुमच्यामुळे आम्ही भाजी विकायला लागलो.
1: अच्छा सर, जाता जाता आपल्याला एक प्रश्न विचारा असं वाटतंय की आपल्या श्रोत्यांसाठी आणि विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: प्रेरणादायी संदेश आता बाबासाहेब आंबेडकरने सांगितले, शिका आणि संघर्ष करा.
1: बरोबर,
0: तेच वाक्य आपण पाळायचं आहे. शिकायलाच पाहिजे, शिकून संघर्ष केले की आपल्याला पाहिजे ती मिळतोय. त्याचा पूर्ण चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्या संघर्षातून त्या परिस्थितीतून मग आप उच्च शिक्षण घेणे आता क्रमप्राप्त झालेले आहेत. आता नवीन AI आलेले आहेत आणि नवीन काही अद्ययावत शिक्षण आहेत. अद्ययावत शिक्षण घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, प्रवाहाबरोबर पुढे जायला पाहिजे, मागे न वळता पुढे जावं असं माझ्या विद्यार्थ्यांना माझं एक प्रेरणा आहे.
1: सर, आज आपण इथे आलात आणि आपला जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला, आपलं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य आपण काय काय केलं त्याबद्दल सुद्धा आपण मनमोकळेपणाने बोललो, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: राजन लाखे यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं, संगीतकार नंदू होनप.
1: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी। शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: संध्याकाळचे 7:00 आहे, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि तसं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं ऍव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज जास्ती झालेलं आहे. तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत, तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण

0: त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
1: गरज पडली तर या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल, असं ते म्हणाले. देशातल्या युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून कोकण आणि नाशिक विभागात मिळून एकाच वेळी 400 पेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित केले होते. या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1200 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले होते. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणीही भरणे यांनी केली. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार व्यावसायिक नीरव मोदी याचा साथीदार संदीप मिस्त्री याचं संयुक्त अरब अमिरातीतून आज मुंबईत प्रत्यार्पण करण्यात आलं. प्रत्यार्पणानंतर सीबीआयनं त्याला अटक केली आणि सीबीआय न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँग स्थित फॅन्सी क्रिएशन्स लिमिटेड या कंपनीचा संचालक होता. मिस्त्रीनं मोदी आणि इतर आरोपींच्या साथीनं गुन्हेगारी कटात सक्रिय भूमिका बजावली, ज्याच्या पूर्ततेसाठी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 6,498 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली, असा आरोप सीबीआयनं केला आहे. आमदारांचे विशेषाधिकार आणि त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम यासंदर्भातल्या तरतुदींविषयी विवेचन करण्याची मागणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरे यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भातल्या याचिकेवर येत्या 6 ऑक्टोबरपासून 7 सदस्यीय संविधान पीठासमोर सुनावणी सुरू होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामरानं विनोद केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कामराविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्तावही आणला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 6 सुवर्ण 21 रौप्य आणि 25 कांस्य अशा 52 पदकांसह 10व्या स्थानावर आहे. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदर वीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी दोन पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतर मान्यवरांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत युकी भांबरी आणि दक्षिणेश्वर सुरेश यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांच्या व्हॉलीबॉल संघानं कतारवर 3-2

0: अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
1: देशातल्या उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन आपली उत्पादनं त्यांच्यापर्यंत पोचवावीत असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांनी आयोजित केलेल्या 7व्या रिव्हर्स बायर सेलर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आज कोल्हापुरात बोलत होते. शेतकरी पशुपालन आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध जपणारी शेती ही मानवतावादाच्या विचारांशी सुसंगत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. ते यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती सोहळ्यात बोलत होते. शेतकरी केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे पाहत नाही, तर तो जगाच्या कल्याणासाठी शेती करतो असे गौरवउद्गार त्यांनी काढले. नैसर्गिक शेती करणारी सुमारे 15,000 शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीतल्या नावांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आणखी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना पत्र पाठवून ही मुदत 2 महिन्यांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जेमतेम 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली आहे. दंड भरला नाही तर 1 महिना अतिरिक्त कैदेच्या शिक्षेची तरतूद त्यात आहे. या प्रकरणात पीडिता, आरोपी आणि अर्भकाचे डीएनए अहवाल निर्णायक ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व 8ही तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या 15 दिवसात 10,000 वनराई बंधारे लोकसहभागातून उभारले जाणार आहेत. कुडाळ तालुक्यात आणाव इथं आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या आणखी 1,743 बागायतदारांच्या बँक खात्यात 3,94,08,251 रुपये थेट जमा करण्यात आले. सन 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंट 2026 ते 2029 आराखड्याबाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागानं आज ठाणे इथं वार्तालाप या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या वार्तालापासाठी उपस्थित असलेल्या उपस्थितांना नशामुक्त भारत 2029 साध्य करण्यासाठीची उद्दिष्ट, कृती, रणनीती आणि कालमर्यादेसंबंधीची माहिती देण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहातल्या 2 पोलीस शिपायांना प्रशासनानं निलंबित केलं. त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती विभागानं दिली आहे. शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आज धुळे जिल्ह्यात पिंपळनेर इथं विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचं वितरण करण्यात आलं. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहरासह आसपासच्या भागात आज पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सांगली आणि मिरजमध्येही आज पाऊस झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी
1: सतर्कता जागरूकता,
0: प्रशासनातील पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी
1: सतर्कता जागरूकता,
0: जनसामान्यांप्रतीच्या उत्तरदायित्वाची जाणीव अधिक प्रज्वलित होण्यासाठी
1: सतर्कता जागरूकता,
0: सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे सकारात्मक वाटचालीसाठी
1: सतर्कता जागरूकता।
0: सतर्कता जागरूकता सप्ताह
1: 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026।
0: सतर्कता जागरूकता।

0: महत्त्वाची जाणीव अधिक प्रज्वलित होण्यासाठी
1: सतर्कता जागरूकता
0: सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे सकारात्मक वाटचालीसाठी
1: सतर्कता जागरूकता
0: सतर्कता जागरूकता सप्ताह
1: 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026
0: सतर्कता जागरूकता शेतकरी बांधवांनो शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती आधुनिक तंत्रज्ञान हवामान अंदाज पीक व्यवस्थापन पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी
2: शेतीतील समस्या तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी
0: शेती अधिक उत्पादनक्षम किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी शेती विषयक ज्ञान तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेत आहोत। या मालिकेत देशाचं परराष्ट्र धोरण आणि जागतिक संबंध या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ रोहिदास मुंडे यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत।
1: नमस्कार सर।
2: नमस्कार
1: सर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये गेल्या काही वर्षात कोणते महत्वाचे बदल झालेत आणि नेबरहूड फर्स्ट किंवा ऍक्ट ईस्ट लुक वेस्ट अशा वेगळ्या वेगळ्या धोरणांमुळे भारताचे शेजारी आणि आशियातल्या देशांशी संबंध कसे बदललेत?
2: आपण जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काळ पाहिला तर ज्यावेळेस ते 2014 पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर त्यांची पहिली व्हिजिट ही भूतानला होती आणि ज्यावेळेस त्यांनी सेकंड टाइम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी पहिली व्हिजिट ही मालदीव्सला दिली। यावरून आपल्याला असं लक्षात येतं की भारताचं परराष्ट्र धोरण विशेषतः भारताचं शेजारील राष्ट्रासोबतचं धोरण हे अगोदरच्या धोरणापेक्षा थोडं बदललेलं दिसतंय। नेबरहूड फर्स्ट याच्या मागचा उद्देश यांच्या भेटीमधून रिफ्लेक्ट होतो, ज्याच्यामध्ये या नेबरहूड फर्स्टच्या पॉलिसीचा उद्देश दक्षिण आशियाई देशामध्ये परस्पर विश्वास निर्माण करणे, प्रादेशिक दळणवळण आणि आर्थिक एकात्मता वाढवणे हा आहे। तसेच जेही शेजारील राष्ट्र असतील किंवा इतर राष्ट्र असतील यांना तत्पर संकटकालीन मदत करणे हा या धोरणाचा उद्देश आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की मालदीव्स मध्ये पाण्याचं संकट उभं राहिलं होतं मध्यंतरी, नेपाळमध्ये 2015 भूकंप आला होता किंवा श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले होते, तर याला तत्काळ मदत करून भारत हा एक विश्वासू मित्र आहे या दृष्टिकोनातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात बदल केला आहे। आपण ज्यामध्ये ऍक्ट ईस्ट धोरणाचा उल्लेख केला, हे सुद्धा ऍक्ट ईस्ट धोरण 2014 अंमलात आणलं गेलं आहे, ज्यामध्ये केवळ अगोदरच लुक ईस्ट होतं याच्यामध्ये व्यापारावर लक्ष देण्याचं केंद्रित केलं होतं, परंतु ऍक्ट ईस्ट धोरणामध्ये केवळ व्यापारावर केंद्रित न राहता सुरक्षा, सागरी दळणवळण, संरक्षण भागीदारी यावर भर दिला होता। आणि आपण ज्यावेळेस वेस्ट एशिया किंवा आता जे मिडल ईस्ट कंट्री आहेत यासोबतच जर धोरण पाहिलं, बदललेलं धोरण, तर अगोदर आपण फक्त त्यांच्याकडून गॅस आणि ऑइल इम्पोर्ट करणे यापुरतच मर्यादित होतं, परंतु आज ते न राहता गुंतवणूक, तंत्रज्ञान, दश

0: दहशतवाद विरोधी मोहीम, संरक्षण या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे.
1: सर, जगात युद्ध, व्यापारातली अनिश्चितता, बदलती सामरिक समीकरणं असताना भारतानं आपल्या राष्ट्रीय हितांचं संतुलन कसं साधलं? किंवा अमेरिका, युरोप सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांशी व्यापार करार पुढे नेताना रशियासोबतचे संबंध, ऊर्जा सुरक्षा आणि तेलाच्या आयातीचे प्रश्न सुद्धा भारताने कसे हाताळले आहेत?
0: आज जर आपण जागतिक संघर्षाची परिस्थिती पाहिली तर भारताने हे संतुलन प्रामुख्याने दोन तीन स्तरावर साधल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत आपण रशियाकडून तेल आयात करण्याला प्राधान्य दिले आहे. विशेष करून हे सांगण्याचं महत्व हे की युक्रेन संघर्षानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते, परंतु भारताच्या 140 कोटी जनतेचं हित लक्षात घेता आणि ऊर्जा सुरक्षा लक्षात घेता भारताने हे सँक्शन झुगारून रशियाकडून तेल आयात करीन असं ठणकावून पश्चिमात्य राष्ट्राला सांगितलं. आणि आपण जर 2025 डेटा जर पाहिला तर जवळपास रशियाकडून आपण 62 बिलियन डॉलर एवढं कच्चं तेल आयात केलं आहे. त्याचप्रमाणे भारताने अगदी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मंचावर असं ठणकावून सांगितलं की स्वतः युरोपियन देश रशियाकडून इंधन आणि गॅस खरेदी करतात, अमेरिका स्वतः युरेनियम खरेदी करतो आणि भारताला याच्यापासून प्रावृत्त करतो हे न्याय भूमिकेच्या दृष्टीने नाही. त्याबरोबरच आपण रशियाकडून गॅस आणि ऑइल खरेदी करीत असतानाच इतर देशासोबत सुद्धा आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट बनवले, ज्यामध्ये आपण युनायटेड किंगडमचं उदाहरण देऊ शकतो किंवा ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देऊ शकतो. आणि अमेरिकेला न दुखवता अगदी अमेरिकेच्या सोबत सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आपला FTA करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारताने अगदी वेगवेगळ्या स्तरावर एक संतुलन साधण्याचं आपल्याला दिसून येत आहे.
1: हे खूप विशेष बाब आहे सर. जग ग्लोबलिझम कडून सेल्फ सेंटर्ड होत आहे, अशा वेळेला भारताने जाणीवपूर्वक मल्टीलॅटरलिझम जोपासलंय असं म्हटलं जातं. आज भारत G20, ब्रिक्स असेल, SCO असेल, क्वाड, इंडो पॅसिफिक, इंडिया नॉर्डिक समिट आहे, या अशा विविध मंचांवर सक्रिय आहे. या मंचांमध्ये सहभागी देशांचे हितसंबंध अनेकदा वेगळे वेगळे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांशी संवाद ठेवायचा, भारत आपलं राष्ट्रीय हित पण जोपासायचं, ग्लोबल साऊथच्या देशांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पण मांडायचे आणि पुन्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असेल, IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, अशा जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची भारताची मागणी, या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका ही कशी विकसित झाली?
0: अगदी बरोबर आहे. कारण आपण जर काही काळापूर्वी किंवा एक दशकापूर्वी जर आपण पाहिलं तर हेच पश्चिमात्य देश ग्लोबलायझेशन हे सतत बोलत होते, परंतु आज सर्वच देश हे सेल्फ सेंटर्ड असल्याचे दिसून येत आहेत. आणि म्हणून आज जर आपण भारताची भूमिका पाहिली तर भारत आज अशा आघाड्यावर सक्रिय आहे, म्हणजे मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन मध्ये, ज्यांचे जर आपण भौगोलिक आणि राजकीय हित संबंध पाहिले तर ते आपल्याला परस्पर विरोधी असल्यासारखे दिसून येतील, परंतु भारताने ह्याच्यात अगदी योग्य तऱ्हेने बॅलन्स साधल्याचं आपल्याला दिसून येते. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आपण जर क्वाडचं घेतलं तर याच्यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंडो पॅसिफिक ह्या मंचाद्वारे आपण सागरी सुरक्षा आणि रूल बेस्ड ऑर्डरवर भर देत आहोत, तसंच सागरी मार्गाचे मुक्त व्यापार यावर सुद्धा भर देत आहोत. परंतु जर आपण SCO पाहिलं, संघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि ब्रिक्स, तर याच्यामधून भारतानं चीन आणि रशिया सोबत सुद्धा योग्य तऱ्हेचा संवाद साधलेला आहे. म्हणून भारत आज मल्टीलॅटरल सारख्या वेगवेगळ्या आघाड्यावर योग्य तऱ्हेनं संतुलन साधल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळामध्ये आफ्रिकन युनियनला G20 कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवून दिलं आहे. हा एक ग्लोबल साऊथला जागतिक पातळीवर मुख्य प्रवाहात आणण्याचा महत्वपूर्ण भूमिका भारताने निभावलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे भारताने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पटलावरून सुद्धा आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनेमध्ये रिफॉर्म होणे गरजेचं आहे हे पटवून दिलेलं आहे. म्हणून कुठल्याच एका देशाची किंवा संघटनेची मक्तेदारी निर्माण न होता ते मल्टीलॅटरलिझम राहायला पाहिजे असं भारताने भूमिका घेतलेली आहे.
1: सर, वसुदैव कुटुंबकम हा भारताच्या परराष्ट्र धोरणातला एक महत्वाचा संदेश म्हणून बघितला जातो. त्याच्याकडे सुरक्षा, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, अन्न औषधांची मदत अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये भारतानं केलेल्या सहकार्याकडे पाहताना या दृष्टिकोनाचं आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय महत्व आहे ते आपल्याला कळतं. सर, एखाद्या देशाशी भारताचे संबंध कसेही असले तरी युद्ध असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, आरोग्याचं संकट असेल कोविड सारखं, अशा वेळी भारतानी मदतीसाठी पुढे केलेला हात विशेषतः कोविड काळातले वॅक्सिन मैत्री, ऑपरेशन मैत्री, राहत, गंगा, कावेरी अशा मोहिमा, अशा विविध देशांना दिलेली वैद्यकीय आणि आपत्तीच्या वेळेला दिलेली मदत

0: त्या भूमिकेकडे आपण अभ्यासक म्हणून कसं पाहता?
1: आपण जर वसुधैव कुटुंबकम याचा अर्थ पाहितला तर सर्व जगच हे आपलं कुटुंब आहे आणि हा विचारच भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि जागतिक दृष्टिकोनाचा आत्मा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या भूमिकेचं महत्व केवळ नैतिक स्वरूपाचे नसून ते भारताला एक जबाबदार आणि विश्वासार्ह नेता म्हणून प्रस्थापित करते. जेव्हा भारत कोणत्याही राजकीय फायद्याचा विचार न करता इतर देशांना मदत करतो, मग तो आपला शत्रू राष्ट्र जरी असेल, जेव्हा त्याचे मदत करणं गरजेचे असते, तेव्हा भारताने अशा राष्ट्रांना मदत केली आणि याच्यामधूनच आपला एक परोपकारी दृष्टिकोन लक्षात येतो आणि यामुळेच जागतिक स्तरावर भारताचा आदर आणि प्रभाव वाढलेला आहे. आपण जर हिंदी महासागर क्षेत्र पाहितलं तर या क्षेत्रामध्ये असणाऱ्या देशावर अनेक प्रकारचे संकट आल्याचे आपल्याला दिसून येतात. मग ती सायक्लोन असतील किंवा चक्रीवादळ असतील, यामध्ये भारताने वेळोवेळी मदत केलेली आहे. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर तुर्कीमध्ये भूकंप आल्यानंतर भारताने आणि तुर्कीचे संबंध राजकीय संबंध योग्य नसताना सुद्धा भारताने त्यांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत केली होती. त्याचप्रमाणे आपण जर मालदीवचं उदाहरण घेतलं तर जे आता सध्या पाठीमागे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे सध्याचे प्रेसिडेंट आहेत मोइझू यांनी इंडिया आउटची मोहीम राबवली होती, तरी पण तिथं आर्थिक संकट पाण्याचं संकट निर्माण झाल्यानंतर भारताने त्यांना मदत केली. म्हणून मानवतावादी दृष्टिकोनातून आपण अनेक मोहिमा राबवल्या ज्याचा उल्लेख आपण केलाच आहे. त्याच्यामध्ये वॅक्सिन मैत्री असेल कोविड काळातली, जे की जवळपास भारताने 100 अधिक देशांना भारतात बनवलेली मेड इन इंडिया वॅक्सिन पुरवली, याच्यातून आपला वसुधैव कुटुंबकम हा हेतू जगासमोर लक्षात येतो.
0: दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका किंवा हिंद महासागर क्षेत्रातली भारताची भूमिका आपल्या सुरक्षेपुरती मर्यादित नाहीये ती सुद्धा, तर सागरी चाचेगिरी असेल किंवा व्यापारी जहाजांची सुरक्षा, समुद्रातली रेस्क्यू ऑपरेशन्स असतील, सर्च असेल आणि संकटातल्या देशांना नागरिकांना मदत, अशा माध्यमातून भारतानं सुरक्षित सहकार्यपूर्ण हिंद महासागर अशा दृष्टिकोनाला कसं पुढे नेलंय थोडक्यात सांगा.
1: सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताची भूमिका ही केवळ स्वतःच्या सीमांचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित आहे असं नाही, तर ती संपूर्ण क्षेत्रासाठी एक इंडिया नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून काम करतो. म्हणजे संकट समय धावून जाणारा पहिला देश अशी प्रतिमा सध्या हिंद महासागरामध्ये भारताची तयार झालेली आहे. याच्यामध्ये जे आपण पायरट्स म्हणतो ते सागरी चाचे यांचे जे उपद्रव रोखण्यासाठी भारतीय नौदलाने जवळपास 2008 पासून सातत्याने युद्धनौका तैनात केल्या आहेत आणि भारताने केवळ भारतीयच नव्हे तर जगातील विविध देशांचे हजारो व्यापारी जहाजांना या चाच्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित मार्ग काढून दिलेला आहे. तसेच शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दल ज्याला आपण कोस्ट गार्ड म्हणतो हे 24 सज्ज असतात, ज्यामध्ये समुद्रातली चक्रीवादळे असतील, तांत्रिक बिघाडी असतील बोटीमधल्या, याच्यामध्ये अडकलेले मच्छीमार असतील, मग ते कोणत्याही देशाचे असोत, तर या सर्वांना सुरक्षितपणे सुरक्षित स्थळी पाठवण्याचं काम भारताने केलेलं आहे.
0: सर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात ग्लोबल साऊथच्या बरोबर सहकार्य आणि त्यांच्याबरोबर पार्टनरशिप वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यामागची भूमिका काय सांगाल?
1: आपण जर पाहितलं की हे ग्लोबल साऊथ मधील देश, याच्यामधले अजूनही काही देश आहेत की जे पायाभूत सुविधापासून वंचित आहेत, त्यांना अजूनही 5G किंवा 6G आणि फायबर कनेक्टिव्हिटी त्यांच्याकडे नाही, तर हे मिळून देण्यासाठी भारताचा उद्देश सहकार्याचा राहिला आहे. तसेच देशांतर्गत ट्रान्झॅक्शन किंवा क्रॉस बॉर्डर पेमेंट साठी अगदी स्वस्तामध्ये भारताने UPI ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो ही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. इतर देशांना तिथल्या नागरिकांचे जीवन सोपे झाले आहे, त्यांना अगदी जे पाश्चिमात्य देशावर क्रॉस बॉर्डर पेमेंट साठी अवलंबून राहावं लागायचं ते आता अवलंबून राहण्याची गरज नाही.
0: खूप मोठी गोष्ट आहे सर. सर, शेवटी युद्ध, व्यापारातील ताणतणाव, ऊर्जा सुरक्षा, दहशतवाद, तंत्रज्ञान आणि बदलतं जागतिक संतुलन या पार्श्वभूमीवर पुढच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर कोणती प्रमुख आव्हानं आणि संधी असतील?
1: सर्वात मोठं आव्हान जे आता भारताच्या परराष्ट्र धोरणासोबत दिसतंय ती जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे. कारण जे सध्या युद्ध सुरू आहेत आणि या युद्धामुळे जे आर्थिक नुकसान इतर राष्ट्रांना इन्क्लुडिंग भारताला सुद्धा सोसावं लागत आहे, त्याच्यामुळे जगामुळे जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे, तसंच जे युद्धाचं स्वरूप सध्या जे बदललं आहे, म्हणजे अगोदरचे युद्ध हे जास्त करून भूमीवर लढले जायचे, ते आज टेक्नॉलॉजिकली स्वरूपात लढले जात आहेत. तर ह्या टेक्नॉलॉजीसाठी भारत सक्षम आहे का? उद्याच्याला जर असं हायब्रिड वॉर लढ

0: तर त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत का,
1: सॉफ्ट पॉवर यालाच म्हणता येईल मला वाटतं.
0: आणि त्याचप्रमाणे जे काही जागतिक पुरवठा साखळी आहे ती सध्या अगदी चायनाच्या फेवर मध्ये आहे, तर भविष्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला ही एक संधी म्हणून पाहता येईल की इतर राष्ट्रांनी सुद्धा एकाच देशावर अविलंबित्व योग्य नाही म्हणून भारतामध्ये कंपन्या इस्टॅब्लिश करणे, भारत ही एक सप्लाय चेन हब म्हणून निर्माण होणे, ही संधी मला भविष्यामध्ये असल्याचं दिसून येतं.
1: सर, आज आपण भारताचं परराष्ट्र धोरण आणि जागतिक संबंध यावर अभ्यासपूर्ण आणि खूप छान माहिती दिली, आपले मनापासून आभार.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेली.

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: आजच्या कार्यक्रमात ऐकूया सोनचाफा आणि जास्वंद यांची शेती करणाऱ्या सुभाष भट्टे यांची यशोगाथा. त्यांच्याशी बातचीत केली आहे स्वप्निता शिंदे यांनी.
1: श्रोते हो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते धान्य, कडधान्य, भाजीपाला किंवा फळपिकं यांची शेती. पण काही शेतकरी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात आणि यापैकीच एक आहेत सुभाष भट्टे सर. सुभाष भट्टे सर गेल्या काही वर्षांपासून सोनचाफा आणि जास्वंद यांची फुलशेती करत आहेत. तर फुलशेती करताना त्यांना कोणकोणते अनुभव येतात आणि त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं असतात याबद्दल आज आपण जाणून घेऊया. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला तुमच्या शेतीविषयी सांगा.
2: नमस्कार मंडळी, मी सुभाष भट्टे, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर. वडिलोपरिचित शेती आहे आणि ती शेती करत असतो. पूर्वी आमच्याकडे काय होतं, वसई म्हटलं का केळीची लागवड, आणि वसईची केळी पण प्रसिद्ध होती. अद्याप पण आहेत, तर आम्ही केळी लावायचं आणि बहुतेक ठिकाणी केळीची लागवड असायची. भात पीक पावसाळ्यात असायचं.
1: बरं,
2: पण केळीच्या पिकाचं काय झालं, बागायत जमीन होती, कालांतराने त्याच्यावर रोग आले.
1: बरं,
2: वादळ आलं आणि मग वर्षात ना एकदाच येणार उत्पन्न असायचं आणि एकदा जर वादळाने मोडलं किंवा रोगाने गेलं का शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं.
1: बरोबर,
2: त्याला पर्याय काही नसायचा. म्हणून मग भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली.
1: अच्छा.
2: त्याच्यावर पण कालांतर रोग यायला लागले.
1: बरं,
2: आणि भाजीपाल्याचं कसं, एकदा काढायचं परत पुन्हा नांगरायची जमीन वगैरे असं पुन्हा परत मशागत करायची.
1: बरं,
2: आणि जे मजूर लावायचे त्यांना रोजचं काम नसायचं, त्यामुळे मजूर काय परवडत नव्हते.
1: बरोबर,
2: त्याचा पर्याय म्हणून आम्ही मोगरा चालू केला.
1: अच्छा.
2: मोगऱ्याची लागवड झाली पण मोगऱ्याला चांगली डिमांड वगैरे होती, चांगले पैसे मिळत होते, पण मोगऱ्याला अनेक प्रकारचे रोग आले, त्यामुळे मोगऱ्याचं पीक आमच्याकडनं नामशेष झालं. मग आम्ही सोनचाफ्याची लागवड केली.
1: अच्छा.
2: माझ्या अर्नाळ्याचे मित्र गोपाळ पाटील यांनी मला या शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं. आमचे मॅनेजर होते कॅनरा बँकेचे मॅनेजर देवधर साहेब, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही कोकणातनं पहिल्यांदा 700-800 जवळजवळ कलम आणून लागवड केली.
1: बरं,
2: आणि सोनचाफा लागवड चांगली मोठी कलम असली तर एक वर्षाच्या आत त्याला उत्पन्न चालू होतं.
1: अच्छा.
2: सोनचाफ्याला 12 महिने ती फुलं येतात.
1: बरं,
2: जो सौंदर्य जातीची सोनचाफा आहे तो 12 महिने थंडीमध्ये कमी प्रमाणात फुलं येतात, पण बाकी 8 महिने चांगली फुलं निघतात. आपल्या माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत अनेक उत्सव सण वगैरे असतात, त्यामध्ये त्यांना फुलाची गरज लागते. दुखाला असो काही दुखाला, फुलाची गरज लागते.

0: आणि काही हंगाम असे असतात की तिथे फुलांची जसं सण सणावळ असतात तिथे फुलांची खूपच आवश्यकता.
1: म्हणजे तुम्हाला सांगतो श्रावण महिन्यात सण भरपूर असतात त्यामुळे श्रावण महिन्यात फुलाला बाजार चांगले असतात.
0: बरोबर.
1: सर्वात हायएस्ट रेट गणपती मध्ये मिळतो.
0: अच्छा.
1: गणपती 10 दिवस चांगला रेट मिळतो. त्यानंतर नवरात्राचे 10 दिवस तेव्हा मिळतो. दिवाळीचे 4 दिवस आणि मार्गशीर्ष महिना आहे आणि दर महिन्याला कुठले कुठले सण उत्सव येत असतात त्याला डिमांड असते. पण या 2-4 सणांना म्हणजे श्रावण गणपती नवरात्र लोक जास्त लक्ष देऊन काढतात फुलं. उन्हाळ्यामध्ये ना प्रचंड प्रमाणात उत्पादन येतं.
0: अच्छा.
1: पण त्यावेळी मार्केट पण थोडं डाऊन होतं पण माल पण भरपूर येतो आणि सर्वच फुलं मोठ्या प्रमाणात येतात कारण दिवसाचे जवळजवळ 12-14 तास उजेड असतो. त्याचा सूर्यप्रकाश जास्त हीट जास्त त्यामुळे त्या फुलाचं प्रमाण भरपूर असतं आणि सणवार कमी असल्यामुळे ते तसं वाढतं. गणपतीच्या वेळी काय असतं सर्वच फुलं येतात पण सर्वात जास्त भाव यायला चालतो लाल जास्वंद आणि हे गणपतीला आवडणारं फुल म्हणून त्याला बाजार येतो. पुढे थंडीत जरा फुलं कमी होतात त्यामुळे आवक कमी आणि विक्री जास्त लागते त्यामुळे थोडा बाजार पण चांगला राहतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला मुंबई शहर जवळ आहे आणि आम्ही जर शेतात माल काढला फुलं काढली तर ती 1.5 तासामध्ये दादर मार्केटला येतात. पण जोपर्यंत वसईचा माल येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पण मजा येत नाही. वसईचा माल जेव्हा कारण ताजा काढलेला असतो आणि त्याची निगराणी चांगली केली जाते आल्यानंतर नुसताच नाही त्याची निवड केली जाणार त्यामुळे आम्हाला बाजार चांगला मिळतो. आणि रोज काम असल्यामुळे आपल्याला पण शरीराला पण व्यायाम मिळतो. आज वयाच्या हिशोबाने बघितलं तर आम्ही चांगलं काम करू शकतो चांगलं फिरू शकतो. अद्यापर्यंत आम्ही नवराबाईको दोघंही त्याच्यामध्ये काम करत असतो. माझी पत्नी शिला ती पण त्याच्यामध्येच मला सहकार्य करते. माझे कुटुंबीय आहेत ते कधी आळा प्रसंगाला मला जेव्हा कधी लागेल मजूर कधी कमी असले तर ते मला मदत करायला येतात.
0: बरं. किती वर्षांपासून तुम्ही या शेतीमध्ये?
1: जवळजवळ ह्या 25 वर्ष मला कम्प्लीट होतील का मी फुलशेतीमध्ये आहे.
0: बरं.
1: त्याच्या आधी भाजीपाला वगैरे लावायचं होतो. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आम्ही करून बघितला चांगले पैसे पण मिळायचे पण रोग आणि मजुरीला परवडत नाही. सकाळी जर भाजी काढल्यानंतर संध्याकाळी मजुरांना काम काय द्यायचं त्यासाठी मी सकाळी सोनचाफा काढल्यानंतर संध्याकाळची वेळ जी असते त्याला काढण्यासाठी मी जास्वंद लावलेली आहे. म्हणजे 2 प्रकारचे फुलं लावल्यामुळे काय होतं मजुरांना दिवसभर काम आणि 12 महिने आम्ही काम देऊ शकतो आणि याला स्किल लागत नाही त्यामुळे मजूर मिळतात.
0: जास्वंदीच्या शेतीबद्दल काय सांगाल?
1: जास्वंदीचं फुल आहे ना हे बारबाई तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला काय असतं किती पाऊस पडला तर त्याला काही त्रास होत नाही. सोनचाफ्याच्या झाडाला जास्त पाऊस झाला तर ते मुळं कुसतात आणि मरतात. ह्याला फार फार उत्पादन कमी येईल पण जिवंत राहणार आणि ते सुद्धा फुल जास्त वेळ टिकत नाही. फुलं जेव्हा आपण पॅक करतो गरम होतात आणि मग त्या ते खराब होतात म्हणून बाहेरून कुठून लांबून फुलं येत नाही आणि एसिड कार बीर मधून आणणं वगैरे परवडणार नाही.
0: पारंपरिक शेती आणि ही फुलशेती याच्यामध्ये आव्हानं एकसारखीच असतात की काही वेगवेगळं आहे?
1: फुलशेतीमध्ये आव्हानापेक्षा काय माहितीये का ज्यावेळी एखादा सणाचा वगैरे सीझन मिळतो आणि त्या 8 दिवसात चांगले पैसे पण होतात म्हणजे कधी मंदी पडली कधी तेजी पडली तर त्याचा दोन्हीचा फायदा आपल्याला होतो. भाजीपालाचा असतो तो एका ठराविक सीझनला काढतो आणि त्याच्यानंतर तो एक 2 महिन्याचं पीक असतं. त्याच्यात जर नाही रेट मिळाला तर शेतकरी कोलमडून जातो.
0: बरोबर.
1: म्हणून हे आम्हाला परवडतं. ह्याला दुसरं असं आहे शरीराला एक आणि आपल्या वागणुकीला एक शिस्त लागते. मजुराचा याला स्किल्ड मजूर काही असं लागत नाही. फुल फुललेलं असतं ते काढता येतं. काही जे असतं त्याला एकदम कुशल कारागिरी लागतात त्याला कुशल कारागिरी लागत नाही. जास्वंदीला पण बरेच आहे रोग पण आहेत. थंडीमध्ये काय असतं ते फुल गळून पडतं ते देठापासून मोडून जातं आणि ते परत फुलत नाही. तो एक त्रास आहे. त्याला औषधं मारली जातात संशोधन केले जातं आणि संशोधन करायला आम्ही कृषी विभाग आमचा जो वसई ठाणे पालघरचा जो कृषी विभाग आहे त्याचे सहकारी आम्हाला मदत करतात. आम्हाला जेव्हा अडचण येते तेव्हा आम्ही या सर्व लोकांकडे जात असतो. म्हणजे शासकीय आणि शेतकरी यांच्यामध्ये गुंफण चांगली आणि चांगली आम्हाला मार्गदर्शन केलं जातं सहकार्य केलं जातं. कृषी मेळावे सर्व ठिकाणी घेतले जातात आणि तिथे आम्हाला बोलवलं जातं तिथे मार्गदर्शन केलं जातं.
0: व्यवस्थापन कसं करता आपल्या शेतीचं?
1: व्यवस्थापन मध्ये काय केलेलं आहे माझ्याकडे जे मजुरी लोक जे आहेत त्याच्यातला एक त्यांचा मुकादम असतो म्हणजे तो प्रमुख असतो आणि तो जे सगळ्या मजुरांना आणतो जे माझ्याकडे आज 15-16 मजूर असतील पण मी त्यांना कधी मी आणायला कुठे जात नाही. तो जो माणूस असतो तो तिकडनं आणतो ते 1-1.5 महिना तो राहिला का तो जातो मग त्याला आम्ही पगार वगैरे जर काय असतो. माझ्याकडे स्त्री पुरुष असा कुठला भेदभाव नाही सगळ्यांना एकच भाव दिला जातो मजुरीचा. त्यांना मी सांगतो काय प्लॅनिंग आहे दिवसभरात काय करायचं कुठे पाणी द्यायचं कुठे खत द्यायचं कुठे औषध काय करायचं ते आणि मी स्वतः आम्ही सगळे दोघं नवरा बायको आम्ही त्याच्या मागे असतो आणि काम काय असं जड नाही.

0: इतकं काम असतं आणि किती जरी हजार जरी समजा पकडला तर त्याचं वजन साडेतीन किलोच्या वर होत नाही.
1: बरं,
0: वजन उचलायला लागतं कधी जेव्हा खत नेऊन टाकायचं असेल किंवा स्प्रे करायचं असेल, ते वजन काम नाही. त्यामुळे म्हातारी माणसं माझ्याकडे चालतात आणि माझ्याकडे म्हातारी माणसंच असतात जी 50-60 वर्षाच्या वर त्यांना इतर कष्टाची करता येत नाही तशी असतात.
1: खत आणि पाणी यांचं व्यवस्थापन कसं करता?
0: झाडात जर आपण फिरलो ना का झाडाला काय पाहिजे ते आपल्याला समजतं. जर पाणी पाहिजे असेल तर झाडाची पानं थोडीशी नरम पडतात का, समजायचं का, याला पाण्याची आवश्यकता आहे मग आम्ही पाणी देतो. शिवाय जमीन थोडीशी खोदली असं कळतं का ओल कितपर्यंत आहे, त्याप्रमाणे आम्ही पाण्याचं नियोजन करतो. आणि आम्ही आता सगळं ठिबक वगैरे ते सगळं झालेलं आहे, सबमर्सिबल मोटर बिटर सर्व व्यवस्था. आता विजेचा पण प्रश्न नाही काही नाही. स्प्रेईंगला आम्ही बूस्टर पंप लावतो म्हणजे मशीनवर करतो. गवत कापण्यासाठी ग्रास कटर लावतो. छोटी छोटी जमीन नांगरणी करण्यासाठी पॉवर ट्रिलर असतो तो किंवा रोटावेटर असे आधुनिक जे आता यंत्र आले ते आम्ही वापर करतो आणि मजुरीचं प्रमाण कमी करतो.
1: बरं, आणि खतं कोणती वापरली जातात? रासायनिक
0: खतं बहुतेक आम्ही सेंद्रिय म्हणजे शेण आमच्याकडे असतं, शेण आणून टाकतो. आणि रासायनिक आणि
1: जैविक खत
0: आणि सूक्ष्म अन्न द्रव्य वगैरे आम्ही वापरतो. झाडांना बुरशी येऊ नये म्हणून बुरशीचा आधी डोस देऊ शकतो, टॉनिक पण देऊ शकतो आपण. आणि कीड वगैरे येण्याचा संभव असेल तर आपण जेव्हा जास्त प्रमाणात ऊन वगैरे पडत कीड येण्याचा संभव असतो त्याच्या आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कीटकनाशक मारू शकतो. ते म्हणजे ती पण काळजी घेतो, म्हणजे जसं माणसासारखं त्याची पण आपण काळजी घेतो. अगोदर प्रिकॉशन म्हणून ते केलेलं तर थोडा त्रास कमी होतो.
1: बरं, एकंदरीतच रासायनिक आणि जैविक किंवा सेंद्रिय अशा तीनही पद्धतींच्या खतांचा वापर आपल्या शेतात केला जातो.
0: शेताला परवडणारं पण पाहिजे, मार्केटमध्ये अवेलेबल पण पाहिजे, तसं आमच्याकडे पण कुठलं असेल ते घ्यायचं
1: जे उपलब्ध असेल ते शेतात वापरलं. बरं, शेतीचं उत्पादन आणि हंगाम यांचा मेळ कसा जुळवून आणला जातो?
0: याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवावर काहीतरी केलेलं असतं.
1: अच्छा,
0: म्हणजे छाटणी घेतली कुठल्याही फुलाला किंवा काय, तर ती छाटणी घेतल्यानंतर त्याला किती दिवसांनी त्याला पालवी फुटणार, किती वेळ फुलं येणार, हा आम्ही जरा अंदाज घेतो. आणि त्याप्रमाणे सीझन कोणता आहे, गणपतीला जास्त डिमांड असते त्यामुळे ते काय करायचं, त्यामुळे ती छाटणी पाण्याचं औषधाचं आम्ही नियोजन करतो.
1: अच्छा, आणि मग त्या अवधीमध्ये
0: म्हणून काही लोक आमच्याकडे तो सीझन वाईज माल काढतात ना आणि पैसे कमावतात ते तसं असतं. पण त्याच्यासाठी सगळ्यांचं आमचं सहकार्य असतं. म्हणजे कृषी खातं बोला तुम्ही किंवा कृषी विज्ञान केंद्र म्हणा, आमचे शेतकऱ्यांची मंडळ आहेत, ते एकमेकाला आम्ही मदत करतो.
1: बरं, या शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक किती आवश्यक आहे?
0: तसं बघितलं मॅडम तर जमीनला आमच्याकडे पुष्कळ भाव आहे. शहरीकरणामुळे आणि आमच्याकडली जागा आहे, समुद्रकिनारे आहे, पर्यटन चांगले येतात, जागेला भाव पण पुष्कळ आहेत. त्यामानाने आम्हाला उत्पन्न शेतीतलं कमी मिळतं. पण स्वतःची वडिलोपार्जित जमीन आहे, ठेवून द्यायची पुढच्या पिढीसाठी, म्हणून ते आपण ते करायचं आणि एक आनंद मिळतो.
1: बरोबर,
0: म्हणजे जो आनंद आपल्याला पैसे देऊन मिळणार नाही तो आम्हाला आनंद त्या शेतीमध्ये मिळतो. सोनचाफ्याची लागवड जर करायची, कोणती सोनचाफा असं, पण सोनचाफ्याची आमच्याकडे एक पद्धत आहे, 10x10 फुटावर आम्ही लागवड करतो. जमीन उताराची पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. आमची जमीन वाळूची असल्यामुळे तिकडे पाण्याचा निचरा चांगला होतो. किंवा डोंगर माथ्यावरची किंवा उतारावरची असली तर ती चांगली.
1: हा,
0: जर 10x10 फुटावर लावली तर 400 कलम एका एकरमध्ये लागतात, ज्याची किंमत 200 ते 250 रुपये प्रति झाड कलम असल्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला खर्च येतो. आणि मग खतं औषधं वगैरे टाकून ते वाढवायचं. शासनाच्या पण स्कीम आहेत, त्या पण मिळतात. पण आमच्याकडे काय झालं मॅडम माहितीये का, आमचा जो वसईचा भाग आहे हा बेटामध्ये आहे, तिन्ही बाजूने आम्हाला समुद्र आहे आणि चौथ्या बाजूने जंगल असल्यामुळे आमच्याकडे जागा कमी आहे. जागेचं प्रमाण गुंठेवारीत आहे, आमच्याकडे एकराने जागा कोणाकडे नाही, फार कमी लोकांकडे एकराने. त्यामुळे त्याच्यावर जी मेहनत आणि लक्ष दिलं ते आमच्याकडे केलं जातं.
1: यातून मिळणारा नफा किती असतो?
0: जर जागेच्या किमतीच्या बाबतीने बघितलं ना तुम्ही तर नफा फार एकदम अल्प असतो. पण आता रिटायर झालेली माणसं आता काय करू शकणार, आता माझ्यासारख्याच 73 वर्षाचं वय आहे, आता आम्ही दुसरं काय करू शकणार. आणि आता फक्त मॅनेजमेंटच करायची, मजूर वगैरे आहेत, झाडं लावलेली आहेत, ते लोक काढतात फुलं वगैरे, ते पॅकिंग वगैरे करतात. आणि वेळोवेळी आमच्याकडनं ना वसईमध्ये एक असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, आमच्याकडनं तुम्ही 10 जरी फुलं काढली किंवा 100 ग्रॅम जरी मोगरा असला तरी मार्केटला आमच्याकडे पाठवायची व्यवस्था आहे. ते फुलं नेणारे लोक आहेत का, ते त्याचे अमुक मजूर घेतले का, आपल्या दुकानावर नेऊन विकली जाते, सगळं पैसे मिळतात. म्हणजे फुलं कुठे नाश होत नाही किंवा काढल्यात वगैरे. म्हणजे कधीही काढा, रात्री काढा, दिवसा काढा, कधी पण काढा, ते न्यायला माणसं वेगळ्या

0: प्रकारची वेगळ्या वेगळ्या टायमात आहेत, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा पडतो. वजन घेतो ना त्याच्या 25-30% नफा पण असतो, कधी कधी नाही होतात.
1: जेव्हा तुम्ही ही फुलं बाजारात विक्रीसाठी पाठवता तर त्याचं पॅकिंग कसं केलं जातं?
0: पूर्वी काय होतं मॅडम, आमच्याकडे पुष्कळ माल नव्हता, एवढा कमी असायचं, त्यामुळे आम्ही काय केळीच्या पानामध्ये बांधून पाठवायचं होतो.
1: बरं,
0: आता गेली 25-30 वर्षापासून तर आम्ही प्लास्टिक आल्यापासून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वापरून देतो. चांगला 50-51 मॅगरॉनचा प्लास्टिक पिशवीत वापरतो आणि तो पाठवतो. प्लास्टिक पिशवीत म्हणजे माल व्यवस्थित राहतो फुलं, आणि त्यातनं दिसायला पण मार्केटिंग करताना फुलं चांगली दिसतात. जर आपण केळीच्या पानात वगैरे केली असं दिसणार नाही, मग चांगला माल खराब माल असं काय हे नाही करत.
1: ग्राहकाला दिसली पाहिजे, बुरळ पडली पाहिजे, आकर्षित झाले पाहिजे ग्राहक.
0: त्यासाठी आम्हाला ती प्लास्टिक पिशवी वापरावं लागतं. एक 8x12 आणि 10x12 प्लास्टिकची पिशवी आणि 5x6 अशा याच्या पलीकडे पिशव्या लागत नाही, आणि त्या परत रिसायकलिंग करता येण्यासारख्या असतात.
1: पॅकिंग कसं असतं?
0: पॅकिंग 10 असतं, 50 आणि 100 असतं पिशवीमध्ये. हा, म्हणजे ते विक्री करणाऱ्याला पण बरं पडतं. 10-10 50 वगैरे अशी सगळ्या विक्री करतात.
1: आणि जास्वंदीच्या फुला,
0: जास्वंदीचे 100 कळे असतात.
1: अच्छा,
0: जास्वंद एक दिवस अगोदर काढायची असते, कळे असतात आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी मार्केटमध्ये जाईपर्यंत फुलली पाहिजे.
1: बरं,
0: जेव्हा तो ग्राहक घेईल त्यावेळी त्याला ती फुललेली फुलं दिसणार.
1: फुलशेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही?
0: फुलशेतीमध्ये जर ज्यांना कोणाला यायचं असेल तर माझं असं हे आहे की रोज काम करायची तयारी असेल त्यांनी फुलशेतीत यावं, किंवा की त्याच्याकडे पर्याय काही दुसरा नसेल. कारण काय, फुलशेती अशी आहे ही रोज येणारी फुलं आहेत. काही मोगरा वगैरे आहेत ना, जाईजुई वगैरे सीझनल आहेत, पण सोनचा फा बोला जास्वंद ही रोज येणारी फुलं आहेत. त्याला तुम्हाला रोजची मजुरी पाहिजे. आणि सकाळच्या वेळेस सोनचा फा जर काढायचं असेल, सकाळी तुम्हाला एक तास दोन तास जर माणसं मिळाली तरी पण चालू शकतं, ते आपल्याला पण परवडतं आणि सगळ्यांना परवडतं. फुलशेतीच करावी, कारण माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत आनंद आणि सण वगैरे असतात, त्याला फुलंही लागतातच. फुलांची कधी पण कमतरता आहेच, फुलाची मागणी ही असणारच. समाजामध्ये सण हे उत्सव करण्याची परंपरा असल्यामुळे फुलांची डिमांड आहे. खूप आधुनिक पद्धतीची परदेशी फुलं वगैरे आलेली आहेत, पण सोनचा फा जास्वंद याला डिमांड आहे ती एवढी आहेच.
1: कायमस्वरूपी त्यांना मागणी आहे,
0: पारंपरिक फुलं आहेत आणि टिकाऊ आहेत. त्याला सोनचा फा तुम्ही जर नेलं घरी ठेवून दिलं 2-3 दिवस त्याचा सुगंध येतच राहणार. पासून आम्ही तेल आणि ते काढण्याचा सुगंधी अर्क काढण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यातनं जर अत्तर वगैरे जर निघालं, सेंट वगैरे जर निघालं, तर शेतकऱ्याला आणखीन पैसे मिळू शकतील.
1: बरोबर,
0: असा म्हणजे जो सकाळी मार्केटमध्ये चांगला भाव असेल, दुपारी कमी असतो, तर राहिलेला माल तिथे देऊ शकतो. आणि आदिवासी पट्ट्यामध्ये जवार वगैरे ट्रान्सपोर्टिंग कमी आहे, जर तिथे जर लावली तर आदिवाशांचा चांगले पैसे मिळतील. त्यांच्याकडे जमीन असते, त्यांना त्याची कष्ट करायची ताकद असते आणि मेहनत करणार असते. तर तिथे जर लावले आणि तिथे त्या भागात जर एखादा कारखाना वगैरे काढला तर चांगला युनिट चालेल आणि त्यांची पण जीवनमान सुधारेल असं आहे.
1: सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या फुलशेतीविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना सविस्तर माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण ऐकत होतात सोनचाफा आणि जास्वंद यांची शेती करणाऱ्या सुभाष भट्टे यांची यशोगाथा. यांच्याशी बातचीत केली होती स्वप्निता शिंदे यांनी.
3: अरे रे रे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: परम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.

शेतकरी बंधूंनो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय?
0: पेरणी अगोदर बियाण्यांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
0: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटकनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसं काय बियाणं घ्यायला, यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुख सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना.
1: ते काय
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: श्रोते हो, भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: प्रशासनातील पारदर्शिता आणि ससोटी सुनिश्चित करण्यासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: जनसामान्यांप्रतीच्या उत्तरदायित्वाची जाणीव अधिक प्रज्वलित होण्यासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे सकारात्मक वाटचालीसाठी
5: सतर्कता, जागरूकता.
4: सतर्कता जागरूकता सप्ताह 26

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर आता मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं एव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे एव्हरेज आहे ते एव्हरेज जास्ती झालेलं आहे. तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत, तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
0: गरज पडल्यास या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा असं भरणे म्हणाले. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणीही त्यांनी केली. तूर उडीद आणि मसूर या पिकांची किमान

0: आधारभूत दरावर 100% सरकारी खरेदी केली जाईल, तसंच 48 तासांच्या आत पैसे मिळण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2026 मध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावेत यासाठी सरकार एका बहुआयामी धोरणावर काम करत आहे. या धोरणामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन, वैज्ञानिक साठवणूक आणि विपणन व्यवस्था बळकट करणं यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं. देशातली कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि अन्नधान्य जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या नवीन बाजारपेठेच्या संधींचाही लाभ घेईल असं ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला परतावा मिळण्यात मदत होईल आणि भारत जगासाठी अन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणून उदयाला येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं.
1: FTA का जो हमारे कृषि समझौते हुए दुनिया के देश, वो भारत के किसानों के लिए बहुत उपयोगी है. कई कृषि उत्पाद ऐसे हैं जो 0% इम्पोर्ट ड्यूटी पर दुनिया के बाजारों में जा सकते हैं. हमारे फल, हमारी सब्जी, हमारे अनाज, अगर बाजार से किसान को ठीक कनेक्ट कर दिया तो उसको दाम ठीक मिलने की गारंटी है.
0: भारताचं भौगोलिक स्थान आणि युद्धसज्जता लक्षात घेऊन रणनीती आखणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षामुळे उद्भवलेल्या संकटात भारतीय नौदलानं ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा यशस्वीपणे पार पाडलं याची त्यांनी प्रशंसा केली. महासागरात कुठेही भारताचा तिरंगा ध्वज सुरक्षा, दिलासा आणि आत्मविश्वास यांचा संदेश देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व्यवहार, लॉजिस्टिक्स इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट ओढवू शकतं असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिला आहे. युक्रेन आणि इराणमधल्या युद्धामुळं ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांमधल्या अर्थव्यवस्थांसाठी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीत आयोजित एका चर्चेत बोलत होते. धान्य निर्यात करणारे काही प्रमुख देश आपली उत्पादनं बाहेर पाठवू शकणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे. धोरणकर्ते असं म्हणू शकत नाहीत की अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असं त्यांनी बजावलं. अनेक देशांच्या मूलभूत गरजांकडे इतकं दुर्लक्ष होऊ नये की ज्यामुळे ते संकटात सापडतील याची खबरदारी घेतली पाहिजे असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवीकडून तलवार प्राप्त झाली होती अशी पारंपरिक श्रद्धा असल्याचं NCERT ने तयार केलेल्या इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 2 हे पुस्तक आज प्रकाशित झालं. भारतात देवींची उपासना ही एक दीर्घकालीन परंपरा आहे. 7व्या शतकापासून अनेक राजांनी संघर्ष काळात काली, दुर्गा, भवानी आणि शक्तीच्या इतर रूपांची रक्षक म्हणून आराधना केली आहे. बस्तरचा शासक अन्नमराज याला माणिक्य देवी अर्थात दंतेश्वरीनं, तर विजयनगरच्या कुमार कंपनालाही देवीनं तलवार दिली होती अशी मान्यता असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून विश्लेषणात्मक आणि चर्चात्मक क्षमता विकसित करणं, चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे असं NCERTचे प्रमुख दिनेश सकलानी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राचं हे पाठ्यपुस्तक संकल्पित आणि विकसित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिशु वयोगटातल्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार उत्पादनांच्या पॅकेजच्या पुढच्या भागावर महत्वाची सूचना, आईचं दूध आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आहे असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा प्राधिकरणानं आज याबाबतचा अनुपालन आदेश जारी केला आणि तो राज्यभर तात्काळ अंमलात आला आहे. हे पूरक अन्न 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच द्यावं हेही उत्पादनांच्या पुढच्या भागावर लिहिणं अनिवार्य असल्याचंही आदेशात म्हटलं आहे. लहान मुलांची किंवा स्त्रीची चित्र वापरणं, अशा अन्नपदार्थांची जाहिरात करणं, मोफत नमुने अर्थात सॅम्पल्स वाटणं यावरही आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या

0: खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदरवीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टियोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी

0: दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदरवीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परिवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लोकसंगीत.

0: माझ्या भक्तरा ह्या ठिकाणी म्हणले हा जगदंबेचा गोंधळ
1: अंबाबाईचा गोंधळ.
0: पण हा गोंधळ आपल्याला कोणत्या कोणत्या टायमाला घालावा लागतो?
1: हा गोंधळ म्हटलं प्रथमतः लग्नाच्या वेळी अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: त्याचप्रमाणे मुंजीच्या टायमाला सुद्धा म्हणले या जगदंबेचा गोंधळ घालतात.
1: नवरात्रामध्ये 9 दिवस अंबाबाईसाठी बसते आणि या नवरात्र सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: कोणी हौसा न करत
1: कोणी नवसा निघालत
0: कोणी म्हणले मने भावाप्रमाणे या जगदंबेचा गोंधळ करतात. पण अशी या जगदंबेचे गोंधळ होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी?
1: इरिलिमदरी, तुळजापूर, सप्तशृंगी, माहूरगड, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईने अवतार धारण केले, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाई जाऊन बसली, त्या त्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात.
0: राहिले सायले म्हणले आपल्या या भोळ्या भक्तच्या घरी कोण मांडले, हा समय तो समय कोण झाला,
1: दिवटी दिखमाळ पाजळली,
0: पाच पळ्या दिवटीवर तेल कोण झळालो,
1: भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टळालं,
0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ झाला कसा
1: झाला कसा
0: लो लो

0: ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ चालू असताना या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे कुठं म्हणले
1: असं का?
0: या जगदंबेनं शक्तीपीठ कुठं कुठं तयार केले
1: सांगा पाहू.
0: पहिलं शक्तीपीठ म्हणले या जगदंबेनं म्हणले माहूरगडामधी आणि रेणुका माता म्हणून या जगदंबेचं पहिलं शक्तीपीठ झालं.
1: शक्तीपीठानी तयार केलं.
0: दुसरं शक्तीपीठ म्हणले तुळजापूरची भवानी माता.
1: तुळजापूरची भवानी माता
0: आणि त्या तुळजापुरामध्ये दुसरं शक्तीपीठ तयार केलं.
1: अंबाबाईनी तयार केलं.
0: तिसरं शक्तीपीठ म्हणले जगदंबेनं केलं कुठं म्हणले कोल्हापुरामध्ये. आणि त्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी म्हणून या जगदंबेचं तिसरं शक्तीपीठ कोण झालं.
1: आणि त्या अर्ध शक्तीपीठ म्हणलं
0: नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर असलेली सप्तशिंगी 18 बुधाची नार आणि या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ तयार केलं म्हणले. म्हणून या जगदंबेचा 16 चालू असताना आणि या जगदंबेनं म्हणले कोकणामध्ये अवतार धारण केला.
1: कोण भागात अवतार धारण केला?
0: आणि त्या वज्रेश्वरी मातेचा हा आनंदाचा 16 चालू असताना
1: कांसा नदीच्या तीरावरी माता बसली डोंगरावरी
0: येईल विघ्न दूर करी
1: नाव तिथं म्हटलं वज्रेश्वरी.
0: आता वज्रेश्वरी देवीची
1: आणि तिला आराधना करू.

0: या जगदंबेचा गोंधळ. एक नाम तिथं सहस्रनाम,
1: सहस्रनाम तिथं एक नाम,
0: सहस्रनाम तिथं पाच नाम. रात्रभर केला तरी गोंधळ आणि पाचनामाचा केला तरी गोंधळ. भोळ्या भक्ताला पाहून कोण झाला, यजमानच्या शिरचं वजह कोण उतरलं, ज्याप्रमाणे तुझा आनंदाचा सोळा मांडला
1: असा भोळ्या भक्ताचा आनंद कर.
0: हा तशी या ठिकाणी तुझी सेवा कोण चालू दे म्हणून या जगदंबेची आरती
1: आरती करायला.
0: हा आरती करायची म्हणजे

0: किसन उगले आणि सहकारी यांनी गायलेला देवीचा गोंधळ आपण ऐकला. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: एकोट एकोट.

शाहीर शंकर खंडागळे आणि सहकारी यांनी गायलेलं वाघ्या मुरळी गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. आता सुगम संगीत भावधारा.

0: शुभा जोशी यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं.
1: श्रोते हो, भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी
2: सतर्कता जागरूकता,
1: प्रशासनातील पारदर्शिता आणि ससोटी सुनिश्चित करण्यासाठी
2: सतर्कता जागरूकता,
1: जनसामान्यांप्रतीच्या उत्तरदायित्वाची जाणीव अधिक प्रज्वलित होण्यासाठी
2: सतर्कता जागरूकता,
1: सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे सकारात्मक वाटचालीसाठी
2: सतर्कता जागरूकता.
1: सतर्कता जागरूकता सप्ताह
2: 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026.
1: सतर्कता जागरूकता.

रतिलाल भावसार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 9:45 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन आणि रात्री 10:00 जपान इथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा, 2 बातमीपत्र आणि त्यानंतरचे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: भावधारा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य खडक. लेखक गंगाराम गवाणकर, सादरकर्त्या करुणादेव.

0: आपण रजनीकांत देशमुख का?
1: हो। अरे तुम्ही केव्हा आलात?
0: झाली 10 मिनिटं।
1: काय म्हणता? मी तर इथंच उभा आहे। हात मारायची नाही का?
0: नाही म्हणजे तसं मी तुम्हाला एकदाच उजरतं पाहिलं होतं, त्यामुळे पटकन ओळख नाही पटली। 4-5 बसेस तुम्हाला सोडताना पाहिलं आणि शिवाय येणाऱ्या प्रत्येक तरुणीला तुम्ही निरखून पाहत होतात तेव्हा अंदाज केला।
1: अहो गेली 20 मिनिटं मी तुम्हाला शोधतोय आकाशी रंगाच्या साडीमध्ये।
0: अहो पण मी आकाशी रंग सांगितलाच नव्हता।
1: काय म्हणता काय मग?
0: गुलाबी।
1: हो हो सॉरी हा, म्हणजे थोडासा घोळच झाला। खरं सांगू का, तुमच्या भेटीची एवढी ओढ लागली होती की तुम्ही कशा येणार हे अगदी पूर्णपणे विसरून गेलो होतो मी।
0: काही असो, माझ्यामुळे तुम्हाला ताटकळत राहावं लागलं।
1: ताटकळत राहावं लागलं त्याचं काय नाही हो, पण आणखीन काही वेळ गेला असताना तर एखाद्या तरुणीनं विनयभंगाच्या आरोपाखाली आम्हाला पोलीस चौकी दाखवली असती।
0: काय झालं, तुम्हाला सांगितलेली साडी माझी धाकटी बहीण एका साखरपुड्याला नेसून गेली होती।
1: बर,
0: ती येईपर्यंत वाट पाहत राहिली, परंतु ठरल्या वेळेत ती शेवटी आलीच नाही।
1: असं होय,
0: म्हणून मग तशीच निघाले, म्हणून थोडा उशीर झाला।
1: ठीक आहे ठीक आहे, इथं बोलत उभा राहण्यापेक्षा आपण कुठंतरी एकांतात जाऊन बसूया का? नाही म्हणजे ऑफकोर्स तुमची हरकत नसेल ना?
0: नाही मुळीच नाही।
1: आपण त्या खडकावर जाऊन बसूया का? तो थोडासा पाण्यात बुडलाय पहा तो।
0: चालेल।
1: तो माझ्या फार आवडीचा खडक बरं का? अनेक सूर्यास्त या खडकावरून मी एकट्यानंच पाहिलेत। या बाजूला तुम्ही कधी आला होतात का?
0: खूप वेळा। त्या खडकावरून मी सुद्धा काही सूर्यास्त पाहिले आहेत।
1: अरे वा, एकट्यानंच?
0: ते सांगायलाच हवं का?
1: माफ करा, कुणाबरोबर ते नाही विचारत। या ना, या या या, सावकाश सावकाश, हात देऊ का मी? या।
0: नको, खेड्यात बालपण गेलंय माझं, म्हणजे खाचा खळग्यातून काट्या कुट्यातून असल्या खडकावरून चालायची सवय आहे मला।
1: गुड।
0: माझा टेलिफोन नंबर कोणी दिला तुम्हाला?
1: माझ्या बहिणीनं, तिनं तुमच्या मैत्रिणीकडून मिळवला। फोन केल्यामुळे तुम्हाला त्रास तर नाही ना झाला?
0: त्यात त्रास कसला, टेलिफोन ऑपरेटर आहे मी।
1: असं होय, तरीच
0: काय झालं?
1: मनातलं सांगतो, म्हणजे स्तुतीचा वगैरे काही भाग नाही, पण फोनवरून सारखं तुमच्याशी काहीतरी बोलत राहावंसं वाटत होतं। फार छान बोलता तुम्ही।
0: आलाच की खडक।
1: या अशा इकडून या, सावकाश। हां बसा, अगदी आईस पाईस बसा।
0: हो,
1: किती मस्त वाटतंय नाही इथं बसायला। थोड्याच वेळात या खडकाभोवती पाणी जमू लागेल, या खडकांवर लाटा आपटून त्याचे तुषार अंगावर उडायला लागले म्हणजे अंग कसं शहारून उठतं। तुम्ही कधी जेललेत लाटाचे तुषार अंगावर?
0: हो ना, अनेक वेळा।
1: मोठी मौज असते नाही? लाट फुटल्यानंतर जो दुधाळ फेस येतो ना, तो पाहण्यात एक स्वर्गीय आनंद मिळतो मला।
0: हो तर, पण खरं सांगू का, कोण जाणे, मला लाटांची बेरीज करण्यातच मोठी मौज वाटते।
1: असं?
0: न जमणारी बेरीज, येणाऱ्या लाटा जाणाऱ्या लाटा, सगळ्या लाटांची एक गोळा बेरीज, आणि मग ती एखाद्या खडकावर कपाळ मोक्ष करून फेस ओकत जाते।
1: कुठून येत असतील हो या लाटा?
0: कुठेतरी घुसळण होत असेल समुद्राच्या उदरात, धापाटाकत येत असतील खडकाच्या कुशीत शिरायला। पण खडक ते खडक, त्यांना कुठली कूस नाही काळीस, जे अंगाला खासेल त्याचा चुरा करायचा, भुसा करायचा, परतवून लावायचं सारे ठिकऱ्या ठिकऱ्या करून।
1: माफ करा, नकळत आपण गंभीर विषयाकडे वळू।

0: हो होत असं कधी कधी, वातावरण मनातल्या विषयांना वाचा फोडत. मला वाटतं आपण आता मुद्द्याच बोलूया.
1: हो, घरी काय सांगून आलात?
0: तुमच्या बरोबर जाणार म्हणून.
1: व्हेरी गुड, परवानगी मिळाली
0: म्हणून तर आले.
1: पण एवढ्या सहजासहजी?
0: स्थळ मनाजोग असलं की परवानगीला वेळ लागत नाही.
1: म्हणजे चौपाटीला जातो म्हणून सांगून आलात? पण समजा मी तुम्हाला एखाद्या फॅमिली रूम मध्ये किंवा आणखीन कुठेतरी घेऊन गेलो असतो तर?
0: काहीतरी गोंधळ होतोय तुमचा.
1: म्हणजे
0: स्थळ म्हणजे चौपाटी, फॅमिली रूम किंवा कुठलं अन्य एकांताचं ठिकाण नव्हे.
1: मग
0: स्थळ म्हणजे तुम्ही, नवरा, मुलगा.
1: असं होय? खरंच काय मामा आहे मी. ही व्यवहारी भाषा नाही बोकळत आपल्याला. पृथ्वी का फिरते, सूर्य का बुडतो, हा विचार करण्यातच बहुते वेळ जातो माझा. तरी सुद्धा तुमचे आई वडील पुरोगामी विचारांचे असावेत.
0: लग्नाच्या बाजारात अडलेल्या मुलीच्या बापाला पुरोगामी, प्रतिगामी, सनातनी या विचारांची गाठोडी खुंटीवर टांगून ठेवावी लागतात. त्यांना फक्त एकच माहीत असतं, कमीत कमी दोन वेळचं जेवण मिळेल अशा घरात आपली मुलगी पडावी.
1: बरोबर आहे. काय पाहता?
0: कुठून तरी सोनचाफ्याच्या फुलाचा सुगंध येतोय.
1: अरे हो, बोलण्याच्या गडबडीत विसरलोच बघा. मगाशी इकडे येत असताना नाक्यावर एका फुलवाल्याकडे सोनचाफ्याची टपोरी फुलं दिसली, मुद्दाम घेतली. आवडता तुम्हाला?
0: स्त्रियांना जन्मतःच फुलांची आवड असते.
1: खरं सांगू, भेटता क्षणीच ही फुलं तुमच्या ओंजळीत ठेवावी असा विचार केला होता.
0: मग का नाही दिलीत?
1: म्हटलं तुम्हाला वाटायचं कदाचित इम्प्रेशन मारण्यासाठी फुल देतोय.
0: आणि समजा आता वाटलं तर?
1: इलाज नाही. पण आता ती ड्रॅमॅटिक सिच्युएशन ने दिलीत ना तुम्हाला.
0: मला वाटतं आपण आता मुद्द्याचं बोलावं.
1: हो, कशी काय करूया सुरुवात?
0: तुम्ही काही मनातल्या मनात प्रश्न तयार केले असतीलच.
1: प्रश्न? तशी तुमच्याविषयी खूपशी माहिती माझ्या बहिणीच्या मैत्रिणीनं दिली आहे मला.
0: कुणी? रेगे ना?
1: हो.
0: काय सांगितलं माझ्याविषयी?
1: खूप सांगत होती तुमच्या स्वभावाबद्दल, सौंदर्याबद्दल. मी ऐकलंय सौंदर्याचं नाव काढतात स्त्रिया खुलतात.
0: म्हणण्याचा प्रवाद आहे खरं तसा.
1: मला वाटतं तुम्ही त्याला अपवाद असाव्यात.
0: हो, कारण सौंदर्याचा माझा तसा जवळचा संबंध नाही.
1: हा तुमचा विनय आहे. स्तुती नाही करत पण खरोखरच फार सुंदर आहात तुम्ही.
0: जाऊ द्या. काय आहे देशमुख, लग्नाच्या बाजारात व्यवहार जमले नाहीत तर सौंदर्याला आणि गुणवत्तेला कवडीची ही किंमत उरत नाही. तुम्ही प्रश्न विचारताय ना?
1: काय प्रश्न विचारू, हाच प्रश्न पडलाय मला.
0: मी सुचू?
1: खरं सांगू, मला काही विचारायचं नाही.
0: तरी पण
1: माझी बहीण म्हणत होती फार गोडगळा आहे तुमचा.
0: खोट आहे ते.
1: माहिती मिळाली म्हणून विचारलं.
0: चला, एक प्रश्न निकालात निघाला.
1: बघा तो बघा, सूर्य जसजसा क्षितिजाकडे झुकतोय तसतशा पक्ष्यांच्या रांगा घरट्याकडे चालले आहेत.
0: प्रत्येकाचा दिनक्रम आहे तो.
1: मला नेहमी वाटत निसर्गानं एखाद्या दिवशी हा दिनक्रम थांबवून पाहावा.
0: म्हणजे कसं?
1: म्हणजे हे विलोभनीय रक्तवर्णी सूर्यबिंब, हे गहिरे रंग आणि या बगळ्यांच्या रांगा इथंच अशाच थांबाव्यात.
0: कल्पना चांगली आहे पण प्रत्यक्षात तसं घडणं कठीण आहे.
1: मला वाटतं आजपर्यंतच्या आयुष्यात तुम्ही खूप काही सहन केलं असावं.
0: कोणी सांगितलं?
1: तुमच्या एक दोन वाक्यावरून कल्पना आली मला.
0: म्हणजे?
1: वाक्यांचं जाऊ द्या, पण मी म्हणतो त्यात काहीतरी सत्य आहे की नाही?
0: प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडामोडी असतातच.
1: खरंय, प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे कादंबरीच असते.
0: हो, वाचलंय असं कुणीतरी लिहिलेलं.
1: हे माझं वाक्य नाही, हे सांगणारच होतो मी.
0: माफ करा, वाक्चर्याचा आरोप करायचा नव्हता मला. मला वाटतं आपण विषय सोडून उगाचच काहीतरी बोलतो आहोत.
1: पण आपल्या संभाषणाला अमुकच एक विषय हवा असं आपण कुठे जाहीर केलं होतं का? सध्या बाई, एखाद्या तरुणीशी एकांतात बोलण्याची माझी पहिलीच वेळ, त्यामुळे जरासा गोंधळून गेलोय मी. तरी सुद्धा खूप धिटाईनं बोलतोय. एक विचारू?
0: अगदी निसंकोचपणे विचारा.
1: तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होतं?

0: आता कल्पना आली.
1: कसली?
0: एखाद्या तरुणीशी बोलण्याची ही तुमची पहिलीच वेळ असावी.
1: चला एक प्रश्न निकालात निघाला. बर, यापूर्वी तुम्हाला काही उमेदवार पाहायला आले होते
0: का?
1: नाही, म्हणजे त्यांनी तुम्हाला काय काय विचारलं हे जर कळलं असतं तर त्या अनुषंगानं मी सुद्धा प्रश्न विचारले असते.
0: नाही, पण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असावी.
1: ते बरोबर आहे, पण हा प्रांत मला नवीन आहे.
0: ठीक आहे, मी पसंत आहे का तुम्हाला
1: असं कोणी विचारलं होतं का तुम्हाला?
0: नाही नाही, मी तुम्हाला विचारते.
1: असं होय? अहो, पसंत आहात म्हणून तर इथं भेटायला बोलवलं. म्हटलं एकमेकांचे आचार विचार आवडीनिवडी समजून घ्याव्यात. आई वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलीला एकदा नुसतं ओझरतं पाहायचं आणि एकदम भोवल्यावर चढायचं. कसं रुक्ष वाटतं नाही? प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणीतरी येऊन जातं. मनात असून सुद्धा त्याच्याशी जन्मभराचे संबंध जुळवता येत नाही. केवळ जुनाट रूढी, जाती धर्माच्या खोचट कल्पना, देण्या घेण्याचे स्वार्थी व्यवहार, वाटतं सर्वाविरुद्ध बंड करून उठावं. तुम्हाला काय वाटतं?
0: जी कृती प्रत्यक्षात करता येत नाही त्याविषयी कल्पना तरी करण्यात काय फायदा आहे?
1: बरोबर आहे, पण त्यामुळे मानसिक त्रास मात्र होतो. संध्याबाई, तुम्ही मला एकेरी नावानं हाक मारली तरी चालेल.
0: नाव विसरले मी तुमचं.
1: कांता, कांता म्हणतात मला, पण माझं खरं नाव आहे रजनीकांत.
0: चांगलं नाव आहे.
1: थँक्यू. संध्या रजनीकांत चांगलं जुळते नाही? म्हणजे उखाणात घ्यायला नाव गोड वाटेल नाही?
0: हो, पण त्या अगोदर व्यावहारिक उखाणे सुटायला हवेत.
1: मी पसंत आहे तुम्हाला?
0: माझ्या वडिलांनी स्थळ पसंत केले.
1: आणि तुम्ही?
0: खरं सांगू, मला तसं स्वतंत्र मत उरलेलं नाही. तुमच्या भावी वधूविषयी तुमच्या काय अपेक्षा आहेत?
1: माझी पहिली अपेक्षा म्हणजे पहिल्यांदा तिनं मला मनापासून पसंत करायला हवं.
0: समजा केलं
1: तसं नको, कारण तसा मी किरकोळ प्रकृतीचा, दिसायला अगदीच सुमार. म्हटलं म्हणून तुमच्याकडून फायनल काय ते उत्तर हवंय मला.
0: पसंत आहात?
1: अगदी मनापासून.
0: हो, मी ऐकलं तुम्ही खूप श्रीमंत आहात.
1: हो, तसं म्हणावं लागेल, कारण वडील कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत, मोठा भाऊ इंग्लिश फर्म मध्ये इंजिनियर आहे, एक भाऊ अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय.
0: या सर्वांच्या मध्ये मला अवघडल्यासारखं नाही का होणार? मोठ्या घरचे रीतीरिवाज.
1: अहो, घरी आपण फक्त तिघच असणार, शिवाय घरी नोकर चाकर भरपूर आहेत.
0: एवढं असून सुद्धा माझ्यासारख्या सामान्य गरीब मुलीला कशी काय मागणी घालण्यात आली?
1: एखाद्या अगदी गरीबातल्या गरीब मुलीशी लग्न करायचं असं मी वडिलांना स्पष्ट म्हणालो होतो. श्रीमंतांच्या घरी श्रीमंती नेहमीच नांदते हो. शिवाय माझा सुद्धा एक वीक पॉइंट आहेच की मी दिसायला अगदीच सुमार, किरकोळ प्रकृतीचा, त्यामुळे सदन घरच्या अनेक मुलींनी नाकारले मला.
0: खरं बोललात, बरं वाटलं. बरं, लग्न केल्यावर मला नोकरी सोडावी लागेल?
1: अर्थातच, कारण आपल्या सुनेनं नोकरी करू नये अशी आमच्या आईवडिलांची इच्छा आहे.
0: तुमचं काय मत आहे?
1: माझं देखील तेच मत आहे.
0: मग मला वाटतं आपली मतं इथे जुळणार नाहीत.
1: का? लग्नानंतर तुम्हाला नोकरी करण्याची गरजच काय?
0: आहे म्हणूनच म्हणते.
1: आपल्या घर खर्चासाठी? आवश्यकता नसताना सुद्धा मी बँकेत नोकरी करतोय तो वेळ जात नाही म्हणून.
0: काय आहे, आमच्या कुटुंबात कमावणारी मी एकुलती एक मुलगी, वडील आजारी, पाचशी दोन भावंड शाळेत जाणारी, आई सुद्धा वर्षातनं 4-6 महिने आजारीच असते, आणि या सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे. मी घराबाहेर पडले तर त्यांचा आधारच नाहीसा होईल.
1: याचा अर्थ लग्नानंतर सुद्धा तुम्ही नोकरी करून तुमची सॅलरी तुमच्या आईवडिलांना देणार?
0: हो.
1: थोडस वेगळं वाटतंय.
0: हो, तुम्ही वेगळ्या विचाराचे आहात असं माझ्या मैत्रिणीला तुमच्या बहिणीकडून कळलं, म्हणून मी इथपर्यंत आले. नाहीतर लग्नाचा विचार मी मनातून केव्हाच काढून टाकला होता. तुम्ही स्वतः आलात, मला पाहिलं, पसंती दर्शवलीत, विचार केला, एखाद्याच्या गरजेतून आपली ही गरज भागत असेल, अर्थात शारीरिक भूक नव्हे हे स्पष्ट करते घरची परिस्थिती, तर पाहावं म्हणून लग्न न करण्याचा विचार तूर्त बाजूला ठेवला.
1: पण याविषयी माझ्या आईवडिलांना विचारायला पाहिजे.
0: तुमचं काय मत आहे?
1: प्रश्न

0: कठीणच आहे, पण मला वाटतं कुठल्याही नवऱ्याला आपल्या बायकोच्या हातचं जेवण मिळावं असं वाटेल, नाही?
1: अर्थातच, पण ते मिळणार नाही असं कुठे म्हणते आम्ही? सगळ्यांचं जेवण खाण करूनच मी ऑफिसला जाते आणि पुन्हा येऊन सुद्धा करते.
0: पण समजा तुमच्या आई वडिलांना आपण काही आर्थिक मदत केली तर?
1: घरच्या कमाईतून?
0: मग काय झालं, अहो घरी कुठे कळणार?
1: त्यांना फसवणं म्हणजे आपण स्वतःलाच फसवण्यासारखं होईल ते.
2: तेही बरोबर आहे,
0: मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीन.
1: माफ करा, मी तुम्हाला अडचणीत टाकले. माझ्यासारख्या गरीब सामान्य मुलींनी तुमच्यासारख्या घरंदाज स्थळाला?
0: अहो हे स्थळ स्थळ काय लावलंय तुम्ही मगापासून?
1: लग्न नक्की व्हायच्या अगोदर तसं म्हणावंच लागतं. मला वाटतं स्थळ हा शब्द तुम्ही प्रथमच ऐकत असावे.
0: अनेक गोष्टी मी प्रथमच ऐकतोय आणि पाहतोय.
1: एखाद्या नवीन प्रांतात प्रवेश करताना अनेक नवीन गोष्टींना सामोरं जावं लागतं.
0: खरं सांगू, या खडकाचा खडबडीतपणा यापूर्वी कधीच जाणवला नव्हता मला.
1: तर मग मला वाटतं आपण आता निघावं हे बरं.
0: पण आपला निर्णय काहीच ठरलेला नाही अजून.
1: आई वडिलांना विचारून सांगणार आहात ना तुम्ही? पण मी मनापासून सांगते, त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन काहीही करू नका. प्रत्येकाला आपण काहीतरी नवीन वेगळं करून दाखवावं असं वाटतं, पण वेळ आली की ठरवून दिलेल्या चौकटीच्या बाहेर आपण नाही जाऊ शकत.
0: प्रयत्न करीन, मी अवश्य प्रयत्न करीन, कारण माझ्या भावी वधूविषयी मी जे चित्र उभं केलं होतं तशाच आहात तुम्ही, अगदी तशाच. प्रथम दर्शनीच मी तुमच्या प्रेमात पडलोय. मी उद्याच तुम्हाला निर्णय सांगतो.
1: कुठे भेटायचं?
0: याच खडकावर आजच्या वेळी. लवकर येईल त्यांना बसून राहायचं.

0: कुठे अन कशा कशाला मारू आता गाठी, कुणा कुणाच्या कशा कशाला घेऊ आता भेटी। होते नव्हते सर्व जळाले, राखे मधले कणही विखुरले, विखुरलेल्या कणा कणांच्या सांगू कशाला झाल्या गोष्टी।
1: वा काय दर्द आहे कवितेत।
0: अय्या तुम्ही केव्हा आलात?
1: झाली 5 मिनिट।
0: मत गम 5 मिनिट हो। इतका वेळ काय करीत होतात?
1: फोटो काढत होतो तुमचे।
0: माझ्या परवानगी शिवाय?
1: अहो नैसर्गिक सौंदर्य स्थळांचे फोटो घ्यायला परवानगी लागत नाही मॅडम। फोटोग्राफीचा कवितेचा छंद आहे मला।
0: बसून बोला ना।
1: किती वेळ झाला तुम्हाला येऊन?
0: तरी 15-20 मिनिट।
1: ओ आय एम व्हेरी सॉरी। एकट्यानं आणि विशेषतः एखाद्या तरुणीनं इतका वेळ बसून राहणं म्हणजे
0: इट्स ऑल राईट।
1: काय झालं, कॅमेराचा रोल घेण्यात थोडासा वेळ गेला माझा। बाकी आमची बहीण सांगत होती तेच खरं।
0: काय
1: खरंच फार गोड आहे तुमचा आवाज। माझं मन सांगतंय कुठेतरी समीकरण जमतंय।
0: कसं काय?
1: मला कविता करण्याचा छंद आहे। परमेश्वरानं तुम्हाला गोड गळा दिलाय। माझ्या शब्दांना जर तुमच्या गोड गळ्याची साथ मिळाली तर आपल्यासारखे सुखी आपणच।
0: माझी देखील तीच इच्छा आहे। पण काय देशमुख, शब्द ताल सूर यांच्या पलीकडे एक संस्कृती रूढी व्यवहार यांची प्रचंड भिंत उभी असते। पती पत्नी म्हणून उंबरठा ओलांडायच्या अगोदर या दोन जीवांनी एकमेकांना समजून घेऊन ही भिंत जर दूर केली तर मला वाटतं जगातली बहुतेक जोडपी सुखी होतील।
1: संध्याबाई खरं सांगू व्यवहारी जगापासून मी फार दूर आहे।
0: एकटे आहात तोपर्यंत ठीक आहे, पण दुसऱ्या एखाद्या माणसाची जबाबदारी शिरावर पडते तेव्हा। बरं ते जाऊ द्या। काय म्हणाले तुमचे आई वडील?
1: माफ करा काल रात्री बोलताच आलं नाही।
0: का
1: काय झालं? दोघं कुठल्या तरी सिनेमाला गेले होते, लास्ट शोला। ते आले त्यावेळी अर्थात मी जागा होतोच, पण म्हटलं इतक्या रात्री कसा काय काढायचा विषय। शिवाय कसला तरी घाणेरडा सिनेमा पाहायला मिळाला म्हणून आई वडिलांवर जाम चिडली होती। म्हटलं अशा मूडमध्ये काही विचारलं

0: तर सगळा फियास्को व्हायचा.
1: म्हणजे शेवटी बोलणं झालंच नाही.
0: पण ते काही तेवढंच महत्वाचं नाहीये, कारण मी स्वतः निर्णय घेऊन आलोय.
1: कसला?
0: रात्रभर खूप विचार केला, म्हटलं माझ्या मनासारखी माझी भावी वधू माझ्या डोळ्यासमोर आहे. आई वडिलांच्या मतावर आपण कशाला अवलंबून राहायचं? नाहीतरी त्यांनी मला स्वतःलाच निर्णय घ्यायला मुभा दिली होती. शिवाय मी स्वतः नोकरी करतोय, स्वतःच्या पायावर उभा आहे. आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घ्यायला हवेत. काय?
1: बरोबर आहे, पण नोकरीच्या बाबतीत
0: तेही ठरवलंय. तुम्ही नोकरी करू शकता.
1: आणि माझा पगार?
0: आई वडिलांना देऊ शकता.
1: तुमचे आई वडील नको म्हणाले तरी सुद्धा?
0: त्यावेळी काय ते पाहता येईल हो.
1: तसं नको, काय ते पूर्ण विचार करून सांगा. एक वेळ लग्न मोडलं तरी चालेल देशमुख, पण संसार मोडता कामा नये. संपूर्ण आयुष्य मग तो संसार सांभाळण्यातच वाया जातो.
0: तुम्ही काही चिंता करू नका, मी विचारपूर्वक निर्णय घेतलाय.
1: गेल्या वर्षी एका पौर्णिमेच्या रात्री पिठूर चांदण्याला साक्ष ठेवून एका तरुणानं हेच वाक्य उच्चारलं होतं.
0: कोणाला उद्देशून?
1: मला.
0: कुठे?
1: याच खडकावर.
0: मला वाटलंच होत तुमच्या जीवनात यापूर्वी कोणीतरी.
1: मी सांगणारच होते, आमच्या जवळच्याच नात्यातल्या तरुणाकडून मला मागणी आली होती. दिसायला उमदा गोड स्वभावाचा होता तो, चांगली नोकरी होती, वडिलांनी सगळं काही नक्की केलं, आमचा साखरपुडा सुद्धा झाला.
0: कुणाचा? तुमचा?
1: हो, माझा.
0: स्वतःच्या बाबतीत इतकं कोणी अतिरंजित बोलणार नाही, पण तरी सुद्धा विचारतो हे खरंय?
1: हो, मावळतीला झुकणाऱ्या या सूर्यबिंबा एवढं सत्य आहे ते. मी अशासाठी तुम्हाला सांगते की मला तुमच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही आहे. लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात काही गुपित नसावं, संशयाला जागा नसावी. तर साखरपुडा झाल्यानंतर रोज या खडकावर आम्ही भावी जीवनाची स्वप्न रंगवीत असायचो. आमचे संवाद या खडकांवर, या खळाळणाऱ्या लाटांनी, इथल्या वाळूंनी अनेक सूर्यास्तानी ऐकली आहेत.
0: संध्याबाई, मला वाटतं माझ्या बहिणीला तुमच्या मैत्रिणीनं ही कल्पना दिली नसावी.
1: मला वाटतं पुढची कहाणी ऐकण्याच्या तुम्ही मनस्थितीत दिसत नाही.
0: बोला तुम्ही.
1: तुमची इच्छा नसली तरी सुद्धा मी ऐकवणार आहे, कारण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. या लाटांची बेरीज करता करता आम्ही भावी संसाराच्या बेरजा करत होतो. आयुष्यात पहिला वहिला आलेला तरुण, खूप सुखावून गेले होते मी. रोजच्या धकाधकीच्या जीवनाला थोडा उजाळा मिळत गेला. स्वप्न रंगवण्यात सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो नाही, हे काही दिवस अनुभवलं मी.
0: माझ्या वाट्याला काही क्षण तरी येतील की नाही अशी शंका वाटते मला.
1: ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून राहील.
0: पण मग त्या तरुणाशी का नाही लग्न केलं तुम्ही? मला वाटतं तुम्ही तुमचा पगार तुमच्या आईवडिलांना द्याल असं साखरपुडा झाल्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं असावं.
1: नाही नाही, तुमच्याप्रमाणे त्यांनाही अगोदरच कल्पना दिली होती.
0: त्यांनी मान्य केलं?
1: हो, आमच्या आईवडिलांना मदत व्हावी म्हणून त्यांनी आमच्याच घरी राहण्याचं कबूल केलं होतं.
0: मग प्रॉब्लेम कुठे आला?
1: सांगते. रोजच्या भेटीतून, एकमेकांच्या ओझरत्या स्पर्शातून निसर्ग आम्हा दोघांच्या शरीरातलं अंतर हळूहळू दूर करत होता. आणि शेवटी निसर्गानं वेळ साधली. लग्नाआधीच मी त्यांना सर्वस्व अर्पण केलं.
0: संध्याबाई, संध्याबाई, फक्त एकदाच सांगा, तुम्ही जे काही सांगता ती काल्पनिक गोष्ट आहे, कारण तुम्ही मला आवडलात, मला तुमच्याशी लग्न करायचंय.
1: हे पहा देशमुख, माझ्या रूपानं तुमच्या समोर एक जिवंत सत्य उभं आहे. माझ्या बाबतीत जे घडलं ते जसंच्या तसं मी तुम्हाला सांगते. आई होण्याचे चिन्ह स्पष्ट दिसायला लागताच
0: लग्न अगोदर? हे माझ्या कल्पनेपेक्षा.
1: त्याला मी लग्न लवकर उरकून घ्यायला सांगितलं. माझ्या परिस्थितीची त्याला जाणीव करून पण त्याचं त्याला काहीच वाटलं नाही. म्हणाला आपण मोठ्या डाम डौलात लग्न करायचंय, थोडे पैसे जमल्यावर पुढल्या वर्षी पाहू. तो परी
0: गर्भपात?
1: हो, गर्भपात. या खडकावरची गोष्ट मी हट्टाला पेटली होती.

नाना परीनं विनवण्या करत होते, पण तो सुद्धा एक खडकाच्या काळजाचाच माणूस निघाला. गर्भपात करून घेण्यासाठी 100 रुपयाची हिरवी नोट या खडकावर ठेवून निघून गेला. वाऱ्याबरोबर भिरभिरत लाटांच्या कुशीत ती नोट कधी शिरली याचंही मला भान नव्हतं. त्यावेळी क्षणभर मनात विचार आला, आपणही त्या हिरव्या तुकड्याप्रमाणे लाटांच्या कुशीत शिरावं. पण नाही, जगली स्वतःच्या मनाविरुद्ध घरच्या माणसांसाठी. खरं म्हणजे इथपर्यंत येऊन ही कर्मकहाणी सांगण्याचा विचार नव्हता, पण तुमची बहीणच म्हणाली, तुम्ही कवी मनाचे, हळूवार अंतःकरणाचे आहात. निसर्गाशी समरण झालेली माणसं माणसाच्या हातून कळत न कळत झालेल्या चुकांना क्षमा करतात, म्हणून हे सत्य सांगण्याचा प्रपंच. काय ठरला तुमचा निर्णय? निघून गेलेला दिसतोय कधीच. कविता करणं आणि ती करता करता निसर्गाला पोकळ शब्दांच्या बुडबुड्यातून वेळापत्रक बदलायला सांगणं किती सोपं आहे. माणसानेच निर्माण केलेलं वेळापत्रक ज्यांना बदलता येत नाही त्यांना निसर्गाला वेळापत्रक बदलायला सांगायचा काय अधिकार आहे? शेवटी आमच्या सत्यकथा व्यथा त्या निर्जीव खडकावर रक्ताच्या शाईनं आम्ही लिहून ठेवायच्या, या खळाळणाऱ्या निर्जीव लाटांनी त्या पुसून टाकल्या.

0: आत्ताच आपण खडक हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते गंगाराम गवाणकर, यातील सहभागी कलाकार लता जुकर आणि किशोर प्रधान, सादरकर्त्या करुणादेव.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: Japan. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यावेळी रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रातःकालीन पहिल्या प्रसारणात 5:50. दरम्यानच्या काळात ए आय आर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.